ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, निजज्येष्ठ शुद्ध षष्ठी अर्थात 20 जून 2026. आजचं नक्षत्र आहे मघा नक्षत्र. आज अरण्य षष्ठी आहे. विंध्यवासिनी पूजेचा आजचा दिवस आहे. पुणतांबे तालुका राहता जिल्हा अहिल्यनगर इथे आज श्री चांगदेव महाराज यात्रा आहे. मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथल्या श्री वामन कवळेकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. पंचमहाभूतांपैकी तिसरं भूततत्व आणि त्याची अधिष्ठात्री देवता म्हणजे अग्नी. अग्नी हा धर्म आणि वसु यांचा पुत्र. त्याची भार्या वसोरधारा, कृत्तिका, स्वाहा इत्यादी. अग्नीचे पुत्र द्रविणक, स्कंद इत्यादी. स्वाहेचे पुत्र पावक, पवमान, शुची आणि त्यांचे 45 पुत्र हे सगळे अग्निरूप. म्हणून मूळ अग्नीसह एकूण 49 अग्नी आहेत. वेदांमध्ये म्हटलंय की अग्नी हा मानवाचा मित्र आणि पालक आहे. तो अमर आणि त्रिभुवन संचारी आहे. इंद्र, वरुण, सूर्य इत्यादी देव आणि मनुष्य यांच्यातील मध्यस्थ म्हणजे देवदूत हा अग्नी आहे. अग्नी हा देवतांना यज्ञात बोलवून आणतो किंवा देवतांकडे हवी पोहोचवतो अशी वेदांची कल्पना आहे. भारतीय आर्यांच्या विवाह, उपनयन, अंत्येष्टी इत्यादी संस्कारात अग्निपूजेलाच प्राधान्य असतं. अग्नीची पूजा म्हणजे मंत्रपूर्वक अग्निस्थापना, प्रार्थना, समिधा, दूध, तूप, यव, तांदूळ किंवा अन्य अन्नात्मक द्रव्यांचं अग्नीला आणि अन्य देवतांना उद्देशून हवन करणं आणि अखेरीला अग्निदेवाचं विसर्जन करणं. वैदिक धर्मात गृहस्थाचं म्हणजे आर्याचं अग्निहोत्र हे नित्य कर्म मानलं आहे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंगरचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 20 जून. ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला. माता पिता यांचे न पहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य. माता पितरांचे समाधान हेच सुपुत्रांचे खरे लक्षण जाण. त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण. आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते. आपले दुःखीपणाने ते दुःखी होते. आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनविते. म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात. काहूर न माजू द्यावे चित्तात. शब्दाने करावे त्यांचे समाधान. उत्तरी अपशब्दांचे न मानावे दुःख जाण. नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरिता करणे आहे सदा. आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ. प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये. आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विन्मुख न पाठवावे. निरुत्साही बनू नये निराश वाटू देऊ नये. अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे. ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला. प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी. परमात्म्याचा आधार ज्याला ठाव नसे काळजीला. शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता. मी कोण हे जाणले ज्याने चित्ती त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती. राम त्राता हा भाव ठेवावा चित्ती. निर्भयता होईल याच रीती. ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कारण. करता राम हे आणता चित्ती. पाप पुण्याची नाही त्याला भीती. ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला नाही कोठे धोका. करता मी म्हणे आपण. करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण. झाले ते होऊन गेले होणार ते चुकेना कोणाला भले. म्हणून नाही करू काळजीला राम साक्षी आहे त्याला. जे जे काही माझे ते जाणावे रामाचे. राम त्यास सांभाळता काळजीस कारण न उरले आता. मुलाबाळांची न करावी काळजी. राम राय करावा राजी. आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती. काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती. शक्यतो करावे नामस्मरण. आपली काळजी न करावी आपण. रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला. भगवंत असता पाठी राखा काळजीची काय कथा. म्हणून मुखाने नाम चित्तात राम त्याचे मनाला होईल आराम. सतत ठेवावे एक चित्ती न सोडावा रघुपती. सर्व सारांचे सार एक भजावा रघुवीर. नेमात नेम उत्तम जाण रामा वाचून न राहावे आपण. सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही काम. श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुरेश हळदणकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव। प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती। शनिवार 27 जून संध्याकाळी 5-8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे। प्रवेश पूर्णपणे विनामूल्य। आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर। मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत MG गोखले आणि स्वर सुमती टिकेकर

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे। या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून। मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामींनी पुराणिकांच्या घरात प्रवेश केल्या क्षणी त्यांचं घर शांत शीतल प्रकाशाने गच्च भरून गेलं। स्वामी आपल्या घरी आले ह्याचा भगवंत आनंद पुराणिकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। पुराणिकांच्या पत्नीने म्हणजे नीराबाईंनी स्वामींचं निरांजनाने ओवाळून स्वागत केलं। फुलांची माळ स्वामींच्या गळ्यात घातली। स्वामींना वाकून तीनदा नमस्कार केला। स्वामी पुराणिकांच्या घरी आले आहेत ही बातमी ऐकून बरेच लोक पुराणिकांच्या दरवाजात गर्दी करून उभे होते। चिंतोपंत टोळ सुद्धा तिथे आले होते। आपल्या घरी स्वामी आग्रह करून सुद्धा आले नाहीत, परंतु पुराणिकांकडे मात्र लगेच आले ह्याचं वैषम्य त्यांच्या मनी उमटलं होतं। स्वामींनी ते ओळखलं होतं, परंतु स्वामी काहीच न बोलता नीराबाईंनी समोर आणून ठेवलेल्या अर्ध्या लाडवाकडे पाहत बसले। स्वामींनी लाडू खावा म्हणून पुराणिकांनी स्वामींना विनंती केली। स्वामी स्वस्थ बसले आहेत, ते लाडू हातात घेत नाहीत हे स्वामींना पुन्हा लाडू वाढायला आलेल्या नीराबाईंच्या सुद्धा लक्षात आलं। नीराबाई स्वामींना लाडू ग्रहण करण्याची विनंती करू लागल्या। तेव्हा स्वामी नीराबाईंना म्हणाले, तुम्ही अर्धाच लाडू समोर ठेवला आहे, अर्धा लाडू चुलीजवळ जो ठेवला आहे तो घेऊन या, म्हणजे मला पूर्ण लाडू खाता येईल। नीराबाईंनी स्वामींचं हे बोलणं ऐकलं आणि त्या मनोमनी ओशाळल्या। वास्तविक अख्खा लाडू स्वामींना अर्पण करायची नीराबाईंची इच्छा होती, परंतु त्यांच्या मनात विचार डोकावला की जर स्वामींना लाडू आवडला नाही तर उष्टा लाडू फुकट जाईल। त्यांच्या मनात उमटलेला हा विचार प्रापंचिक मुशीतून निर्माण झालेला होता आणि स्वामींनी ते अंतर्ज्ञानाने ओळखलं होतं। नीराबाईंचं स्वामींवर उत्कट प्रेम होतं, परंतु मनातल्या ह्या भक्तीच्या नंदादीपाला लवचिक प्रापंचिक विचारांची काजळी चिकटली होती। ती दूर होणं आवश्यक होतं। स्वामींचं बोलणं ऐकून नीराबाईंना अतिशय वाईट वाटलं। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। स्वामींनी आपल्या मनातले हे भाव ओळखले ह्याची खरं तर नीराबाईंना जाणीव झाली होती। स्वामी चटकन म्हणाले, माते काळजी करू नकोस, आणि स्वामींनी तो अर्धा लाडू मनापासून खाल्ला। दोघांना आशीर्वाद दिले, त्यांच्यावर पूर्ण कृपा केली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण भगवंताची मनापासून पूजा करतो, होतं काय तर मनातला प्रपंच आणि प्रापंचिक विचार मात्र अजिबात संपलेले नसतात। त्यामुळे आपल्या त्या निस्सीम पूजेच्या आड प्रपंच येतो। तो दूर होणं अतिशय आवश्यक असतं, कारण प्रपंच आपल्याला भगवंतापासून शतयोजन दूर ठेवतो। प्रापंचिक विचार भक्तीला मागे सारतात आणि मन अशुद्ध करून टाकतात। त्याला एकच उपाय, तो म्हणजे देहाने प्रपंच करीत असताना मनात तो शिल्लक राहता कामा नये। त्यासाठी अष्टवप्रहर मनात नामस्मरण निनादत ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा भगवंत दूर जाईल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण 5:00.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता जोपर्यंत अलीकडे ज्या थिअरी आल्या त्या थिअरीजमध्ये पहिली थिअरी वेव्ह थिअरी आहे, त्यानंतर पार्टिकल थिअरी आली आणि जो एक ऊर्जा आहे ती ऊर्जा वेव्ह म्हणजे लहरींच्या रूपामध्ये आणि पार्टिकल म्हणजे पुंजांच्या रूपामध्ये प्रकट होते असं त्या थिअरीचं स्वरूप आहे. की एकच पदार्थ आहे पण दोन प्रकारांनी शक्ती बाहेर संक्रमित करू शकतो किंवा तिचं वहन करू शकतो. याच शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की ह्यांचे जे मंत्राचा उच्चार करणारा जो मनुष्य आहे त्याच्या देहापासून जी ऊर्जा बाहेर पडते ती नुसती वेव्ह किंवा बंडल किंवा पार्टिकल फॉर्ममध्ये बाहेर पडत नाही तर ती कांड्या म्हणजे स्टिक्सच्या रूपामध्ये बाहेर पडते. ते म्हणतात की हे जे एनर्जीचं किंवा शक्तीचं बाहेर पडणं आहे आणि वहन होणं आहे हे नवीन आहे, हे वेगळं आहे, हा आणखीन एक तिसरा मार्ग आहे. म्हणजे या मंत्रांच्या ठिकाणी आणखीन एक कुठल्या तरी एका अतिरिक्त प्रकारचं शक्तीचं एक साधन उपलब्ध आहे, हा एवढाच त्याच्यातून आपल्याला अर्थ काढता येतो. एवढाच अशा करता म्हणायचं की आपल्याला त्याचं फारसं स्वरूप माहीत नाही पण शक्तिशाली शब्द समुदाय आहेत ते ती शक्ती आमच्यापर्यंत आणून पोचवतात. हे जे वैदिक मंत्र आहेत या वैदिक मंत्रांच्या मध्ये सगळे वेदातले मंत्र तसे आहेत पण वैदिक मंत्राचा उच्चार कुणीतरी आपल्याला योग्य मार्गदर्शन करून दिल्याशिवाय करू नये. याचं कारण असं, वेदातले अनेक मंत्र अत्यंत प्रभावी आहेत. एकदाचा उच्चार सुद्धा जर बरोबर केला गेला नाही गेला तर त्याचे काय विपरीत परिणाम भोगावे लागतील आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळे ह्या सिद्ध मंत्रांना पर्यायी सुसिद्ध मंत्र निर्माण झाले जे स्मृतींमधून निर्माण झाले. जसं यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयोर भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम असं म्हटलं जातं. म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही जे ऐकत आलो, घराच्या बाहेर पडताना मनुष्याने हा मंत्र उच्चारूनच बाहेर पडावा की आपल्याबरोबर कृष्ण योगेश्वर श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत, आपल्याला जे कार्य करायचंय ते कार्य यशस्वीच होईल. घराबाहेर गेलो घरातून आत आलो तर आपण कार्य यशस्वी करूनच येऊ. काय स्मृतीग्रंथातला मंत्र आहे, पुराणातले मंत्र आहेत, महाभारतातले मंत्र आहेत, रामायणातले मंत्र आहेत, हे सगळे जे मंत्र आहेत असे सुसिद्ध मंत्र आहेत. ललिता सहस्र नाम आहे, विष्णू सहस्र नाम आहे, मी आपल्याला म्हटलं तसं अशी अनेक स्तोत्र आहेत आणि उत्तमोत्तम रचलेली स्तोत्र आहेत आणि अशी जी सगळी आहेत त्याला सुसिद्ध मंत्र असं म्हटलंय. आता एक कटू, पण मी आपल्याला रोज म्हणते आहे की मी थोडी कठोर पण आहे आणि थोडी अधिक आग्रही पण आहे, माझे दोष आहेत, पण आता आपण माझं ऐकताच आहात तर तुम्हाला हे पण थोडंसं ऐकून घ्यावं लागेल. आता सुसिद्ध मंत्रांच्या मध्ये मला ज्याचं दुःख आहे तो मंत्र आपल्या पुढे मांडते. वारकरी संप्रदाय स्थापन झाला आणि वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम महाराजांनी केला. वारकरी संप्रदायाची प्रेरणा, माझी ये जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले, ह्या धारणेने खांद्यावरती पताका घेऊन भगवंताच्या भेटीला आसुसलेली ज्ञानदेव माऊली आळंदीहून पंढरपूरला जाते. काय भावना आहे मला सांगा की आळंदीच्या देवळाचा कळस हलतो, माऊली प्रस्थान ठेवते, माऊली निघते आणि आळंदीच्या वाटेवरून पंढरपूरच्या वाटेपर्यंत माऊली सगळ्या मार्गाला स्पर्शत जाते आणि जाताना प्रत्येक वारकरी आपल्या अंतःकरणामध्ये ही भावना ठेवतो की माऊली निघालीये, माऊली आमच्या बरोबर आहे, माऊली प्रवास करतेय आणि माऊली पंढरपूरला भगवंताला भेटायला चाललेली आहे. ज्या माऊलींनी आम्हाला ही वारी दिली, ज्या माऊलींनी आम्हाला हे प्रेम दिलं, भगवंताची सगुण भक्ती कशी करावी हे ज्या माऊलींनी आम्हाला शिकवलं, त्या माऊलीचं नाव घेत वारकरी पंढरपूरला जातो. आणि तो म्हणतो की त्याच्यावर ज्यांनी कळस केला ते तुकाराम महाराज, आणि म्हणून वारीतला प्रत्येक माणूस हा ज्ञानबा तुकाराम म्हणतो की ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम। आज काय झालं, आज ज्ञानबा तुकाराम नकोय आम्हाला, आज आम्हाला नामदेव तुकाराम पाहिजे। हा काय मंत्र आहे, हा वारकऱ्यांचा सिद्ध मंत्र आहे, सुसिद्ध मंत्र आहे, वारकऱ्यांच्या करता निर्माण झालेला मंत्र कोणता आहे, ज्ञानबा तुकाराम मंत्र आहे। का आहे, विनोबांनी फार सुंदर उत्तर दिलंय त्याचं। त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे, की ज्ञानेश्वरांचं नाव घेतलं आणि शेवटी तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की संपूर्ण वारकरी परंपरा त्याच्यामध्ये उभी राहते, सगळे संत आले वारकरी संत त्याच्यामध्ये। ज्ञानदेवांना वगळून नामदेवांना बरं वाटणार आहे का मला सांगा? नामदेवांचं नाव घेतलं आणि नामदेव तुकाराम म्हटलं तर नामदेव मान्य करतात का सांगा? ज्या नामदेवांनी ज्ञानदेवांच्या समाधीची ही जी सगळी सुंदर वर्णन केलेली आहे ते तीर्थावळीचे अभंग आहेत, नामदेवांचा जो अधिकार आहे, जे ज्ञानेश्वर माऊलींवरचं प्रेम आहे, नामदेव म्हणतील की ज्ञानदेवांना सोडून इथून वारी सुरू होते। वारकऱ्याला जर वारीचं मर्म कळायचं असेल तर नामदेव तुकाराम कधीच वारीचं मर्म सांगणार नाही, त्याला वारीचं मर्म कळायचं असेल तर त्याला ज्ञानबा तुकारामच म्हणावं लागेल। आणि जो ज्ञानबा तुकाराम म्हणणार नाहीये त्याला वारीतला जय जय रामकृष्ण हरी मंत्र सुद्धा सिद्ध होणार नाहीये, तोही सफल होणार नाही। कारण ज्याची श्रद्धाच नाही, ज्याचा विश्वासच नाही, ज्याचा संकल्प चुकीच्या अधिष्ठानावरती उभा आहे, त्या मार्गाने त्याला कसं फल द्यावं? ते फल द्यायला त्याला प्रामाण्य शक्ती आहे पहिली, त्या मंत्राचला तुम्ही प्रमाणच मानत नाही, त्या मंत्राचं प्रामाण्य सोडून जर तुम्ही अन्य मार्गाने त्या मंत्राच्या फलाची अपेक्षा कराल तर तो मंत्र ते फल देणार नाही। दुर्दैवाने मी आपल्या पुढे एकच गोष्ट सांगते की हे सगळं करताना माणसांना फार बरं वाटतं, पण हे निर्माण केलेले जे सुसिद्ध मंत्रातले दोष आहेत ते कसे कुणाला केव्हा भोगावे लागतील माहीत नाही। आपण त्या कर्मविपाकामध्ये तीन गोष्टी बोललो ना, स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध। काही लोक अनिच्छेनी नामदेव तुकाराम म्हणत असतील, काही लोक स्वेच्छेनी म्हणत असतील, पण परेच्छेनी काय घडेल आपल्याला माहीत नाही। जर वारी तिच्या मूळ स्वरूपामध्ये भाविकतेने तशीच राहायची असेल तर उलट सुलट विचार करणाऱ्या वारकऱ्यांनी याचा विचार करावा, याच्या मागे एक सामर्थ्य उभं आहे आणि ते सामर्थ्य तसंच्या तसं टिकलं पाहिजे, ते तसंच्या तसं जगवलं पाहिजे, किंबहुना त्या शब्दातच ते सामर्थ्य आहे की जे वारीला आज यश देत आहे। या सगळ्याचा विचार व्हावा म्हणून या सुसिद्ध मंत्राच्या निमित्ताने विषयाला आडवळण करून मी आपल्यापुढे विषय मांडला। हा जो सुसिद्ध मंत्रांच्या बाबतीमध्ये आहे, मी आपल्याला म्हटलं तसं सगळ्या संत सत्पुरुषांचे जे जे म्हणून मंत्र आहेत, जे जे सत्पुरुषांनी निर्माण केले आहेत, जे जे स्मृतीग्रंथांनी मांडले आहेत, जे जे पुराणांनी मांडलेले आहेत, काहींचं विधान फार वेगळ्या प्रकारांनी मांडलेलं आहे। की आता जसे सुसिद्ध कशा करता म्हटलं आपल्याला मी, की असे काही प्रकृतीच्या ठिकाणी काही दोष निर्माण झाले तर ते दूर करण्याकरता सुद्धा काही मंत्र आहेत सिद्ध करून ठेवलेले आहेत, आणि त्यामुळे त्या मंत्रांना सुसिद्ध म्हटलं। की दाताला कीड लागलेली आहे, दाताची कीड निघून जावी, दात पुन्हा सुधारावेत, चांगले व्हावेत, डोळ्यांची दृष्टी गेली आहे, पुन्हा डोळ्यांची दृष्टी यावी, त्याकरता काही मंत्र आहेत। हे कसे आहेत? हे सुसिद्ध आहेत। हे वेदमंत्रातले मंत्र घेऊन त्या मंत्रांचा आयुर्वेदाशी संबंध जोडून त्या मंत्रांचा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी काही लाभदायी त्याचा विनियोग करता यावा याकरता ते मंत्र निर्माण झालेले आहेत। अशा प्रकारे सुसिद्ध मंत्र आहेत, त्याचा स्पॅन, त्याचा स्पेक्ट्रम, त्याची रेंज, त्याचा आवाका खूप मोठा आहे। हे जे मंत्र आहे ते खूप मोठ्या विपुल प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत आणि ते मंत्र वेदमंत्रासारखे आपल्याला त्याच्या विधिविधानाच्या बाबतीमध्ये भयप्रद नाही आहेत, ते आपल्याला भय दाखवणारे नाही आहेत। ते जे मंत्र आहेत ते मंत्र हे मी आपल्याला परवाच्या दिवशी आणि काल पण आपण बोललो त्याप्रमाणे की मुळामध्ये या सत्पुरुषांनी या वैदिक मंत्रावरचा जो केवळ एक ता एक निगेटिव्ह इलेक्ट्रिकल चार्ज आहे तो चार्ज मुळामध्ये सौम्य तरी केलाय किंवा त्याला उदासीन तरी केलाय, आणि तो उदासीन केल्यामुळे आपल्यासारख्याला त्याचा वापर करताना त्या विधिविधानाशी जखडून नाही राहिलो तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात असं होत नाही. आणि म्हणून हे जे सुसिद्ध मंत्र आहेत, हे पुराणोक्त मंत्र आहेत, हे स्मृतींमधले आहेत, हे रामायण महाभारत आदीमधले आहेत, संतांच्या वाङ्मयामधले आहेत, असं निरनिराळ्या स्तोत्र वाङ्मयामधले आहेत, अशा प्रकारे अनेक आचार्यांनी हे सर्व वाङ्मय समृद्ध करून ठेवलंय. त्यानंतर जे आहेत ते साध्य मंत्र आहेत. ते साध्य मंत्र जे आहेत ते यज्ञाशी निगडित आहेत. यज्ञामध्ये मंत्रांचा उच्चार केला म्हणून त्याचं फल मिळत नाही. त्याला साध्य करण्याकरता त्याच्यामधलं हवन ठरवावं लागतं, त्याचं कुंड कसं पाहिजे ठरवावं लागतं, हवन द्रव्य लक्षात घ्यावी लागतात, त्याची प्रक्रिया आणि त्याचं विधिविधान की यानंतर हा ह्यानंतर हा यज्ञ हा प्रयोग आहे. आता आपण हे सगळे शब्द जे आहेत म्हणजे जसा विज्ञानामध्ये आम्ही एखादा प्रयोग करतो, केमिस्ट्री लॅबमध्ये करतो, फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये करतो, तो जसा प्रयोग आहे, एक्सपेरिमेंट आहे, आपल्याकडे विवाह प्रयोग म्हणतात, वास्तू प्रयोग म्हणतात. का म्हणतात? कारण एकदा त्या मंत्रांनी त्या पतीपत्नींचा विवाह संबंध त्या ज्या बंधनांनी बांधला त्याबरोबर जे जे एकरूप व्हावं, त्याबरोबर जे जे त्यांच्या जीवनामध्ये लाभदायी ठरावं, त्याकरता त्यांनी मंत्रांच्या माध्यमामधून कर्मातल्या किंवा त्याच्या प्रारब्धातल्या त्या गोष्टींना गती दिलेली आहे. वास्तूच्या करता सुद्धा आपण वास्तू प्रयोग म्हणतात. प्रयोग याचा अर्थ ही वास्तू बनलेली आहे, ही वास्तू निर्दोष व्हावी याकरता त्यांनी प्रयोग केलाय. जसा एखादा फिजिक्सचा मनुष्य प्रयोग करतो तसाच जो वैदिक आहे, तसाच आमचा पुरोहित आहे, तसाच जो याज्ञिक आहे तो प्रयोग करतो. त्यामुळे यज्ञ हा प्रयोग आहे. या प्रयोगाचं फल कुठे मिळतं? या प्रयोगाचं फल जे मिळतं ते अपूर्व नावानी राहतं आणि मरणोत्तर त्याचा तो लाभ घेतो. या जीवनामध्ये तो यज्ञ करत राहतो. त्या यज्ञाचा फलाचा या लौकिक जीवनाशी संबंध नाही. यज्ञाचं फल हे अपूर्व असतं. त्याचबरोबर यज्ञ सफल होण्याकरता कधी कधी त्या संहिता जर वाचायला समजल्या नाहीत तर त्यामध्ये सुद्धा अडचण येते. म्हणून आपल्याला म्हटला हा जो प्रयोग आहे त्याबद्दल प्रभू देसाईंनी जे देवीकोश लिहिलेले आहेत त्या देवीकोशामध्ये एक प्रसंग आहे. त्यांनी असं म्हटलं की मी रत्नागिरीच्या भागामध्ये गेलेले होतो, तिथे एक यज्ञ चालू होता आणि व्हायचा होता आणि म्हणून त्याकरता मी आधी तिथे जाऊन पोचलो की मला त्याच्यातून काही मिळतंय का बघायला. तर तिथल्या लोकांनी असं ठरवलं होतं की तो जो अग्निप्रदीप्त करायचा आहे तो मंत्र आणि अरणिमंथा घेऊन नाही करायचा, तो केवळ मंत्रांनीच प्रदीप्त करायचा आणि मंत्राच्या माध्यमातून अग्निप्रदीप्त झाला पाहिजे. जरा हुशार सगळी मंडळी तयार होती त्याच्यातले सगळे याज्ञिक. त्यांनी त्याचा तो प्रयोग सुरू केला. एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा झाला, ते काय हे होईना, अग्नि काही प्रदीप्त होईना. पुन्हा संहिता काढली, पुन्हा सगळ्यांनी ती संहिता वाचली की काय प्रयोगामध्ये चुकलं म्हणून त्या ठिकाणी अग्निप्रदीप्त होत नाही. तर त्यांच्या असं लक्षात आलं की जो मंत्रांचा उच्चार करणारा आहे त्याच्या मुखापासून ते जे हवन कुंड आहे ते त्या कुंडापर्यंत काही माध्यमाची आवश्यकता आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी तार आणि धागा हे माध्यम घेतलं. त्यांनी त्यात नोंद केली आहे आणि ते म्हणाले ते माध्यम घेऊन तो पुन्हा ती जी संहिता आहे त्याचं पठण केलं आणि त्याप्रमाणे जे काही अर्पण करायचंय किंवा जे काही मंत्र म्हणायचे त्यांनी जो विधी करायचा आहे तो विधी केला आणि अग्निकुंडामधला अग्नी पेटला. म्हणजे हे साध्य मंत्र असे आहेत की त्याचं हवीर द्रव्य बदललं. म्हणजे आपण जसं गुरुजीनं म्हणतो अहो गुरुजी काय करणार, ती सहाणच सापडत नाही म्हणून गंध उगाळलं नाही, त्या गंधाकरता अक्षदा समर्पय आम्ही. काही असेल तरी सुद्धा गंधाक्षदा सगळ्याला अक्षदा समर्पय आम्ही. यज्ञ हा प्रयोगामध्ये अक्षदा समर्पय आम्ही होत नाही. ती जी हवीर द्रव्य आहेत ते प्रत्येक द्रव्य त्या ठिकाणी असावं. जसं आता केमिस्ट्री लॅबमध्ये गेलो, आता आज HCl नाहीये म्हणून H2SO4 घ्या आणि प्रयोग, अशी कुठली केमिकल रिएक्शन सिद्ध होत नाही. त्याच्याकरता तेच द्रव्य आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हे साध्य मंत्र आहेत. याच्यामध्ये जे फल पाहिजे आहे ते फल केवळ मंत्रोच्चारात प्राप्त होत नाही, ते त्याच्याबरोबरच्या प्रयोगाने सिद्ध करून घ्यावं लागतं. आणि चौथे मंत्र आहेत हे भारतीयांचं वैशिष्ट्य आहे, त्याला त्यांनी आरिमंत्र असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये शस्त्र, अस्त्र, चक्र आणि आयुध असे चार प्रकार केलेले युद्धाची सामग्री, युद्धाची शस्त्रसामग्री म्हणा, वेपनरी, त्याच्यामध्ये शस्त्र जे आहे ते तयार होऊन बाजूला पडलंय, ऑब्जेक्टिव्ह आहे, कारखाना काढलेला आहे, तलवारीचा भजा भजा भजा तलवारी तयार होत आहेत आणि रोज 5-50 तलवारी बनून खाली पडत आहेत, तोफा आहेत, तोफा तयार होऊन पडत आहेत वगैरे वगैरे. ही सगळी जी शस्त्राची बाजू आहे. नंतर शस्त्र, अस्त्र, चक्र, तर त्याच्यामधली जी अस्त्र आणि चक्र आहेत त्या दोन ठिकाणी मात्र मंत्राशिवाय ते उपयोगाला येत नाही. हा जसा यज्ञाचा विषय आहे की हा साध्य करून घ्यावा लागतो, तसे जे अरिमंत्र आहेत ते नुसते मंत्राचे उच्चार करून ते सिद्ध होत नाही. त्या मंत्राच्या नुसत्या उच्चाराने होत नाहीत, किंवा नुसत्या जवळ असलेल्या जे काही शस्त्र आहे किंवा अस्त्र आहे त्या अस्त्रांनी होत नाहीत. किंवा हा बाण आहे, हे कोणतं, हे पर्जन्य अस्त्र आहे, हा बाण आहे, हे अग्निअस्त्र आहे, पण ते अग्निअस्त्र उपयोगाला येण्याकरता त्याच्यावरती जशी मॉड्युलेशन, त्याच्यावरती ते स्वार करावं लागतं, त्याच्यावरती तो मंत्र स्वार करून जोपर्यंत ते तो बाण पाठवत नाही आम्ही, तोपर्यंत त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून हे जे अरिमंत्र आहेत, हे अरिमंत्र हे साध्य करून घ्यावे लागतात. म्हणजे जसा यज्ञामध्ये आणि अरिमंत्रांमध्ये थोडा फरक आहे, यज्ञामध्ये यज्ञ सामुग्री आणि म्हणणारा या दोघांनी आपला अधिकार सिद्ध केला की ते अपूर्वाचं फल नक्की मिळणार आहे. इथे त्या अरिमंत्र समजा ज्याच्याजवळ आहे हा गुरुपरंपरेने मिळणारा भाग आहे, आणि त्यामुळे ज्याच्याजवळ आहे तो दुसऱ्याला तेव्हाच देतो जेव्हा त्याचा अधिकार सिद्ध होतो. त्याचा अधिकार सिद्ध झाल्यानंतर, तो मंत्र मिळाल्यानंतर सुद्धा त्याचा प्रयोग करताना यांनी नुसता मनातल्या मनात उच्चारला त्याचा

परत आणण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीच्या ठिकाणी. आमच्याकडे तो जपानवरती तो टाकला हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब आणि लोकांना शास्त्रज्ञांना सुद्धा जी हळहळ वाटली, हळहळ वाटून उपयोग काही नाही, आता फक्त परिणाम बघा एवढंच त्यांनी सांगितलं, आम्ही काही करू शकत नाही. परंतु जेव्हा अश्वत्थाम्यानी ब्रह्मास्त्र टाकलं आणि त्याच्या करता म्हणून जेव्हा अर्जुनाला ब्रह्मास्त्र सोडायला सांगितलं तेव्हा दोघांचे संकल्प भिन्न होते, पण आता संहार टाळावा म्हणून जेव्हा ब्रह्मास्त्र काढून घेण्याची वेळ आली किंवा मागे घेण्याची वेळ आली त्यावेळी जेव्हा सांगितलं अश्वत्थाम्यानी की ते मी मागे घेणार नाही, परंतु ते सौम्य केलं आणि भगवंतांनी सांगितलं तू जर तिच्या उत्तरेच्या गर्भावरच सोडलं असलंस तर त्याचा परिणाम सौम्य कसा करायचा आणि त्याच्यातून बाहेर कसं काढायचं मी नंतर बघेन, पण ते मागे घेण्याचं सामर्थ्य प्रत्येकात आहे, अश्वत्थाम्यात नाही. आणि त्यामुळे भगवंतांनी त्याला क्षमा केली नाहीये, त्याचा मणी काढून घेतलेला आहे. आणि असो ती कथा आता आपल्याला नको आहे, आपल्याला एवढंच सांगायचं आहे की अर्धी विद्या ह्या मंत्रविद्येला मान्य नाहीये. ज्याला उपक्रम आणि उपसंहार असं म्हणतात की विद्येची सुरुवात कशी आणि त्याचा शेवट कसा, आज असं आम्ही एवढे हायड्रोजन बॉम्ब तयार करून ठेवले आहेत, आज एवढी वेपनरी तयार करून ठेवून दिलेली आहे, आता ती जर नष्ट करायची म्हटलं तरी आमचे समुद्र राहणार नाही, ती नष्ट करायची म्हटलं तरी आमची पृथ्वी राहणार नाही. म्हणजे आम्हाला त्यांना न्यूट्रल करणं आज तरी अवघड आहे. आणि म्हणजे ह्या जगाला धोका न होता ती सगळी शस्त्रास्त्र ती सगळी अस्त्र नष्ट होतील का, अवघड आहे, ती नष्ट होणं अवघड आहे. परंतु मंत्राचं हे वैशिष्ट्य आहे, शब्दाचं सामर्थ्य हे एक विशेष आहे आणि ते भारतीय विद्येचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे ते सांगितल्यानंतर त्याच्या पुढे आपल्या पुढे जर काही मांडायचा असेल विषय तर तो विषय असा आहे की हे सगळे जे प्रकार आहेत या सगळ्याचा उपयोग आपण कसा करावा दैनंदिन जीवनामध्ये. उपासना म्हणून करायचा आहे, नाममंत्राचा जप आहे, सूक्तांचं स्मरण आहे, लहान मुलं आहेत, लहान मुलांना काय करायला सांगावं. वैयक्तिक माझं मत आपल्याला सांगायचं असेल तर मला स्वतःला जे पटलेलं आहे ते लहान मुलांच्याकडून रोज भीमरूपी म्हणजे मारुती स्तोत्र समर्थांचं किंवा तुलसीदासांची हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र हे प्रत्येकाकरता लाभदायी उपासना आहे. ज्या उपासनेला बिंधोकपण आहे, रामरक्षा 1500 वेळा म्हटली की ते कवच सिद्ध होतं, रामरक्षा आपल्या ठिकाणी सिद्ध होते. ह्या वयात समजा आपल्याला असं वाटलं की 1500 वेळा म्हणून रामरक्षेचे लाभ आपण घ्यावे तर आपल्याला काही फार अवघड नाहीये, रोज किती वेळा म्हटलं तर होतं तो आपण हिशोब करू शकतो आणि 3 5 15 5 6 महिन्यामध्ये आपल्याला रामरक्षेचं रोज 10 वेळा म्हटलं तरी सुद्धा आपल्या ठिकाणी आपल्याला सिद्धता प्राप्त करता येते. पण मुलांना, मूल 5 वर्षाचं स्वच्छ बोलत असेल तर नाही तर 7 वर्षाचं झालं की त्याला रामरक्षा शिकवावी, 5व्या वर्षी त्याला मारुती स्तोत्र शिकवता येतं आणि मुलांचं सहज पाठ होतं. 7व्या वर्षी जर त्याला रामरक्षा शिकवली, वर्षाच्या 365 दिवसांमध्ये मुलांनी 65 दिवस टंगळमंगळ केली, मुलं करणार, मुलांनी टंगळमंगळ केली तर 300 दिवस तरी मुलं रामरक्षा म्हणतात. त्या 300 दिवसाप्रमाणे मूल 12 वर्षाचं जेव्हा होतं तेव्हा त्याची 1500 वेळा रामरक्षा म्हणून झालेली असते, त्याच्या नकळत त्याला रामरक्षा हे कवच बनतं, त्याला कल्पना पण नाही. कारण आम्हाला रोज भय आहे, आमचं मूल आम्हाला त्या रिक्षातून शाळेत पाठवायला लागतं, आमची मुलं सायकल घेऊन शाळेत जातात, आमच्या मुलांना 16 17 वर्षाचे नाही झाले तर त्यांना 2 व्हीलर्स पाहिजेत, रस्ते हे असे झालेले, रोज ऍक्सिडेंट्स होतात. ह्या मुलांना आम्ही अनेक प्रकाराने आम्ही सुविधा देतो का तर आमचं त्यांच्याकरता त्यांचं बालपण आम्ही अधिकाधिक सुखाचं बनवायचा प्रयत्न करतो. त्यांचं बालपण सुखाचं तर बनवतो आपण, पण त्याचबरोबर सुरक्षित बनवायचं असेल तर रामरक्षेसारखं कवच नाही, रामरक्षा स्तोत्रासारखी उपासना नाही. आणि त्याच्याबरोबर मारुती स्तोत्र जे आहे त्यांची बुद्धी वाढवते, बुद्धिवर्धन स्तोत्र आहे ते, त्यांना निरोगी बनवतं आणि सगळ्यात चांगलं म्हणजे त्यांचं स्वच्छ अंतःकरण बनवणार आहे. मन आणि बुद्धी अत्यंत निर्मळ बनवण्याचं सामर्थ्य ज्या देवतेमध्ये आहे आणि ती देवता बालकांना फार लवकर वश आहे. मारुती या देवतेला बालकांचं आकर्षण आहे, बालकांच्या वरती त्यांची कृपा आहे आणि त्यामुळे मारुतीरायाची उपासना मुलांनी मुलींनी अवश्यमेव करावी. आपल्या मुलांना जर थोडा आपण आग्रह करू शकत असलो
तर मुलांना रोज

0: रोज 11 वेळा मारुती स्तोत्र म्हणायला लावावं. आज जसं स्पोर्ट्स मेडिसिन आहे तसंच स्पोर्ट्स मध्ये ज्या अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत त्याच्यामध्ये आता स्पोर्ट्स मध्ये हनुमान स्तोत्र अंतर्भूत आहे. आणि ते मुलांच्या कडून स्पर्धा जवळ आली की सकाळी दुपारी आणि संध्याकाळी हनुमान स्तोत्र म्हणून घेतात. आणि त्यांचं म्हणणं असं की त्याचे लाभ ते अनुभवतात. आपल्याला एवढंच करता येतं की रोज एक वेळा 11 वेळा मारुती स्तोत्र म्हणायला 20 मिनिटं लागतात. मुलांना वेळ असला तर जरूर म्हणून घ्यावं. जर मुलं रोज म्हणायला तयार नसली तर आपला आग्रह म्हणून निदान पौर्णिमेच्या दिवशी मुलांना मारुती स्तोत्र 11 वेळा म्हणायला लावावंच लावावं. अमावस्या पौर्णिमा म्हणत असले तर उत्तम आहे, नाही तर निदान पौर्णिमेच्या दिवशी म्हणून त्यांना त्या दिवशी मारुतीच्या देवळात जायला सांगा. मुलांना देवदर्शनाचा संस्कार आपण महिन्यातून एकदा तरी द्यावा की एकदा तरी महिन्यातून मुलांनी देवळात जावं. तुम्हाला आवडतं का नाही आवडतं काही प्रश्न नाहीये. जसं आमच्या लहानपणी गणपती बसले की आम्हाला सकाळी जेवायला 21 गणपतींचं दर्शन घेऊन आल्याशिवाय आई वाढतच नसे. ते म्हणायची जा 21 गणपतींचं दर्शन घेऊन या, तोर माझा स्वयंपाक होतोय मग जेवायला बसा. जोपर्यंत मूल आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत मुलांच्याकडनं हे करून घेतलंच पाहिजे. कारण मुलं मोठी झाल्यावर हे करतील का करणार नाहीत, नको करू दे, तुम्ही त्याची काळजीच करू नका. मुलगानी नाही केलं त्यांनी सोडलं तरी एक दिवस असा येतो की ज्या दिवशी तो आपण होऊन करतो. मी आपल्याला सांगते, लहानपणी माझीच भाची माझ्याकडे येत असे. माझी नणंद मला नेहमी सांगत असे, आमच्या घरामध्ये एकदम नास्तिक वातावरण आहे, तू या मुलांवर काहीतरी संस्कार कर. त्या मुलांना मारुती स्तोत्र आणि रामरक्षा मी लहानपणी आग्रहाने इथे आले की म्हणून घ्यायची. दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी. आणि मुलं मोठी झाली, त्यांनी सांगितलं आम्ही नास्तिक आहोत, आम्ही निरीश्वरवादी आहोत, मामी ते सगळं तू शिकवलं पण ते काय आम्ही म्हणणार नाही. म्हटलं नका म्हणू, आमचं काय आई म्हणणं नाही, तुम्ही चांगले राहा म्हणजे झालं, बाकी काही नाही. ती माझी भाची एअर होस्टेस झाली आणि तिचं स्टेशन हाँगकाँग होतं. आणि तिथे चिनी मुली, तर त्या चायनीज मुली आपल्या मुलींना फार रॅगिंग करतात आणि तिला त्या रॅगिंगचा खूप त्रास व्हायला लागला. आणि तिला असं वाटलं की सोडून द्यावी ही नोकरी, नको आपल्याला. ती कॅथे पॅसिफिकामध्ये होती, तर म्हणाली ही सोडून द्यावी नोकरी, आपण नको ह्या नोकरीत राहायला, अशी वैतागून गेली होती एके दिवशी. आणि तिला तोपर्यंत दोन गोष्टी होत्या तिच्या, मला लग्न करायचं नाही म्हणाली, मी काय लग्न करणार नाही, आणि हे आम्ही निरीश्वरवादी आहे. आणि त्या दिवशी रात्री 12-1 वाजला काय तिला त्रास झाला काय झालं माहित नाही, पण ती झोपली तिथे. त्या मुलींनी काय काय त्रास दिला ते काही तिने सांगितलं नाही. आणि पहाटे 5 वाजता तिचा मला फोन आला. आणि पहाटे 5 वाजता मी म्हटलं अगं कुठून केला पिंकू फोन तू मला, मला म्हणाली मी हाँगकाँगलाच आहे, तिथूनच तुला फोन केला. म्हणून काय झालं, ती म्हणाली मामी मी आज आस्तिक झाले. म्हटलं कुठून आस्तिक झाले, मला काय 5 वाजता आस्तिक झाले म्हणजे काय झालं. ती म्हणाली मामी रात्री 12 वाजता मी इतकी डिप्रेशन मध्ये गेले आणि त्या डिप्रेशन मध्ये मला एकदा आवाज ऐकू आला की तू घाबरू नकोस, असा मला आवाज ऐकू आला. म्हणाली मला वाटलं मला भास झाला, मी झोपले, पुन्हा मला कुणीतरी उठवलं आणि मला सांगितलं तू घाबरू नकोस. आणि म्हणाली पुन्हा मला उठवलं आणि मला त्यांनी सांगितलं तू घाबरू नकोस. मग मी उठल्यावर म्हणाली मावशी तुझं ते पुस्तक काढलं रामरक्षेचं, आणि म्हणाली मी रामरक्षा म्हटली, मारुती स्तोत्र म्हटलं, आणि म्हणाली आता मी रोज म्हणीन, आता माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे, मुलं तिचाच भाऊ, तो जेव्हा अमेरिकेत जायला निघाला पहिल्यांदा घर सोडून बाहेर पडायची वेळ आल्यावर तो म्हणाला मामी मला तू काय देशील, म्हटलं तू मागशील ते, तर म्हणाला मला गळ्यात घालायलाच गणपती दे. म्हणजे ज्याला इथे देवाची पूजा करायची नव्हती त्याला हिंदुस्थान सोडून परदेशात जायची वेळ आल्यानंतर ते जे एकटे, आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक वेळी त्याच्या मनात कम्पॅरिझन होती. त्या मुलांनी सांगितलं मी लग्न करायला सुद्धा इथेच परत येईन, इथल्याच मुलीशी लग्न करून जाईन. दुर्दैवाने त्याची आई फार लवकर गेली, पण त्या मुलांनी आईच्या सेवेकरता तो मुलगा अमेरिकेतून दर 2 महिन्यांनी इथे परत येत असे. आणि त्यांनी आईचे सगळे संस्कार अगदी इथल्या पद्धतीप्रमाणे, अगदी मुंडण सुद्धा त्यांनी केलं केसांचं. आणि कुठल्याही तऱ्हेने ठाण्यामध्ये त्या तिथल्या तळ्यावरती जिथे संस्कार होतात, मी तिकडे राहिलेलो मी असा नास्तिक मुलं कधी बदलतील, मुलं कशी बदलतील, त्याची काळजी आपल्याला करायचं कारण नाही. आपल्या बाजूनी आपल्याला जो संस्कार करता येतो, ज्या वयापर्यंत ती मुलं आपलं ऐकताहेत आणि जिथपर्यंत ती संस्कार करून घ्यायला तयार आहेत तिथपर्यंत आपण संस्कार करत राहावा. मी आपल्याला अशी शेकडो उदाहरणं सांगेन की ज्या मुलांनी सुदैवानी ती मुलं आपल्या सहवासात येतात म्हणून ती मुलं आपल्याला पुन्हा पुन्हा येऊन सांगतात आपला अनुभव म्हणून आपल्याला सांगता येतं. उपासना मोठ्यांनी सुद्धा मारुतीची आणि रामाची दोन्ही संयुक्त करावी. का करावी? याचं कारण असं आहे की मारुती उपासना ही रुद्र उपासना आहे आणि राम उपासना ही विष्णू उपासना आहे. आणि नुसती रुद्र उपासना किंवा नुसती विष्णू उपासना ही आमच्यासारख्या प्रापंचिकाला अभ्युदय आणि निःश्रेयस दोन्हीही प्राप्त करून देण्याकरता पुरेशी होत नाही. म्हणून आमच्याकडनं पूर्ण उपासना घडावी याकरता मारुतीरायाची आणि रामरायाची दोघांचीही उपासना आपल्याकडून व्हावी. या उपासनेचं स्वरूप सांगताना आपल्यापुढे असं मांडायचंय, वासुदेवानंद सरस्वतींनी त्यांचा ज्योतिषावरचा अभ्यास खूप उत्तम होता आणि असं त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे की एक ब्रह्मपिशाच एका झाडावर बसून होतं. हजार वर्षाचं त्याचं जीवन होतं. त्या काळामध्ये ते ब्रह्मपिशाच वासुदेवानंद सरस्वती जिथे राहत होते त्याच्या जवळ असे. एकदा ते त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं की माझी फार इच्छा आहे की मी ज्योतिषातला अत्यंत तज्ज्ञ असा मनुष्य आहे आणि मी आता असा ब्रह्मपिशाच झालो आहे, पण माझी ज्योतिर्विद्या मी आपल्याला देणार आहे. आणि त्यांनी वासुदेवानंद सरस्वतींना ज्योतिषशास्त्र शिकवलं. आजही गुळवणी महाराजांच्या आश्रमामध्ये तो जो त्यांनी पट करून ठेवलेला आहे त्याचं एक कोष्टक करून ठेवलेलं आहे आणि लोकांनी प्रश्न विचारावेत आणि त्या पटावरून आपल्या जीवनामधल्या अडीअडचणी सोडवून घेण्याकरता काय उपासना करावी याकरता वासुदेवानंद सरस्वतींनी ते तयार करून ठेवलंय. अत्यंत अडचण निर्माण झाली तरच अशा गोष्टींच्याकडे माणसांनी धावावं, अन्यथा आपल्या उपासना कधीही सोडू नयेत. जर आपली बदली होत नाहीये, जर आपल्याला पाहिजे एवढे पैसे मिळत नाहीत की करा श्री सुक्त, काही आवश्यकता नाही. या इतक्या लहान लहान लहान लहान गोष्टीला त्या त्या कामनिक उपासनेला शरण जाण्याची काही आवश्यकता नाही. अगदी वैदिक उपासना असल्या तरी हेतूनी त्या उपासना करायला जाऊ नये. आपली दैनंदिन उपासना आपल्याला सगळं द्यायला समर्थ असते. फार अडचण आली, त्या फार अडचणीतून मार्ग निघत नाही त्याकरता वासुदेवानंद सरस्वतींनी ते निर्माण करून ठेवलंय. पण रामकृष्ण कामतांचं नामाचे महात्म्य नावाचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी वासुदेवानंद सरस्वतींनी नामावरती काय म्हटलं आहे ते सगळं लिखाण त्या पुस्तकामध्ये घातलंय, एक लेख घातलाय त्याच्यामध्ये. तर त्यात त्यांनी असं म्हटलंय वासुदेवानंद सरस्वतींनी की माणसाची ही जी चौकट आहे ज्योतिषाची 12 घरांची, ते म्हणतात की भगवंताचं नाम एकदा घेतलं की ते नाम घेतल्याबरोबर ते त्या 12 घरातून फिरतं. त्यांनी सांगितलं भगवंताचं नाम घेत चाललो आम्ही की आमच्या 12 घरातून नाम फिरत असतं आणि 12 घरातले दोष ते दूर करत असत. त्यामुळे वेगळं काही करू नका ही वासुदेवानंद सरस्वतींची साक्ष आहे. आता ह्याच्यापेक्षा मोठ्या अधिकारी कोणत्या पुरुषाची साक्ष काढावी आपण. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की समजा ओम नमो भगवते श्री वासुदेवाय किंवा श्रीराम जयराम जय जयराम मंत्र आहे, त्रयोदशाक्षरी मंत्र आहे. आता या मंत्राची आवर्तनं किती करायची? रोज आपण 108 करत असू 108. त्या मंत्रांची मध्ये असणाऱ्या अक्षरांची जी संख्या आहे त्या संख्येच्या पटीत शक्यतो मंत्र करावा. म्हणाले आता समजा 130 वेळा जपला, 1300 वेळा जपला, 13,000 वेळा जपला, 13,00,000 वेळा जपला, 13,00,000 वेळा जपला. म्हणाले एकेका जपाबरोबर आपलं एक एक घर शुद्ध होत जात आणि त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्यावा असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उद्याला हा विषय पुढे पाहू. श्रीकृष्ण.
1: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

दिवस हमारा था। अपन दासबोध पाहतो आहोत, दशरथ चौथा आणि समास नववा। आत्मनिवेदन भक्ती आपली चालू आहे। आत्मा एक स्वानंद घन, एकच आत्मा आहे। तर त्यांनी म्हटलं आत्मा असे आधी अंती आपण कायचा, आधी अंती एक आत्माच फक्त आहे, आपण नाहीच आहे। जसं सागरावर लाटा येतात, सागर हाच खरा, पाणी हेच खरं। लाट आली आणि गेली, आली आणि गेली, अशा हजारो लाखो लाटा येत जात असतात, परंतु लाट ही खरी नाही, पाणी पण फक्त खरं आहे। तसं निर्णय आकार येतात आणि जातात, त्याला आपण जन्म मृत्यू म्हणत असतो, पण वस्तुत जन्मही नाही मृत्यूही नाही, आहे तो एक परमात्माच आहे। हा जो भास होत असतो, हा भास आहे हे लक्षात यायला पाहिजे। म्हणजे आत्मा एक स्वानंद घन, आत्मा एकच वस्तू अशी आहे, स्वानंद घन आहे, आनंद रूप आहे। आणि अहम आत्मा हे वचन, आणि ते स्वानंद घन आत्मा जो आहे तो मीच तर आहे। तरी मग आपण काहीचा भिन्न उरला, मग पुन्हा भिन्न मी राहिला कुठे? पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला सांगतायत की मी या नावाचा पदार्थ नाही, तरी देखील आपण मी मी म्हणत असतो। सोहम हंसा हे उत्तर, मग उत्तर काय त्याचं? सहा अहम, अहम सहा, तो परमात्माच मी आहे आणि मीच तो परमात्मा आहे, तो आणि मी दोन्ही एकच आहे, असं सोहमच्याही पलीकडे सोहम तेही अस्तवले असं पुढे म्हटलेलं आहे। पहिल्यांदा द्वैतातून विचार करायचा आहे आणि पुढे अद्वैत बोधावर गेल्यानंतर तो आणि मी हे दोन्ही शब्द जाऊन एकच फक्त तो राहतो। याचे पहावे अर्थांतर पाहता आत्मयाचा विचार आपण कायचा? आत्मा निर्गुण निरंजन, आत्मा कसा आहे? निर्गुण आहे, निरंजन आहे, तयासी असावे अनन्य। त्या आत्म्याशी जीवानी अनन्य व्हायचं आहे। अनन्य याचा अर्थ अनन्य, त्याच्याखेरीज दुसरं काही नाही, तेच एक आहे, असा अनन्य भाव पाहिजे। अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कायचा? आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत। आत्मा म्हणजेच अद्वैत, कारण आत्मा आणि परमात्मा दोन्ही एक। परमात्मा म्हणजेच ते ब्रह्म, म्हणजेच तो आत्मा, ह्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये। वस्तुत शब्दच नाहीये तिथं काही, पण व्यवहारासाठी काही शब्द आपण वापरतो, तसं आपण ब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, असं काही म्हणतो। आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, आत्मा हा पूर्ण आहे। ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। एकच एक पूर्ण आहे, त्याच्यातून काही काढलं तरी पूर्ण, त्याच्यात काही मिसळलं तरी पूर्ण, अपूर्ण नाहीच आहे। असा हा पूर्णत्व आहे परिपूर्ण, ज्या ठिकाणी गुणगुण नाहीत, अवगुण नाही, निखळ निर्गुणी, एकच एक निखळ निर्गुण आहे, त्या ठिकाणी आपण कोण आहोत? आपण कायचा? त्वम पद तत्पद असी पद, सद्गुरु महावाक्याचा बोध करतात तत्त्वम असी। तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस, तू तेच आहेस, तेच तू आहेस। हे केव्हा होतं? निरसुनी सकळ भेदा भेद, हे होण्यासाठी सगळे जे भेद आहेत त्याचा निराश केला पाहिजे, मग लक्षात येतं वस्तू ठाईची अभेद। आपण कायचा? वस्तू अभेदच आहे, वस्तूच्या ठिकाणी भेद संभवत नाही। भेदाभेद आपण निर्माण केले, परमेश्वराने जे विश्व निर्माण केलं त्याच्यामध्ये विविधता आली, पण विविधता आली तरी भेद नाहीये। एकच परमात्मा अखंड व्यापून असल्यावर त्या ठिकाणी भेद कसा पाडणार आपण? निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कायचे आधी स्वरूपी होता दृढ बुद्धी। आपण कायचा? जीवाची उपाधी काढायची आणि शिवाची उपाधी काढायची। जीवाची उपाधी आहे देह, शिवाची उपाधी आहे हे विश्व, हे ब्रह्मांड। पण मुळात जीव शिव असे दोन नाहीच आहेत। स्वरूपाच्या ठिकाणी जर दृढ बुद्धी झाली तर लक्षात येत आहे की जीव आणि शिव असे दोन नसून एकच एक स्वरूप आहे। त्या स्वरूपावर आपल्याला हे दोन झाल्यासारखे भासतात। मग त्या ठिकाणी पुन्हा आपण कायचा? वस्तुत आपण मिथ्या साच देव, समर्थ सांगतात आपण जे म्हण स्वतःला मी मी म्हणत असो तो मी मिथ्या असून, साच म्हणजे खरं जर काही असेल तर देवच फक्त खरा आहे, बाकी मी नाही। आणि देव भक्त अनन्य भाव, तो जर भक्त असेल तर देवापेक्षा वेगळा होतच नाही। देव आणि भक्त हे दोन्ही एकच आहेत, किंबहुना देवच भक्त रूपाने वेगळा होतो काही खेळ खेळण्यासाठी, काही लीला करण्यासाठी, पण वस्तुत दोन्ही एकच आहे।
देव भक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणते. जो भगवंताशी एकरूप झाला आणि पुन्हा भक्त होऊन वेगळेपणाने खेळायला लागला त्यालाच हे कळणार. कारण हे अनुभवाच्या गोष्टी आहेत, सामान्य माणसाला कळणार नाही आहे. म्हणून एकरूप व्हावं आणि मग पुन्हा वेगळेपणाने खेळावं. या नाव आत्मनिवेदन. असं हे जे एकरूप होणं आहे, मी पण संपूर्ण टाकणं आहे, अनन्य होणं आहे, यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान. समाधान त्या स्थितीत गेल्यानंतर होत. एरवी मनुष्य कितीही काहीही त्याला द्या तर असमाधानीच राहतो. त्यामुळे समाधान केव्हा होत असतं त्याबद्दल संत सांगतात, जीव जेव्हा आत्मरूप होतो ती जी स्थिती आहे ती समाधानाची स्थिती आहे, ती शाश्वत सुखाची स्थिती आहे, आनंदरूप स्थिती आहे. त्यामुळे समाधान जर हवं असेल तर जीव आत्मरूप व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय, ज्ञानियांचे समाधान नवमी भक्तीचे लक्षण निरोपिले. आता हे आत्मनिवेदनाचं महत्व काय आहे, तर पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. पंचमहाभूतामध्ये आकाश या तत्वाला विशेष महत्व आहे. गट पृथ्वी आपामध्ये, आप तेजामध्ये, तेज वायूमध्ये आणि वायू आकाशामध्ये. सगळ्याचा लय होत होत सगळं आकाशामध्ये लय होतं आणि शेवटी आकाश हे जे पंचमहाभूतातलं विशेष आहे ते मूळ स्वरूपात लीन होतं. म्हणून पंचमहाभूतामध्ये जसं आकाश, सगळ्या देवांच्या मध्ये जसा जगदीश, तसं नवविधा भक्तीमध्ये ही आत्मनिवेदन भक्ती ही सर्वात महत्वाची आहे. नवविभक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण. ही आत्मनिवेदन भक्ती जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. मग कितीही तुम्ही भक्त आहात म्हणा, दास्य भक्ती करा, सख्य भक्ती करा, पण जोपर्यंत ह्या मुक्कामापर्यंत तो आलेला नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. अर्थात इथं जाण्यासाठी सर्व भक्ती करायलाच पाहिजेत. आत्मनिवेदन भक्ती जे दासोहम केल्याखेरीज सोहम संभवत नाही. त्यामुळे सगळ्या पायऱ्या चढत चढतच इथे यायला पाहिजे. त्यामुळे न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य, हे सत्य वचन आहे. प्रमाण अन्यथा नव्हे, दुसरं काही सांगायला नको, याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. अशी नवविधा भक्ती केली तर सायोज्य मुक्तीला तो पावतो. आणि सायोज्य मुक्तीस कल्पांती चळण नाही. चार मुक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सायोज्य मुक्ती जर प्राप्त झाली तर तिथून पुन्हा चळणं नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या ठिकाणी गेलं असता पुन्हा मागे येणार नाही अशी जी सायुज्य मुक्ती ती या ठिकाणी सांगितलेली आहे. तीही मुक्तीस आहे चळणं. इतर ज्या तीन मुक्ती आहेत त्यांना चळण आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये पूर्ण तो मुक्त झालेला नाही, पुन्हा खाली येणं आहे. पण सायुज्य मुक्ती अचळ जाणं. त्रैलोक्य असं होता निर्वाण, सायुज्य मुक्ती चळेना. पुढे त्रैलोक्याला जरी निर्वाण आलं, म्हणजे कल्पांत जरी आला, सर्व जगबूर झाली असं आपण म्हटलं, तरी सायोज्य मुक्ती चळेना. याचा अर्थ जीव जो आत्मरूप झाला, हे संत सगळे जे अमर होऊन गेले त्यांना पुन्हा खाली येणं नाही. ते गेले, मूळ रूपाशी मिळून गेलेले असतात. अवघ्या चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये तीन नासती, चौथी अविनाश. सायोज्य मुक्ती अविनाश आणि बाकीच्या तीन ह्या नाशणाऱ्या आहेत. कोणत्या? पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायुज्य मुक्ती. यातल्या पहिल्या तीन जाणाऱ्या आहेत आणि सायुज्य मुक्ती मात्र कायम राहणारी आहे. ऐंशी या चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती. या चारी मुक्ती पावायचं असेल तर काय करायला पाहिजे? भगवत भजन करायला पाहिजे. तर भगवत भजन ह्याचा अर्थ सुद्धा आपण पाहतो, अनेक वेळा त्याचा विचार केलेला आतापर्यंत, की भक्ती आपण ज्याला करतो असं म्हणतो ती भक्ती संतांना भगवंतांना मान्य नाही. भगवत प्राप्तीसाठीच केली जाणारी भक्ती जी संसारासाठी वापरली जात नाही, कोणतीही कामना ज्यामध्ये नाही, असेल तर एकच भगवंताची कामना आहे, अशा प्रकाराने जी भक्ती केली जाते त्या भगवत भजनानेच प्राणी ह्या मुक्तीला पावतो. ही मुक्ती त्याला प्राप्त होते. हे चिन्निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे. अशा तऱ्हेनं आत्मनिवेदन भक्ती सांगून ह्याच्यामध्ये नवविधा भक्ती ही समर्थाने इथं पूर्ण केलेली आहे.
तर या नवविधा भक्तीमध्ये आपण बारकाई नजर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सर्वच्या स्वरूप गोष्टी अत्यंत डोळसपणानं समजून घेऊन परमार्थाचं वर्म ज्याला म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं जर भक्ती केली गेली तरच भगवत प्राप्ती शक्य आहे. त्यामुळे त्या तऱ्हेनं नीट अवधान देऊन आपण त्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेत मा गृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद.
1: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तसं पाहायला गेलं ना तर काही कथा या नुसत्या रंजन करत नाही, तर त्यातून तुम्हाला बोधही मिळतो आणि विशेषतः संतांच्या ज्या कथा असतात त्या नक्कीच तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगतात, त्यातनं आपल्याला उपदेशही मिळतो. दादा नमस्कार.
4: हा नमस्कार.
3: आपण जी नाथांच्या काही कथा बघण्याची एक सिरीज सुरू केलेली आहे,
4: हो,
3: त्याच्यामध्ये आज तुम्ही कोणती कथा सांगणार?
4: राजा भर्तृहरी याची कथा मी तुम्हाला सांगतो.
3: हा,
4: गोरक्षनाथांच्या काळात घडलेली ही कथा आहे.
3: बर.
4: मुळात विक्रम राजा नावाचा एक राजा होता आणि त्याचा वारस म्हणून विक्रम राजानंतर भर्तृहरी राजा झाला.
3: बर.
4: अतिशय भोगविलासात रमलेला, राज्य उत्तम करणारा असा तो राजा होता.
3: उज्जैनचा राजा.
4: उज्जैनचा राजा होता. पण मी राजा आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट माझ्या मालकीची आहे अशी भावना मनात ठेवून तो राज्य करत होता. या भर्तृहरीला शिकारीचा नाद होता आणि जंगलात जाऊन शिकार करणे ही त्याला सवय होती. एक दिवशी काय घडलं की आपला सगळा लवाजमा घेऊन, मोजक्या सैनिकांना घेऊन भर्तृहरी एक दिवशी जंगलामध्ये शिकार करायला निघाला. शिकार मिळत नव्हती म्हणून ते जंगलाच्या आत आत जात होते. अचानक त्यांना एक मोठा काळवीट दिसला आणि भर्तृहरी तो काळवीट बघितला आणि अतिशय मोहात पडला त्याच्या देखण्या रूपावरती. त्याच्या मागे शिकार करण्यासाठी सगळे धावले. काळवीट अत्यंत वेगाने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी धावत राहिला. बघता बघता अरण्याच्या अगदी आतमध्ये सगळे जण गेले आणि राजा इतक्या वेगाने घोडा चालवत होता की त्याच्याबरोबरची जी माणसं होती ती सगळी मागे पडली आणि काळवीटाच्या मागे मागे राजा एकटाच जंगलाच्या घनदाट गाभ्याच्या दिशेने गेला. अचानक काळवीट त्याला दिसेनासा झाला आणि तो शोधात जंगलाच्या अजून आतमध्ये एका गर्द झाडीच्या मधल्या रिकाम्या जागेमध्ये आला आणि त्याला तिथे एका झाडाखाली एक अत्यंत दिव्य प्रकाशमान असा योगी साधना करताना दिसला. त्यांच्याकडे तो बघत असताना त्याच्या मागून तो काळवीट आला आणि तो त्या योग्याच्या जवळ येऊन उभा राहिला. जणू काही त्या योग्याच्या सुरक्षा कवचामध्ये तो असल्यासारखा तिथे उभा होता आणि राजा भर्तृहरीकडे बघत राहिला. राजाने क्षणाचाही विलंब न करता बाण काढला आणि त्याच्या हृदयामध्ये बाण मारला. जोरात ओरडून तो काळवीट जो होता त्यांनी प्राण सोडला आणि तो त्या योग्याच्या मांडीवरती डोकं ठेवून मेला. या घटनेमुळे तो ध्यानमग्न योगी त्याच्या ध्यानातनं बाहेर आला आणि डोळे उघडून बघतोय तो काळवीट त्याच्या मांडीवरती मरून पडलेला आहे आणि बाण त्याच्या हृदयामध्ये रुतलेला आहे आणि तिथून भळाभळा रक्त वाहत आहे. डोळे उघडे आणि ते दोन्ही डोळे त्या योग्याकडे बघताहेत आशेने, असं ते दृश्य त्याला दिसलं आणि त्या योग्याच्या डोळ्यामधनं घळाघळा पाणी यायला लागलं. तेवढ्यात राजा खाली उतरला. राजाने त्या योग्याला नमस्कार केला आणि तो काळवीट उचलून घेऊन जायला लागला. तेव्हा योगी त्याला म्हणाला की ज्याला तू प्राण देऊ शकत नाहीस त्याचा तू प्राण कसा घेऊ शकतो. इथे भर्तृहरीचा अहंकार जागा झाला. त्यांनी ते काळवीट खाली ठेवलं आणि योग्याकडे बघून म्हणाला की या राज्याचा मी राजा आहे, इथल्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक जीवावर माझा अधिकार आहे. तो जीव ठेवायचा किंवा त्याला मारायचा हा निर्णय माझा आहे. तो योगी हसून म्हणाला की तू राजा आहेस, देव नाहीयेस, आणि तुला जर एखाद्या जीवाचा प्राण परत देता येत नसेल तर याचा अर्थ तू माणूसच आहेस, देव नाहीयेस. तर भर्तृहरी हसून म्हणाला, अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःला देव समजताय, तर तुम्ही या मेलेल्या काळवीटाच्या मध्ये प्राण फुंकू शकता का? तर योगी हसला आणि म्हणाला की जर मी प्राण फुंकले त्याच्या शरीरामध्ये त्याला जिवंत केलं तर तू काय करशील. तर भर्तृहरी म्हणाला की मी सगळं राज्य सोडून देईन, हे राज्यपद सोडून देईन आणि तुमच्या पायाशी तुमचं शिष्यत्व पत्करून वैराग्यपूर्ण जीवन जगायला सुरुवात करेन. कारण भर्तृहरीला विश्वासच नव्हता की अशी काही घटना घडू शकते की ज्याच्यामध्ये एखाद्या मेलेल्या प्राण्याला पुन्हा जिवंत केलं जाईल. अर्थात समोर जो दिव्य प्रकाशमान योगी बसलेला होता ते म्हणजे साक्षात गोरक्षनाथ होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कमंडलूतलं पाणी काढलं आणि संजीवनी मंत्र फुंकला आणि त्या काळविटाच्या अंगावर ते पाणी टाकलं. तो बाण छातीतनं ओढून काढला, रक्ताची चिळकांडी उडाली आणि दुसऱ्या क्षणी त्या काळविटाची जखम होती ती नाहीशी झाली आणि ते काळविट उभं राहिलं. त्यांनी त्या योग्याला नमन केलं, राजा भर्तृहरीकडे एक नजर टाकली आणि जंगलामध्ये निघून गेला. ही सगळी घटना आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत आणि हे प्रत्यक्ष घडत आहे याची जाणीव भर्तृहरीला झाली आणि मजेनी त्यांनी जे वाक्य बोललो होतं तर उपरतीच झाली, डोळे उघडले आणि या विश्वामध्ये असा गुरु आपल्या समोर येऊन बसलेला आहे, आपलं भाग्य आहे याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी शस्त्र टाकून दिलं, गोरक्षनाथांच्या चरणी वंदन केलं. तेवढ्यात त्याला शोधत त्याचे सैनिक आणि बाकीचे सगळे लोक आली. त्यांना त्यांनी सांगितलं की हा अश्व घेऊन जा, हे सगळी आभूषण ही सगळी वस्त्र घेऊन जा आणि राणीला सांगा की मी आता गोरक्षनाथांचा शिष्य झालो आहे, वैराग्यपूर्ण जीवन जगण्याचं ठरवलेलं आहे, मी काही परत येणार नाही. आणि त्याच्यानंतर भर्तृहरी हे खूप मोठे योगी झाले आणि सगळ्या जगाला त्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला. तर एका छोट्या कथेतून केवढी मोठी गोष्ट आपल्यापर्यंत येते की आपण ज्या जीवांना जीवन देऊ शकत नाही, त्यांच्यात प्राण फुंकू शकत नाही, त्यांना मारण्याचा आपल्याला अधिकार नाही. जी गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही त्याचा विनाश घडवण्याचा अधिकार आपल्याला नाही.
3: अगदी बरोबर आहे, पण त्यासाठी विवेक पाहिजे नाही का.
4: हो म्हणजे आजचा जो वन लाइनरचा विषय आहे जो तुम्ही आता शब्द म्हटलात विवेक, त्याच्या संबंधातच आहे.
3: अरे वा.
4: हा तर नाथांचा वन लाइनर आहे आजचा, विवेक के साथ हर सांस लेना. आपला प्रत्येक श्वास हा विवेकाने घ्यायचा आहे. मग श्वास घेण्याची प्रक्रिया विवेकाने करायची असं नाहीये, ते तर करायलाच पाहिजे, पण प्रत्येक श्वासाला आपण विवेकपूर्ण विचार करून आचरण केलं पाहिजे. आता इथे विवेक म्हणजे काय असा प्रश्न पडेल.
3: बरोबर.
4: तर विवेकाची व्याख्या तर मी सांगतो, पण विवेक हा शब्द इतका प्रिसाइज आहे जो भारतीय अध्यात्माचा गाभा आहे. आपल्या नाथांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये प्रत्येक पानावर तुम्ही बघाल की विवेक हा शब्द आलेलाच आहे. तर विवेकाशिवाय माणूस माणूस घडत नाही आणि त्याचा प्रवास देवत्वाकडे जात नाही. आणि विवेक सुटला, माणूस अविवेकी झाला, तर तो विषयांनी मोहित होतो आणि त्याचा प्रवास राक्षसी वृत्ती होण्याच्या दिशेने जातो. तर विवेक म्हणजे शुद्ध परिपूर्ण विचार. आता शुद्ध विचार करण्यासाठी जी बुद्धी आपल्याला असायला पाहिजे ती पण शुद्धच पाहिजे. अशुद्ध बुद्धीतनं शुद्ध विचार येणं शक्य नाही. त्यासाठी आपल्याला आपली बुद्धी शुद्ध करायला पाहिजे. ती बुद्धी ज्या मनाच्या माध्यमातून वापरली जाते ते मन सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. आणि मन जर शुद्ध असेल तरच शुद्ध विचार मनामध्ये उमटू शकतात. त्यासाठी शुद्ध बुद्धीचा वापर केला जाऊ शकतो. हा जो त्रिकोण आहे मन बुद्धी आणि विचार, त्याच्या बरोबर अजून एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अहंकार. तर जीव म्हटला की त्याला अहम आकार, अहंकार म्हणजे मी काहीतरी करतोय, अहम असा आकार आणि कार म्हणजे करणे, तर मी करतोय हे सगळं मी करतोय अशी त्याची जी मानसिकता असते तर त्याला जीवाचा अहंकार असं म्हटलं. तर तो अशुद्ध अहंकार झाला. जेव्हा तो शुद्ध होतो तेव्हा तो शिवाचा अहंकार होतो. शिवाचा म्हणजे शिव हे तत्व आहे आणि ते अनंत पसरलेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड सुद्धा संपल्यानंतर जे अनंत राहतं ते सुद्धा शिवतत्वाने व्यापलेलं आहे आणि ते शुद्ध आहे म्हणून व्याप्त होतं. तर मन बुद्धी अहंकार या त्रयींची जर परिपूर्ण शुद्धी झालेली असेल तर त्याच्यातनं उमटणारा विचार शुद्ध आणि परिपूर्ण असेल आणि तो शुद्ध परिपूर्ण विचारच शुद्ध परिपूर्ण आचरण आपल्याकडून घडवेल.
3: करून घेऊ शकतो
4: आणि प्रत्येक पाऊल जर विवेकाने विवेकपूर्ण विचारांनी टाकलं म्हणजे प्रत्येक आचरण विवेकपूर्ण विचारांनी केलं तर आपला प्रवास आपल्या अनंताकडे म्हणजे उत्थानाकडे होतो आणि आत्मज्ञानी व्यक्ती ही परिपूर्ण शुद्धता त्याच्यामध्ये असलेली अशी असते. म्हणून प्रत्येक श्वास घेताना आपण ती विवेकपूर्ण विचारांनी आणि आचरणांनी घेतो आहोत असं त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला पुढे चाललं पाहिजे. आपल्या सामान्य रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक वेळेला विवेक सोडून वागत असतो, विवेक सोडून विचार करत असतो. अहंकार तर आपल्याला भयंकर असतो, मी कोणीतरी आहे, मला सगळं समजतं आणि मी सांगतोय किंवा मी सांगते तेच बरोबर आहे, अशा पद्धतीने आपण दुसऱ्याला वागणूक देत असतो. तर मी आणि तो किंवा मी आणि ती याच्यामध्ये काही अंतर नाहीये याची जाणीव विवेकातूनच निर्माण होऊ शकते आणि कोणी वरच्या पदाला कोणी खालच्या पदाला नाहीये याची जाणीव पण विवेकातूनच होऊ शकते. हो की नाही? तर आत्मतत्व सगळीकडे सारखं आहे. या जगामध्ये जगताना प्रत्येकाला काहीतरी भूमिका सादर करावी लागते, म्हणून कोणीतरी खालच्या पदावर आहे कोणीतरी वरच्या पदावर आहे. पण या रंगमंचावरती सगळे कलाकारच आहेत याची जाणीव त्या प्रत्येक कलाकाराला असणं गरजेचं आहे. ते असेल तर राजाची भूमिका केल्यानंतर तो कलाकार बाहेर राजाच्याच पद्धतीने वागणार नाही, किंवा सैनिकाची भूमिका केली तर तो सैनिकासारखं वागणार नाही. त्याला माहिती की तो एक कलाकार आहे आणि तो ती भूमिका करतो. तर विवेक असेल तरच या भूमिकांचा विवेक आपल्यामध्ये जागृत राहील. तो राहण्यासाठी आपण पहिल्या श्वासापासून नाही तरी जेव्हा आपल्याला जाणीव होते त्या प्रत्येक श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत विवेकाने जगता आलं पाहिजे. एक अद्भुत गोष्ट अशी आहे की विवेक हा फक्त माणसाला दिलेला आहे, तो इतर जीवांना इतर प्राण्यांना दिलेला नाहीये. त्यांना त्यांचं रोजचं आयुष्य जगत असताना जे काही सर्व्हाइव्ह करण्यासाठी क्रिया प्रतिक्रिया करायच्या असतात त्यासाठी जे विशिष्ट ज्ञान दिलेलं आहे त्याचा वापर करायचा असतो, तो करून ते त्यांचं संपूर्ण जीवन जगतात. पण विवेक म्हणजे आत्ता सांगितलं तसं की प्युअरेस्ट फॉर्म ऑफ थॉट्स, ही प्रोसेस आपल्याला बाकीच्या जीवांमध्ये दिसत नाही. जेव्हा माणूस त्या प्रक्रियेकडे त्या विशिष्ट विवेक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तेव्हा समजायचं की त्याच्यामध्ये आणि इतर जीवांमध्ये प्राण्यांमध्ये काही फरक राहिलेला नाहीये, पशुवत त्याचं जगणं आहे. भले तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी झाला असेल, खूप श्रीमंत झाला असेल, खूप कीर्ती त्यांनी मिळवलेली असेल, लोक त्याला खूप मान सन्मान देत असतील, पण तो त्या पदाला पोहोचलेला नाहीये ज्या पदाला पोहोचण्यासाठी तिथे विवेक जागृत असायला पाहिजे. आणि ही इतकी अमूल्य भेट आपल्याला परमतत्वाने दिलेली आहे, ती ज्ञानपूर्ण आहे आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे. हीच शिकवण आपल्याला नाथांच्या या वन लायनर मधून मिळते की हर एक सांस विवेक के साथ लेनी है.
3: तर दादा त्याच्यामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट त्यांनी अशी केली की विवेकपूर्ण जगलं पाहिजे हे तर सत्यच गोष्ट आहे, पण त्याचं नातं श्वासाशी जोडल्यामुळे त्याचं झालं की प्रत्येक क्षणच विवेकाने पाहिजे. ते खूपच सुंदर गोष्ट आहे, है ना? खूप छान, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
4: धन्यवाद
3: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव। प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती। शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे। प्रवेश पूर्णपणे विनामूल्य। आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर। मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद।
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे सुहास शामगावकर यांचा।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:30, याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, निजज्येष्ठ शुद्ध षष्ठी अर्थात 20 जून 2026. आजचं नक्षत्र आहे मघा नक्षत्र. आज अरण्य षष्ठी आहे. विंध्यवासिनी पूजेचा आजचा दिवस आहे. पुणतांबे तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर इथे आज श्री चांगदेव महाराज यात्रा आहे. मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथल्या श्री वामन कवळेकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. पंचमहाभूतांपैकी तिसरं भूत तत्व आणि त्याची अधिष्ठात्री देवता म्हणजे अग्नी. अग्नी हा धर्म आणि वसू यांचा पुत्र. त्याची भार्या वसोरधारा, कृत्तिका, स्वाहा इत्यादी. अग्नीचे पुत्र द्रविणक, स्कंद इत्यादी. स्वाहेचे पुत्र पावक, पवमान, शुची आणि त्यांचे 45 पुत्र हे सगळे अग्निरूप. म्हणून मूळ अग्नीसह एकूण 49 अग्नी आहेत. वेदांमध्ये म्हटलंय की अग्नी हा मानवाचा मित्र आणि पालक आहे. तो अमर आणि त्रिभुवन संचारी आहे. इंद्र, वरुण, सूर्य इत्यादी देव आणि मनुष्य यांच्यातील मध्यस्थ म्हणजे देवदूत हा अग्नी आहे. अग्नी हा देवतांना यज्ञात बोलवून आणतो किंवा देवतांकडे हवी पोहोचवतो अशी वेदांची कल्पना आहे. भारतीय आर्यांच्या विवाह, उपनयन, अंत्येष्टी इत्यादी संस्कारात अग्निपूजेलाच प्राधान्य असतं. अग्नीची पूजा म्हणजे मंत्रपूर्वक अग्निस्थापना, प्रार्थना, समिधा, दूध, तूप, यव, तांदूळ किंवा अन्य अन्नात्मक द्रव्यांचं अग्नीला आणि अन्य देवतांना उद्देशून हवन करणं आणि अखेरीला अग्निदेवाचं विसर्जन करणं. वैदिक धर्मात गृहस्थाचं म्हणजे आर्याचं अग्निहोत्र हे नित्य कर्म मानलं आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

अगदी प्राथमिक स्तरावरती हा विषय आपल्याला आपल्यापुरता समजून घ्यायला, कारण विषय अत्यंत सूक्ष्म आहे. कारण एक जर ऋचा घेतली तर त्या ऋचेतल्या दोन शब्दातलं अंतर काय, त्याच्यातला आ ई ऊ ए ऐ ह्या सगळ्याचे उच्चार कसे, त्याच्यामध्ये अंतर देत ते कसे उच्चार करावेत, या प्रत्येक बाबतीमध्ये खूप खोलात जाऊन चिकित्सा केलेली आहे. आपला तो विषयच नाही, त्यामुळे आपल्याला तो विषय कळणार पण नाही. आणि उपनिषदांनी यांना संहिता असं म्हटलेलं आहे की, आणि पहिली संहिता शिक्षा म्हणून सांगितलेली. त्यांनी सांगितलं आहे की हे जे अंग आहे, हे अंग समजून घेण्याकरता सगळ्याच ठिकाणी गुरूंना शरण जायचं आहे, पण ही वेदांची षडांग हे गुरुशरणतेशिवाय आपल्याला कळणार नाहीत, आणि गुरूंना शरण गेल्याशिवाय विषय समजणार नाही. आता कोणकोण देवता हे जीवन धारण करतात, तर म्हणाले कृष्टस्वर. कृष्ट म्हणजे हा सप्तम, म्हणजे वरचा षडज आणि पंचम, ह्या स्वरांच्या कडून देवता जीवन धारण केलं जातं. म्हणजे ज्या स्वर्गामध्ये देवता आहेत आणि ज्या नियमन करतात, त्या देवतांना धारण करणं म्हणजे थोडक्यात त्यांना संतुष्ट करणं. म्हणजे कसं की श्राद्धादी गोष्टी आहेत, त्या ठिकाणी त्याच्या वसु रुद्र आदी जे गण आहेत, त्या गणांच्या ठिकाणी त्यांची तृप्ती करायची आहे, तर श्राद्धाच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्या मंत्रांचे स्वर कोणते असावेत, यज्ञामध्ये ज्या देवता आहेत कोणत्या स्वरांची योजना केलेली आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की ते मंत्र सामान्यत तारषड्य आणि या ठिकाणी किंवा वरचा षड्य आणि पंचम याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो, कारण देवता जीवन हे त्याच्यामुळे पुष्ट होतं. किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं तर देवता त्या स्वरांनी संतुष्ट होतात, हे अगदी सोप्या भाषेत झालं. दुसरं त्यांनी सांगितलं आहे की प्रथम म्हणजे षड्जानी मनुष्य जीवित राहतो, किंवा मनुष्याला जीवन मिळतं, किंवा मनुष्याला संतोष होतो. कारण जो षड्ज आहे तो षड्ज लावण्यातला जो आनंद आहे तो भले भले गायक आहेत ते सांगतात की सगळ्यात छान म्हणजे ज्यांचं वर्णन केलेलं आहे, अब्दुल करीम खान साहेब हे जेव्हा गायचे त्यावेळी त्यांचं गायन स्वर्गीय होतं. ते त्यांच्या घरामध्ये ते म्हणायचे की चार बाजूला चार तंबोरे षड्जामध्ये लावून ठेवा, कानामध्ये षड्ज इतका पक्का होता की या तंबोऱ्याचा षड्ज, त्या तंबोऱ्याचा षड्ज, ह्या तंबोऱ्याचा षड्ज, या कोपऱ्यातल्या तंबोऱ्याचा षड्ज, समजा थोडा वेगळा वेगळा लावला स्वराला की एक काळी एकचा एक काळी दोनचा आहे, आणि अशा प्रकारे जर षड्ज लावून तंबोरे ठेवून दिले तर ते असं म्हणायचं की कानामध्ये षड्ज इतका पक्का, त्याचा नाद जे गुंजन होत राहिलेला आहे तो इतका पक्का बसलेला आहे की जो काल लावून ठेवलेला तंबोरा आहे तो जर इथे आणला तर तो छेडल्यानंतर खर्जे ऐकून त्याच्याबरोबर स्वर लावण्याची गरज नाही, मी जो स्वर लावेन तो स्वर त्या तंबोऱ्यावर वाजेल, इतका त्या स्वराच्या बरोबर असणारा तादात्म्याचा भाग आहे. मनुष्य हा षडजामुळे वेडा होतो. स्वच्छ लागलेला षडज हा माणसाला ब्रह्मानंद देणार आहे. कारण कसं आहे त्याचं की हा जो षडज आहे हा तारेवर जर छेडला, तंबोऱ्यावरती जर षडज छेडला, तर या षडजाच्या ठिकाणी पुढे जे तंबोरा जर षडज मध्यमात किंवा षडज पंचमात जर लावलेला असेल तर तंबोऱ्यावरती षडजाच्या तारा छेडायला लागलो आणि तो जर बरोबर षडज लागला तर मध्यमाची तार आपोआप छेडली जाते. मध्यमाची तार छेडली गेली की त्या षडज मध्यमामधून उरलेल्या रेग पधनी जे स्वर आहेत ते आपोआप वातावरणात तयार होतात. त्याला अनाहत नाद असं संगीताच्या शास्त्रामध्ये म्हटलंय. म्हणजे तंबोरा जो आहे त्या तंबोऱ्यावरचा खालचा षडज लावणं आणि त्या षडजावरती माणसाने आपल्या गळ्याची रियाज किंवा मेहनत करणं हे त्या माणसाला संतुष्टता देणारं आहे आणि माणसाच्या जीवनाचं कल्याण साधून देणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की प्रथम म्हणजे षडजानी मनुष्याला, द्वितीय स्वरांनी पशूंना, तृतीय स्वरांनी म्हणजे रेनी पशूंना, तृतीय स्वरांनी गंधर्वांना म्हणजे गनी गंधर्वांना,
आणि अप्सरांना जीवन मिळतं, किंवा ग ह्या स्वरांनी गंधर्व आणि अप्सरा आपलं जीवन धारण करतात, असा मूळ श्लोकाचा अर्थ आहे. आणि नंतर म्हणाले, जे पक्षी आहेत किंवा जे पितृगण आहेत ते मध्यमानी आपलं जीवन धारण करतात. आणि म्हणाले, पिशाच्य किंवा जे असुर आहेत किंवा राक्षस आहेत ते मंद स्वरांनी म्हणजे ते निषादानी आपल्या जीवनाचं धारण करतात. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की नीच अतिस्वार म्हणजे जो निषाद आहे, मंदस्वर खर्जातले स्वर, आणि ह्या अतिस्वार निषाद निषादानी स्थावर जंगमरूप सगळं जग जीवन धारण करतं. आणि त्यामुळे हा जो स्वर आहे नीच अतिस्वार म्हटलेला आहे त्याला आपण काय समजावं, तर निषादच समजावं. आणि मंदस्वर ज्याला म्हटलेलं आहे त्याला आपण काय म्हणावं ते थोडंसं समजत नाही, कारण पंचमाला मंद्र म्हटलं आहे आणि इथे त्याला मंद म्हटलं आहे. मग तो दैवत आहे का काय आपल्याला कळायला मार्ग नाही, कारण ते संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांनी त्याचा शोध घ्यावा. आणि त्यामुळे हा जो निषाद आहे ह्या निषादाने स्थावर जंगमाचं जीवन धारण केलं जातं. याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे संगीतामध्ये जे सात स्वर निर्माण झाले आहेत आणि खालचा षडजन वरचा षडज धरला तर आठ स्वर झाले, जे सा रे ग म प ध नी आणि पुन्हा वरचा सा असा धरून आठ. ह्या आठ स्वरांच्या मध्ये ह्या त्रिलोकाला जीवन देण्याचं सामर्थ्य आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या तीनही लोकांना सामर्थ्य देण्याकरता काय म्हणावं, तर त्यांनी सांगितलं वेदांचे मंत्र म्हणावेत, वेदमंत्रांचे घोष व्हावेत. आणि वेदमंत्रांचं हे सामर्थ्य आहे, हा सगळा विषय वेदमंत्रांशी चालू आहे. आणि त्यामुळे ही जी शिक्षा हा जो भाग आहे या शिक्षा भागामध्ये या वेदांगामध्ये कसा अचूक उच्चार झाला पाहिजे, कसा स्वर, कसं व्यंजन, कसा आघात आणि सगळे नियम सांभाळून त्याचा जो उच्चार झाला तर त्याच्यामधून जे निर्माण झालं पाहिजे ते होतंच. म्हणून आपण परवाच्या दिवशी जसं म्हटलं किंवा बोललो की नाही मला माहीत नाही, पण यज्ञ संपन्न झाला की ज्या देवतेच्या प्रीत्यर्थ यज्ञ केलेला आहे ती देवता यज्ञ देवता त्या यज्ञकुंडामध्ये प्रकट होतेच होते. ती जर आम्हाला पकडता आली किंवा आम्हाला जर कोणत्याही कारणाने तिचं दर्शन झालं तर आम्हाला कळू शकेल, पण आम्हाला जरी दर्शन नाही झालं तरी त्या मंत्रांच्या उच्चाराबरोबर ती देवता प्रकट होतेच होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय म्हणजेच त्या देवतांचं जीवन धारण होतं. ते कशातून होतं? ते जीवन धारण त्या मंत्रांतून होतं. ते जे मंत्र म्हटलेले आहेत त्यामुळे ती देवता जी आहे ती आकाराला येते, ती त्या ठिकाणी प्रकट होते, ती त्या मंत्रांमधून प्रकट होते. ती त्या जसं आपल्या भावातून भगवंत प्रकट होतो, जो मनुष्य भावानी आपल्या आधी साधा व्यवहार आहे की साध्या व्यवहारामध्ये जो माणूस मनापासून ईश्वराचं स्मरण करतो किंवा जो माणूस अत्यंत उत्कटतेने ईश्वराला आळवतो त्याच्यासमोर ईश्वर प्रकट होतो. कारण का? तो भावानुसारी प्रकट होतो. आणि इथे जो विषय आहे तो त्या मंत्रानुसारी प्रकट होतो. ते सामर्थ्य मंत्रांचं आहे, ते सामर्थ्य स्वरांचं आहे आणि ते बरोबर नियमांचं पालन करून त्याचा उच्चार केलेल्या त्या शास्त्राला त्याचं अधिक श्रेय आहे असा त्यांचा मांडण्याचा विषय जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की आमच्याकडे संगीतामध्ये जे सात स्वर निर्माण झाले आहेत आणि खालचा षडजन वरचा षडज धरला तर आठ स्वर झाले, जे सा रे ग म प ध नी आणि पुन्हा वरचा सा असा धरून आठ. ह्या आठ स्वरांच्या मध्ये ह्या त्रिलोकाला जीवन देण्याचं सामर्थ्य आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या तीनही लोकांना सामर्थ्य देण्याकरता काय म्हणावं, तर त्यांनी सांगितलं वेदांचे मंत्र म्हणावेत, वेदमंत्रांचे घोष व्हावेत. आणि वेदमंत्रांचं हे सामर्थ्य आहे, हा सगळा विषय वेदमंत्रांशी चालू आहे. आणि त्यामुळे ही जी शिक्षा हा जो भाग आहे ह्या शिक्षा भागामध्ये ह्या वेदांगामध्ये कसा अचूक उच्चार झाला पाहिजे, कसा स्वर, कसं व्यंजन, कसा आघात आणि सगळे नियम सांभाळून त्याचा जो उच्चार झाला
तर त्याच्यामधून जे निर्माण झालं पाहिजे ते होतंच. म्हणून आपण परवाच्या दिवशी जसं म्हटलं किंवा बोललो की नाही मला माहीत नाही, पण यज्ञ संपन्न झाला की ज्या देवतेच्या प्रीत्यर्थ यज्ञ केलेला आहे ती देवता यज्ञ देवता त्या यज्ञकुंडामध्ये प्रकट होतेच होते. ती जर आम्हाला पकडता आली किंवा आम्हाला जर कोणत्याही कारणाने तिचं दर्शन झालं तर आम्हाला कळू शकेल, पण आम्हाला जरी दर्शन नाही झालं तरी त्या मंत्रांच्या उच्चाराबरोबर ती देवता प्रकट होतेच होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय म्हणजेच त्या देवतांचं जीवन धारण होतं. ते कशातून होतं? ते जीवन धारण त्या मंत्रांतून होतं. ते जे मंत्र म्हटलेले आहेत त्यामुळे ती देवता जी आहे ती आकाराला येते, ती त्या ठिकाणी प्रकट होते, ती त्या मंत्रांमधून प्रकट होते. ती त्या जसं आपल्या भावातून भगवंत प्रकट होतो. जो मनुष्य भावानी आपल्या आधी साधा व्यवहार आहे की साध्या व्यवहारामध्ये जो माणूस मनापासून ईश्वराचं स्मरण करतो किंवा जो माणूस अत्यंत उत्कटतेने ईश्वराला आळवतो त्याच्यासमोर ईश्वर प्रकट होतो. कारण का? तो भावानुसारी प्रकट होतो. आणि इथे जो विषय आहे तो त्या मंत्रानुसारी प्रकट होतो. ते सामर्थ्य मंत्रांचं आहे, ते सामर्थ्य स्वरांचं आहे, आणि ते बरोबर नियमांचं पालन करून त्याचा उच्चार केलेल्या त्या शास्त्राला त्याचं अधिक श्रेय आहे असा त्यांचा मानण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी आपल्याला असं म्हटलंय की षड्ज मध्यम किंवा पंचम आपोआप स्वरितामध्ये प्रकट होतात. याचा अर्थ त्यांचा सांगण्याचा पुन्हा पुन्हा हेतू आहे की षड्ज मध्यम आणि पंचम ह्या तीन स्वरांचं महत्त्व हे ह्या गाण्यामध्ये राहतच राहतं. आणि त्याच्यापुढे आता त्यांनी स्वरांचा आणखीन पदांचा असा दोन्ही विषय मांडलेला आहे की जे पद आहेत आणि जे स्वर आहेत त्यांना आठ प्रकारांनी समजून घेता येतं. अंतोदात्त, आद्युदात्त, उदात्त, अनुदात्त, नीचस्वरित, मध्योदात्त, स्वरित आणि द्विरुदात्त. ह्या सगळ्या नियमांच्यामध्ये ह्या सगळ्या पदांच्या करता असलेल्या संज्ञा किंवा ही नावं आहेत. आणि त्यांनी त्याच्या व्याख्या त्याच्याविषयीची चर्चा हे सगळी केलेली आहे. त्याच्यापुढे त्यांनी सांगितलं आहे की ही जी वेदांची स्वर, कारण दोन्ही तयार करावं लागतं, एक तर आपली व्होकल कॉर्ड स्वरयंत्र तयार करावं लागतं, फुफ्फुसं तयार करावी लागतात, त्याच्याचबरोबर कारण आपण पाहिलं की नाभीपासून तो श्वास जो आहे तो तिथून निर्माण झाला पाहिजे, त्या स्थानापासून तो श्वास जो आहे तो वरती उचलला गेला पाहिजे, आणि त्या प्रमाणामध्ये फुफ्फुसांचं सुद्धा सामर्थ्य वाढलं पाहिजे, श्वास तिथून घेण्याचं सामर्थ्य आलं पाहिजे. कारण आपण म्हणतो ना की गाणं जे आहे ते पोटातून बेंबीच्या देठापासून गा आपल्याकडे म्हणतात ना, की आणि कुणी फार जोरजोरात ओरडायला लागला तर म्हणतात बेंबीच्या देठापासून ओरडू नकोस. असं म्हणायचं कारण काय की ते जे नाभीस्थान आहे ते सगळ्या स्वरांच्या उदयाचं स्थान आहे, आणि त्या स्थानापासून तो स्वर निर्माण झाला पाहिजे, तिथून तो वरती आला पाहिजे, आणि मग त्या स्वराच्या करता हे सगळं तयार केलं गेलं पाहिजे. याकरता त्यांनी इथे एक आणखीन सूत्र सांगितलंय की ही जी विद्या आहे ती हळूहळूच शिकली जाते. जर माणसाला वाटलं की आपलं गुरुजींकडे गेलो फार अधिकारी गुरुजी आहेत तर त्या माझ्या गुरूंनी मला 6 महिन्यामध्ये वेद शिकवून मोकळं करावं तर होत नाही. एकेका वेदाला जी 12-12 वर्ष खर्च करावी लागतात ती लागतातच. ते जे घोटावं लागतं ते घोटावं लागतंच. रोज जी मेहनत आहे, रोज जो पाठ आहे, रोज जी आवृत्ती आहे ती केली जावीच लागते. आणि त्या आवृत्तीबद्दलचं शास्त्र असं सांगितलेलं आहे की जे काही शिकलं आहे किंवा ज्याची आपण त्या ठिकाणी संथा घेतलेली आहे आणि ते कंठस्थ करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा उच्चार 9 दिवसात करावाच लागतो. 9 दिवस जर उच्चार नाही केला तर 10व्या दिवशी गडबडलेला आहे. त्यामुळे वेदांचं पाठांतर एकदा केलं, जसं आपलं आहे, आपली मुलं आहेत की आता तिमाही परीक्षा चालू असेल, बहुतेक मुलांच्या आता परीक्षा आहेत, परीक्षेला जाताना आदल्या दिवशी पुस्तक पाठ
दुसऱ्या दिवशी जाऊन परीक्षा दिली, घरी येऊन ते पहिलं पुस्तक टाकलं आणि दुसरं पुस्तक घेतलं आणि आईनी जर विचारलं अरे काल त्या पेपरमध्ये तू काय अभ्यास केला होता त्यातलं आज काय लिहिलं, तो म्हणतो आता मला विचारू नका ते त्यातलं काही माझ्या डोक्यात नाही आहे, आता हा दुसरा विषय. डोक्यात नाही म्हणजे काहीतरी डोक्यात भरायचं ते तिथं टाकून द्यायचं. त्यांच्या मते ही विद्या नाहीच आहे. विद्या तेव्हाच आहे आपल्याकडे 35% पासिंग, 35% मुलगा उत्तीर्ण होतो हे या विद्येला मान्य नाही. या विद्येला 100 मार्क मिळाले कीच उत्तीर्ण आहे, 99 मार्कसुद्धा मान्य नाही आहेत. म्हणजे किती मान्य नाही आहेत त्याच्याकरता एक फार चांगली कथा आहे. आता खरं म्हणजे विषयांतर आहे पण मी आपल्याला सांगते, याच विषयाशी संबंधित आहे म्हणून. विद्यार्थ्याचं दशग्रंथी झाला, मोठं घनपाठी झाला आणि सगळ्या विद्या सगळ्या अंगांच्या सहित वेदाचं अध्ययन झालं. षडांग वेदाचं अध्ययन झाल्यानंतर त्यांनी आपल्या गुरुजींना सांगितलं आपण फार अधिकारी पुरुष आहात, आपण कशाला माझा सगळा वेद ऐकला, किंवा प्रत्येक वेळी मी घनपाठ म्हणत होतो तो काही आपण ऐकलाय असं काही नाही आहे. तर म्हणाले आपल्याला मी एकदा घनपाठ ऐकून, ते म्हणाले तर कुठे एवढं सगळं ऐकू मी, कारण इतक्या विद्यार्थ्यांना संथा द्यायची आहे, इतकी कामं आहेत, तुझा घनपाठ ऐकायला 2-3 महिने जर मला तुझ्यासमोर बसावं लागलं तर एवढं बसायला मला वेळ नाही आहे. पण म्हणाले माझी इच्छा आहे गुरुजी की तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही एकदा मी जे म्हणतोय ते बरोबर आहे असं म्हटलं की मग मला भरून पावलं, मग माझी विद्या मला बरोबर आत्मसात झाली असं मी म्हणेन आणि नाही तर माझ्या विद्येमधला दोष मला जाणवेल. गुरुजी म्हणाले ठीक आहे, या समोरच्या झाडाखाली बस म्हणाले. एक लक्षात ठेव की ह्या झाडाखाली बसून तू वेद म्हणायला सुरुवात केलीस आणि ह्या झाडावरचं एखादं पान वरून खाली पडलं की ते जेव्हा पडेल तेव्हा तुझी म्हणण्यात चूक झाली आहे असं लक्षात घे आणि ती चूक काय आहे ती तू नोंद कर. तर ठीक आहे म्हणाला आणि तो बसला त्या ठिकाणी म्हणायला. आणि म्हणायला बसल्यानंतर त्यांनी सुरुवात केली, पहिल्या श्लोकामध्ये झाडाला पानगळं लागल्यासारखं सुरू झालं, सारखे आपली पानं गळत आहेत. त्याला म्हटलं की काय प्रकार आहे हे, असं कसं ह्या झाडापासून मी एवढा वेदामध्ये अभ्यास करून आज इतकी वर्ष घातली. तो अगदी खचला, त्यांनी त्याला जे काही त्यातला जो पहिला भाग त्यांनी घेतला होता तेवढा अध्याय पुरा केला आणि त्यांनी गुरुजींच्या पुढे साष्टांग दंडवत घातलं. तो गुरुजींना म्हणाला गुरुजी हे काय कारण आहे की ज्याच्यामुळे इथे एकही माझी म्हणजे एखादा सुद्धा एखादी ऋचा एखादा भाग एखादं सूक्त काही माझं बरोबर येऊ नये, असं कसं. गुरुजी म्हणाले काय झालं बाबा तू काय केलंस, तर नाही म्हणाले मी तर अभ्यास बरोबर केला, एखादी ऋचा मला म्हणून दाखव. तर त्यातो त्यांनी म्हटली तेव्हा गुरुजींनी सांगितलं तुझी ऋचा बरोबर असून काय उपयोग आहे, तू हरी ही ओम असं न म्हणता सुरुवात केलीस. कारण वेद कुणाला समर्पित करायचा आहे म्हणजे तुझ्याकडे जर वेदाचं पठण करायचं आहे तर पठण करताना आधी ईश्वर समर्पण वृत्तीच तुझ्याकडे आली नाही आणि तू वेदाच्या पठणाला सुरुवात केलीस. म्हणजे विद्या धारण करताना सुद्धा आधी सुसंस्कार घडावा लागतो असं त्यांना सांगायचं की संस्काराशिवाय विद्या राहत नाही, संस्काराशिवाय विद्या टिकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विद्या जी आहे ती हळूहळू शिकावी लागते, त्याच्यानंतर धनही हळूहळूच मिळवावं लागतं. आज असं आहे की एक बिल्डिंग बांधलं झाला कोट्याधीश, दुसरी बिल्डिंग बांधली झाला अब्जाधीश, म्हणाले असं होत नाही. मनुष्य एकेका व्यवसायामध्ये पडतो आणि एकदा मंत्री झाला की पुढे 3 वेळा मंत्री होण्याची सोय करून ठेवतो. म्हणाले ही इतकी कमाई एका वेळी होते ते धन टिकू शकत नाही, ते धन अयोग्य आहे, त्या धनाचे विपरीतच परिणाम भोगावे लागतील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तिसरी गोष्ट अशी आहे पर्वतावर सुद्धा हळूहळू चढावं, घाईघाईनी चढत चालला तर घसरणच आहे. आणि म्हणून म्हणाले की हे सगळं लक्षात ठेवून विद्या मिळवावी, याचा एकच अर्थ आहे की विद्येमध्ये परिपक्वता आल्याशिवाय काही खरं नाही, समजलं हे पुरत नाही, ते घटलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं पुढे फार मोठा उपदेश केलाय. त्यांनी सांगितलं ग्रंथ घेतले हातामध्ये, आज जे आम्हाला वाटतं ना आम्ही सांगतो की अहो ही जी वेदविद्या आहे ही जर आता पुढच्या लोकांना कळायला पाहिजे असेल तर त्याचं मायक्रोफिल्मिंग करून ठेवून द्या.

होत नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. आणि म्हणून ते म्हणतात की आपल्याला आणखीन एक सांगतो म्हणाले की रोज एका ठिकाणी गेलो आणि संथा घेतली आणि म्हणाले हा विद्यार्थी भरा भरा भरा संथा घेऊन आता मी आता आजकाल कसं आहे अमेरिकेत राहतात मंडळी हिंदुस्थानमध्ये 2 नाही तर 3 महिन्या करता येतात आणि इथे आल्यानंतर त्यांना अनेक गोष्टी शिकायच्या असतात. त्यांना योगासनं शिकायची असतात, त्यांना योग मार्ग शिकायचा असतो, त्यांना तत्त्वज्ञान समजून घ्यायचं असतं, त्यांना गाणं शिकायचं असतं, त्यांना एखादं वाद्य शिकायचं असतं. मग ते दिवसभरामध्ये 5-7 क्लासेस लावतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकेका क्लासमध्ये जाऊन एक विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतात. मग याच्याकडून घे, मग त्यांचं लिहून घे, त्याचं सी डी मागून घे, त्याचं शूटिंग करून घे, कारण आता योगासनं आता सी डीवर काय सांगणार, ते आपलं शूटिंग करून घे. अशा सगळ्या गोष्टींची सामुग्री गोळा करून माणूस तिकडे जातो. तसंही म्हणाले की असा जर मनुष्य रोज संथा घ्यायला लागला आणि संथा घेऊन जर आता ते पुष्कळ गोळा झालं असं जर म्हणायला लागला तर म्हणाले जसा वाळूचा उभा केलेला पर्वत आहे तो जसा हळूहळू हळूहळू घसरत खाली येतो तसाच म्हणाले याचं जे ज्ञान आहे ते हळूहळू कमी झाल्याशिवाय राहत नाही. उलट म्हणाले मुंग्या आहेत आणि ह्या मुंग्या एक एक एक एक कण मातीचा गोळा करतात आणि त्या मुंग्यांची वारुळं बनतात आणि ती वारुळं पक्की होतात. पण म्हणाले कशामुळे पक्की होतात आणि वारुळं बनतात तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की फक्त एकच आहे की त्यामध्ये त्यांची उद्यमशीलता दिसते. आणि म्हणून त्यांनी ह्याच्या म्हणजे ही शिक्षा अंग संपताना त्यांनी जो उपदेश केला आहे तो उपदेश करताना त्यांनी सांगितलं आहे की दान, अध्ययन आणि सत्कर्म या बाबतीमध्ये आता आपण इतक्या वर्षाचे झालो की सत्कर्म करायला लागू, इतक्या वर्षाचे झालो की ज्ञान घ्यायला लागू, इतके पैसे मिळाले की दान करायला लागू, म्हणाले असं नाही. रोज कण कण कण करत राहावं, रोज कणाकणानी विद्या मिळवत राहावी, रोज काहीतरी सदाचाराचा विचार रोजच्या जीवनामध्ये अंगीकारावा आणि रोज जमेल तेवढंच पण दान द्यावं, काहीतरी जे शक्य आहे ते.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35

3130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंग रचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. दशक चौथा आणि समास नववा. आत्मनिवेदन भक्ती आपली चालू आहे. आत्मा एक स्वानंद घन, एकच आत्मा आहे. तर त्यांनी म्हटलं आत्मा असे आदि अंती आपण कायचा, आदि अंती एक आत्माच फक्त आहे, आपण नाहीच आहे. जसं सागरावर लाटा येतात, सागर हाच खरा, पाणी हेच खरं. लाट आली आणि गेली, आली आणि गेली, अशा हजारो लाखो लाटा येत जात असतात, परंतु लाट ही खरी नाही, पाणी पण फक्त खरं आहे. तसं निर्णय आकार येतात आणि जातात, त्याला आपण जन्म मृत्यू म्हणत असतो, पण वस्तुतः जन्मही नाही मृत्यूही नाही, आहे तो एक परमात्माच आहे. हा जो भास होत असतो, हा भास आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आत्मा एक स्वानंद घन, आत्मा एकच वस्तू अशी आहे, स्वानंद घन आहे, आनंद रूप आहे. आणि अहम आत्मा हे वचन, आणि ते स्वानंद घन आत्मा जो आहे तो मीच तर आहे. तरी मग आपण काहीचा भिन्न उरला, मग पुन्हा भिन्न मी राहिला कुठे? पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला सांगतायत की मी या नावाचा पदार्थ नाही, तरी देखील आपण मी मी म्हणत असतो. सोहम हंसा हे उत्तर, मग उत्तर काय त्याच? सहा अहम, अहम सहा, तो परमात्माच मी आहे आणि मीच तो परमात्मा आहे. तो आणि मी दोन्ही एकच आहे, असं सोहमच्याही पलीकडे, सोहम ते ही अस्तवले असं पुढे म्हटलेलं आहे. पहिल्यांदा द्वैतात येऊन विचार करायचा आहे, आणि पुढे अद्वैत बोधावर गेल्यानंतर तो आणि मी हे दोन्ही शब्द जाऊन एकच फक्त तो राहतो. याचे पहावे अर्थांतर पाहता आत्मयाचा विचार आपण कायचा? आत्मा निर्गुण निरंजन, आत्मा कसा आहे? निर्गुण आहे, निरंजन आहे, तयासी असावे अनन्य. त्या आत्म्याशी जीवानी अनन्य व्हायचंय. अनन्य याचा अर्थ अनन्य, त्याच्याखेरीज दुसरं काही नाही, तेच एक आहे, असा अनन्य भाव पाहिजे. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कायचा? आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैता द्वैत. आत्मा म्हणजेच अद्वैत, कारण आत्मा आणि परमात्मा दोन्ही एक. परमात्मा म्हणजेच ते ब्रह्म, म्हणजेच तो आत्मा, ह्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये. वस्तुतः शब्दच नाहीये तिथं काही, पण व्यवहारासाठी काही शब्द आपण वापरतो, तसं आपण ब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, असं काही म्हणतो. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, आत्मा हा पूर्ण आहे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. एकच एक पूर्ण आहे, त्याच्यातून काही काढलं तरी पूर्ण, त्याच्यात काही मिसळलं तरी पूर्ण, अपूर्ण नाहीच आहे. असा हा पूर्णत्वे परिपूर्ण, ज्या ठिकाणी गुणगुण नाहीत, अवगुण नाही, निखळ निर्गुणी, एकच एक निखळ निर्गुण आहे, त्या ठिकाणी आपण कोण आहोत? आपण कायचा? त्वम पद तत्पद असी पद, सद्गुरु महावाक्याचा बोध करतात तत्त्वम असी. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस, तू तेच आहेस, तेच तू आहेस. हे केव्हा होतं? निरसुनी सगळं भेदा भेद, हे होण्यासाठी सगळे जे भेद आहेत त्याचा निराश केला पाहिजे, मग लक्षात येतं वस्तू ठाईची अभेद. आपण कायचा? वस्तू अभेदच आहे, वस्तूच्या ठिकाणी भेद संभवत नाही. भेदाभेद आपण निर्माण केले, परमेश्वराने जे विश्व निर्माण केलं त्याच्यामध्ये विविधता आली, पण विविधता आली तरी भेद नाहीये. एकच परमात्मा अखंड व्यापून असल्यावर त्या ठिकाणी भेद कसा पाडणार आपण? निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कायचे आधी स्वरूपी होता दृढ बुद्धी. आपण कायचा? जीवाची उपाधी काढायची आणि शिवाची उपाधी काढायची. जीवाची उपाधी आहे देह, शिवाची उपाधी आहे हे विश्व, हे ब्रह्मांड. पण मुळात जीव शिव असे दोन नाहीच आहेत. स्वरूपाच्या ठिकाणी जर दृढ बुद्धी झाली तर लक्षात येत आहे की जीव आणि शिव असे दोन नसून एकच एक स्वरूप आहे. त्या स्वरूपावर आपल्याला हे दोन झाल्यासारखे भासतात. मग त्या ठिकाणी पुन्हा आपण कायचा? वस्तुतः आपण मिथ्या साच देव, समर्थ सांगतात. आपण जे म्हण स्वतःला मी मी म्हणत असो तो मी मिथ्या असून, साच म्हणजे खरं जर काही असेल तर देवच फक्त खरा आहे, बाकी मी नाही. आणि देव भक्त अनन्य भाव, तो जर भक्त असेल तर देवापेक्षा वेगळा होतच नाही. देव आणि भक्त हे दोन्ही एकच आहेत. किंबहुना देवच भक्त रूपाने वेगळा होतो काही खेळ खेळण्यासाठी, काही लीला करण्यासाठी, पण वस्तुतः दोन्ही एकच आहे.
देव भक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणते. जो भगवंताशी एकरूप झाला आणि पुन्हा भक्त होऊन वेगळेपणाने खेळायला लागला त्यालाच हे कळणार. कारण हे अनुभवाच्या गोष्टी आहेत, सामान्य माणसाला ह्या कळणार नाही आहे. म्हणून एकरूप व्हावं आणि मग पुन्हा वेगळेपणाने खेळावं. या नाव आत्मनिवेदन. असं हे जे एकरूप होणं आहे, मी पण संपूर्ण टाकणं आहे, अनन्य होणं आहे, यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान. समाधान त्या स्थितीत गेल्यानंतर होत. एरवी मनुष्य कितीही काहीही त्याला द्या तर असमाधानीच राहतो. त्यामुळे समाधान केव्हा होत असत त्याबद्दल संत सांगतात, जीव जेव्हा आत्मरूप होतो ती जी स्थिती आहे ती समाधानाची स्थिती आहे, ती शाश्वत सुखाची स्थिती आहे, आनंदरूप स्थिती आहे. त्यामुळे समाधान जर हवं असेल तर जीव आत्मरूप व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय, ज्ञानियांचे समाधान नवमी भक्तीचे लक्षण निरोपिले. आता हे आत्मनिवेदनाचं महत्व काय आहे तर पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. पंचमहाभूतामध्ये आकाश या तत्वाला विशेष महत्व आहे. गट पृथ्वी आपामध्ये, आप तेजामध्ये, तेज वायूमध्ये आणि वायू आकाशामध्ये. सगळ्याचा लय होत होत सगळं आकाशामध्ये लय होतं आणि शेवटी आकाश हे जे पंचमहाभूतातलं विशेष आहे ते मूळ स्वरूपात लीन होतं. म्हणून पंचमहाभूतामध्ये जसं आकाश, सगळ्या देवांच्या मध्ये जसा जगदीश, तसं नवविधा भक्तीमध्ये ही आत्मनिवेदन भक्ती ही सर्वात महत्वाची आहे. नवविभक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण. ही आत्मनिवेदन भक्ती जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. मग कितीही तुम्ही भक्त आहात म्हणा, दास्य भक्ती करा, सख्य भक्ती करा, पण जोपर्यंत ह्या मुक्कामापर्यंत तो आलेला नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. अर्थात इथं जाण्यासाठी सर्व भक्ती करायलाच पाहिजेत. आत्मनिवेदन भक्ती जे दासोहम केल्याखेरीज सोहम संभवत नाही. त्यामुळे सगळ्या पायऱ्या चढत चढतच इथे यायला पाहिजे. त्यामुळे न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य, हे सत्य वचन आहे. प्रमाण अन्यथा नव्हे, दुसरं काही सांगायला नको, याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे. ऐशी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. अशी नवविधा भक्ती केली तर सायोज्य मुक्तीला तो पावतो. आणि सायोज्य मुक्तीस कल्पांती चळण नाही. चार मुक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सायुज्य मुक्ती जर प्राप्त झाली तर तिथून पुन्हा चळणं नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम. ज्या ठिकाणी गेलं असता पुन्हा मागे येणार नाही अशी जी सायुज्य मुक्ती ती या ठिकाणी सांगितलेली आहे. तीही मुक्तीस आहे चळणं. इतर ज्या तीन मुक्ती आहेत त्यांना चळण आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये पूर्ण तो मुक्त झालेला नाही, पुन्हा खाली येणं आहे. पण सायुज्य मुक्ती अचळ जाणं. त्रैलोक्य असं होता निर्वाण, सायुज्य मुक्ती चळेना. पुढे त्रैलोक्याला जरी निर्वाण आलं, म्हणजे कल्पांत जरी आला, सर्व जगभूळ झाली असं आपण म्हटलं, तरी सायुज्य मुक्ती चळेना याचा अर्थ जीव जो आत्मरूप झाला, हे संत सगळे जे अमर होऊन गेले त्यांना पुन्हा खाली येणं नाही. ते गेले, मूळ रूपाशी मिळून गेलेले असतात. अवघ्या चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये तीन नासती, चौथी अविनाश. सायुज्य मुक्ती अविनाश आणि बाकीच्या तीन ह्या नाशणाऱ्या आहेत. कोणत्या? पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायुज्य मुक्ती. यातल्या पहिल्या तीन जाणाऱ्या आहेत आणि सायुज्य मुक्ती मात्र कायम राहणारी आहे. ऐंशी हा चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती. या चारी मुक्ती पावायचं असेल तर काय करायला पाहिजे? भगवत भजन करायला पाहिजे. तर भगवत भजन ह्याचा अर्थ सुद्धा आपण पाहतो, अनेक वेळा त्याचा विचार केलेला आतापर्यंत, की भक्ती आपण ज्याला करतो असं म्हणतो ती भक्ती संतांना भगवंतांना मान्य नाही. भगवत प्राप्तीसाठीच केली जाणारी भक्ती जी संसारासाठी वापरली जात नाही, कोणतीही कामना ज्यामध्ये नाही असेल तर एकच भगवंताची कामना आहे, अशा प्रकाराने जी भक्ती केली जाते त्या भगवत भजनानेच प्राणी ह्या मुक्तीला पावतो. ही मुक्ती त्याला प्राप्त होते. हे चिन्हरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे. अशा तऱ्हेनं आत्मनिवेदन भक्ती सांगून ह्याच्यामध्ये नवविधा भक्ती ही समर्थाने इथं पूर्ण केलेली आहे.
तर या नवविधा भक्तीमध्ये आपण बारकाई नजर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सर्वच्या सूक्ष्म गोष्टी अत्यंत डोळसपणानं समजून घेऊन परमार्थाचं वर्म ज्याला म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं जर भक्ती केली गेली तरच भगवत प्राप्ती शक्य आहे. त्यामुळे त्या तऱ्हेनं नीट अवधान देऊन आपण त्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी

भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता बिंबळकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तसं पाहायला गेलं ना तर काही कथा या नुसत्या रंजन करत नाही, तर त्यातून तुम्हाला बोधही मिळतो आणि विशेषतः संतांच्या ज्या कथा असतात त्या नक्कीच तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगतात, त्यातनं आपल्याला उपदेशही मिळतो. दादा नमस्कार.
4: हा नमस्कार.
3: आपण जी नाथांच्या काही कथा बघण्याची एक सिरीज सुरू केलेली आहे
4: हो,
3: त्याच्यामध्ये आज तुम्ही कोणती कथा सांगणार?
4: राजा भर्तृहरी याची कथा मी तुम्हाला सांगतो.
3: हा,
4: गोरक्षनाथांच्या काळात घडलेली ही कथा आहे.
3: बर.
4: मुळात विक्रम राजा नावाचा एक राजा होता आणि त्याचा वारस म्हणून विक्रम राजानंतर भर्तृहरी राजा झाला.
3: बर.
4: अतिशय भोगविलासात रमलेला, राज्य उत्तम करणारा असा तो राजा होता.
3: उज्जैनचा राजा.
4: उज्जैनचा राजा होता. पण मी राजा आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट माझ्या मालकीची आहे अशी भावना मनात ठेवून तो राज्य करत होता. या भर्तृहरीला शिकारीचा नाद होता आणि जंगलात जाऊन शिकार करणे ही त्याला सवय होती. एक दिवशी काय घडलं की आपला सगळा लवाजमा घेऊन, मोजक्या सैनिकांना घेऊन भर्तृहरी एक दिवशी जंगलामध्ये शिकार करायला निघाला. शिकार मिळत नव्हती म्हणून ते जंगलाच्या आत आत जात होते. अचानक त्यांना एक मोठा काळवीट दिसला आणि भर्तृहरी तो काळवीट बघितला आणि अतिशय मोहात पडला त्याच्या देखण्या रूपावरती. त्याच्या मागे शिकार करण्यासाठी सगळे धावले. काळवीट अत्यंत वेगाने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी धावत राहिला. बघता बघता अरण्याच्या अगदी आतमध्ये सगळे जण गेले आणि राजा इतक्या वेगाने घोडा चालवत होता की त्याच्याबरोबरची जी माणसं होती ती सगळी मागे पडली आणि काळवीटाच्या मागे मागे राजा एकटाच जंगलाच्या घनदाट गाभ्याच्या दिशेने गेला. अचानक काळवीट त्याला दिसेनासा झाला आणि तो शोधात जंगलाच्या अजून आतमध्ये एका गर्द झाडीच्या मधल्या रिकाम्या जागेमध्ये आला आणि त्याला तिथे एका झाडाखाली एक अत्यंत दिव्य प्रकाशमान असा योगी साधना करताना दिसला. त्यांच्याकडे तो बघत असताना त्याच्या मागून तो काळवीट आला आणि तो त्या योग्याच्या जवळ येऊन उभा राहिला. जणू काही त्या योग्याच्या सुरक्षा कवचामध्ये तो असल्यासारखा तिथे उभा होता आणि राजा भर्तृहरीकडे बघत राहिला. राजाने क्षणाचाही विलंब न करता बाण काढला आणि त्याच्या हृदयामध्ये बाण मारला. जोरात ओरडून तो काळवीट जो होता त्यांनी प्राण सोडला आणि तो त्या योग्याच्या मांडीवरती डोकं ठेवून मेला. या घटनेमुळे तो ध्यानमग्न योगी त्याच्या ध्यानातनं बाहेर आला आणि डोळे उघडून बघतोय तो काळवीट त्याच्या मांडीवरती मरून पडलेला आहे आणि बाण त्याच्या हृदयामध्ये रुतलेला आहे आणि तिथून भळाभळा रक्त वाहत आहे. डोळे उघडे आणि ते दोन्ही डोळे त्या योग्याकडे बघताहेत आशेने, असं ते दृश्य त्याला दिसलं आणि त्या योग्याच्या डोळ्यामधनं घळाघळा पाणी यायला लागलं. तेवढ्यात राजा खाली उतरला. राजाने त्या योग्याला नमस्कार केला आणि तो काळवीट उचलून घेऊन जायला लागला. तेव्हा योगी त्याला म्हणाला की ज्याला तू प्राण देऊ शकत नाहीस त्याचा तू प्राण कसा घेऊ शकतो. इथे भर्तृहरीचा अहंकार जागा झाला. त्यांनी ते काळवीट खाली ठेवलं आणि योग्याकडे बघून म्हणाला की या राज्याचा मी राजा आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक जीवावर माझा अधिकार आहे. तो जीव ठेवायचा किंवा त्याला मारायचा हा निर्णय माझा आहे. तो योगी हसून म्हणाला की तू राजा आहेस, देव नाहीयेस आणि तुला जर एखाद्या जीवाचा प्राण परत देता येत नसेल तर याचा अर्थ तू माणूसच आहेस, देव नाहीयेस. तर भर्तृहरी हसून म्हणाला अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःला देव समजताय, तर तुम्ही या मेलेल्या काळवीटाच्या मध्ये प्राण फुंकू शकता का? तर योगी हसला आणि म्हणाला की जर मी प्राण फुंकले त्याच्या शरीरामध्ये त्याला जिवंत केलं तर तू काय करशील. तर भर्तृहरी म्हणाला की मी सगळं राज्य सोडून देईन, हे राज्यपद सोडून देईन आणि तुमच्या पायाशी तुमचं शिष्यत्व पत्करून वैराग्यपूर्ण जीवन जगायला सुरुवात करेन. कारण भर्तृहरीला विश्वासच नव्हता की अशी काही घटना घडू शकते की ज्याच्यामध्ये एखाद्या मेलेल्या प्राण्याला पुन्हा जिवंत केलं जाईल. अर्थात समोर जो दिव्य प्रकाशमान योगी बसलेला होता ते म्हणजे साक्षात गोरक्षनाथ होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कमंडलूतलं पाणी काढलं आणि संजीवनी मंत्र फुंकला आणि त्या काळविटाच्या अंगावर ते पाणी टाकलं. तो बाण छातीतनं ओढून काढला, रक्ताची चिळकांडी उडाली आणि दुसऱ्या क्षणी त्या काळविटाची जखम होती ती नाहीशी झाली आणि ते काळविट उभं राहिलं. त्यांनी त्या योग्याला नमन केलं, राजा भर्तृहरीकडे एक नजर टाकली आणि जंगलामध्ये निघून गेला. ही सगळी घटना आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत आणि हे प्रत्यक्ष घडत आहे याची जाणीव भर्तृहरीला झाली आणि मजेनी त्यांनी जे वाक्य बोललो होतं तर उपरतीच झाली, डोळे उघडले आणि या विश्वामध्ये असा गुरु आपल्या समोर येऊन बसलेला आहे, आपलं भाग्य आहे याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी शस्त्र टाकून दिलं, गोरक्षनाथांच्या चरणी वंदन केलं. तेवढ्यात त्याला शोधत त्याचे सैनिक आणि बाकीचे सगळे लोक आली. त्यांना त्यांनी सांगितलं की हा अश्व घेऊन जा, हे सगळी आभूषण ही सगळी वस्त्र घेऊन जा आणि राणीला सांगा की मी आता गोरक्षनाथांचा शिष्य झालो आहे, वैराग्यपूर्ण जीवन जगण्याचं ठरवलेलं आहे, मी काही परत येणार नाही. आणि त्याच्यानंतर भर्तृहरी हे खूप मोठे योगी झाले आणि सगळ्या जगाला त्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला. तर एका छोट्या कथेतून केवढी मोठी गोष्ट आपल्यापर्यंत येते की आपण ज्या जीवांना जीवन देऊ शकत नाही, त्यांच्यात प्राण फुंकू शकत नाही, त्यांना मारण्याचा आपल्याला अधिकार नाही. जी गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही त्याचा विनाश घडवण्याचा अधिकार आपल्याला नाही.
3: अगदी बरोबर आहे, पण त्यासाठी विवेक पाहिजे नाही का.
4: हो म्हणजे आजचा जो वन लाइनरचा विषय आहे जो तुम्ही आता शब्द म्हटलात विवेक, त्याच्या संबंधातच आहे.
3: अरे वा.
4: हा तर नाथांचा वन लाइनर आहे आजचा, विवेक के साथ हर सांस लेना. आपला प्रत्येक श्वास हा विवेकाने घ्यायचा आहे. मग श्वास घेण्याची प्रक्रिया विवेकाने करायची असं नाहीये, ते तर करायलाच पाहिजे, पण प्रत्येक श्वासाला आपण विवेकपूर्ण विचार करून आचरण केलं पाहिजे. आता इथे विवेक म्हणजे काय असा प्रश्न पडेल.
3: बरोबर.
4: तर विवेकाची व्याख्या तर मी सांगतो, पण विवेक हा शब्द इतका प्रिसाइज आहे जो भारतीय अध्यात्माचा गाभा आहे. आपल्या नाथांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये प्रत्येक पानावर तुम्ही बघाल की विवेक हा शब्द आलेलाच आहे. तर विवेकाशिवाय माणूस माणूस घडत नाही आणि त्याचा प्रवास देवत्वाकडे जात नाही. आणि विवेक सुटला, माणूस अविवेकी झाला, तर तो विषयांनी मोहित होतो आणि त्याचा प्रवास राक्षसी वृत्ती होण्याच्या दिशेने जातो. तर विवेक म्हणजे शुद्ध परिपूर्ण विचार. आता शुद्ध विचार करण्यासाठी जी बुद्धी आपल्याला असायला पाहिजे ती पण शुद्धच पाहिजे. अशुद्ध बुद्धीतनं शुद्ध विचार येणं शक्य नाही. त्यासाठी आपल्याला आपली बुद्धी शुद्ध करायला पाहिजे. ती बुद्धी ज्या मनाच्या माध्यमातून वापरली जाते ते मन सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. आणि मन जर शुद्ध असेल तरच शुद्ध विचार मनामध्ये उमटू शकतात, त्यासाठी शुद्ध बुद्धीचा वापर केला जाऊ शकतो. हा जो त्रिकोण आहे मन बुद्धी आणि विचार, त्याच्या बरोबर अजून एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अहंकार. तर जीव म्हटला की त्याला अहम आकार, अहंकार म्हणजे मी काहीतरी करतोय, अहम असा आकार आणि कार म्हणजे करणे, तर मी करतोय हे सगळं मी करतोय
3: बरोबर
4: अशी त्याची जी मानसिकता असते तर त्याला जीवाचा अहंकार असं म्हटलं. तर तो अशुद्ध अहंकार झाला. जेव्हा तो शुद्ध होतो तेव्हा तो शिवाचा अहंकार होतो. शिवाचा म्हणजे शिव हे तत्व आहे आणि ते अनंत पसरलेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड सुद्धा संपल्यानंतर जे अनंत राहतं ते सुद्धा शिवतत्वाने व्यापलेलं आहे आणि ते शुद्ध आहे म्हणून व्याप्त होतं. तर मन बुद्धी अहंकार या त्रयींची जर परिपूर्ण शुद्धी झालेली असेल तर त्याच्यातनं उमटणारा विचार शुद्ध आणि परिपूर्ण असेल आणि तो शुद्ध परिपूर्ण विचारच शुद्ध परिपूर्ण आचरण आपल्याकडून घडवेल.
3: करून घेऊ शकतो,
4: करून घेऊ शकतो. आणि प्रत्येक पाऊल जर विवेकाने, विवेकपूर्ण विचारांनी टाकलं, म्हणजे प्रत्येक आचरण विवेकपूर्ण विचारांनी केलं, तर आपला प्रवास आपल्या अनंताकडे म्हणजे उत्थानाकडे होतो. आणि आत्मज्ञानी व्यक्ती ही परिपूर्ण शुद्धता त्याच्यामध्ये असलेली अशी असते. म्हणून प्रत्येक श्वास घेताना आपण ती विवेकपूर्ण विचारांनी आणि आचरणांनी घेतो आहोत असं त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला पुढे चाललं पाहिजे. आपल्या सामान्य रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक वेळेला विवेक सोडून वागत असतो, विवेक सोडून विचार करत असतो. अहंकार तर आपल्याला भयंकर असतो, मी कोणीतरी आहे, मला सगळं समजतं आणि मी सांगतोय किंवा मी सांगते तेच बरोबर आहे, अशा पद्धतीने आपण दुसऱ्याला वागणूक देत असतो. तर मी आणि तो किंवा मी आणि ती याच्यामध्ये काही अंतर नाहीये याची जाणीव विवेकातूनच निर्माण होऊ शकते. आणि कोणी वरच्या पदाला कोणी खालच्या पदाला नाहीये याची जाणीव पण विवेकातूनच होऊ शकते.
3: बरोबर,
4: हो की नाही? तर आत्मतत्व सगळीकडे सारखं आहे. या जगामध्ये जगताना प्रत्येकाला काहीतरी भूमिका सादर करावी लागते, म्हणून कोणीतरी खालच्या पदावर आहे, कोणीतरी वरच्या पदावर आहे. पण या रंगमंचावरती सगळे कलाकारच आहेत याची जाणीव त्या प्रत्येक कलाकाराला असणं गरजेचं आहे. ते असेल तर राजाची भूमिका केल्यानंतर तो कलाकार बाहेर राजाच्याच पद्धतीने वागणार नाही, किंवा सैनिकाची भूमिका केली तर तो सैनिकासारखं वागणार नाही. त्याला माहिती की तो एक कलाकार आहे आणि तो ती भूमिका करतो. तर विवेक असेल तरच या भूमिकांचा विवेक आपल्यामध्ये जागृत राहील. तो राहण्यासाठी आपण पहिल्या श्वासापासून नाही तरी जेव्हा आपल्याला जाणीव होते त्या प्रत्येक श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत विवेकाने जगता आलं पाहिजे. एक अद्भुत गोष्ट अशी आहे की विवेक हा फक्त माणसाला दिलेला आहे, तो इतर जीवांना, इतर प्राण्यांना दिलेला नाहीये. त्यांना त्यांचं रोजचं आयुष्य जगत असताना जे काही सर्व्हाइव्ह करण्यासाठी क्रिया प्रतिक्रिया करायच्या असतात, त्यासाठी जे विशिष्ट ज्ञान दिलेलं आहे त्याचा वापर करायचा असतो, तो करून ते त्यांचं संपूर्ण जीवन जगतात. पण विवेक म्हणजे आत्ता सांगितलं तसं की प्युअरेस्ट फॉर्म ऑफ थॉट्स, ही प्रोसेस आपल्याला बाकीच्या जीवांमध्ये दिसत नाही. जेव्हा माणूस त्या प्रक्रियेकडे, त्या विशिष्ट विवेक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा समजायचं की त्याच्यामध्ये आणि इतर जीवांमध्ये, प्राण्यांमध्ये काही फरक राहिलेला नाहीये, पशुवत त्याचं जगणं आहे. भले तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी झाला असेल, खूप श्रीमंत झाला असेल, खूप कीर्ती त्यांनी मिळवलेली असेल, लोक त्याला खूप मान सन्मान देत असतील, पण तो त्या पदाला पोहोचलेला नाहीये ज्या पदाला पोहोचण्यासाठी तिथे विवेक जागृत असायला पाहिजे. आणि ही इतकी अमूल्य भेट आपल्याला परमतत्वाने दिलेली आहे, ती ज्ञानपूर्ण आहे आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे. हीच शिकवण आपल्याला नाथांच्या या वन लायनर मधून मिळते की हर एक सांस विवेक के साथ लेनी है.
3: तर दादा, त्याच्यामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट त्यांनी अशी केली की विवेकपूर्ण जगलं पाहिजे हे तर सत्यच गोष्ट आहे, पण त्याचं नातं श्वासाशी जोडल्यामुळे त्याचं झालं की प्रत्येक क्षणच विवेकाने पाहिजे. ते खूपच सुंदर गुंफलं आहे, है ना? खूप छान, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
4: धन्यवाद
3: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
0: ऐकूया कवी सुधांशू यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामींनी पौराणिकांच्या घरात प्रवेश केल्या क्षणी त्यांचं घर शांत शीतल प्रकाशाने गच्च भरून गेलं। स्वामी आपल्या घरी आले ह्याचा भगवंत आनंद पौराणिकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। पौराणिकांच्या पत्नीने म्हणजे नीराबाईंनी स्वामींचं निरांजनाने ओवाळून स्वागत केलं। फुलांची माळ स्वामींच्या गळ्यात घातली। स्वामींना वाकून तीनदा नमस्कार केला। स्वामी पौराणिकांच्या घरी आले आहेत ही बातमी ऐकून बरेच लोक पौराणिकांच्या दरवाजात गर्दी करून उभे होते। चिंतोपंत टोळ सुद्धा तिथे आले होते। आपल्या घरी स्वामी आग्रह करून सुद्धा आले नाहीत, परंतु पौराणिकांकडे मात्र लगेच आले ह्याचं वैषम्य त्यांच्या मनी उमटलं होतं। स्वामींनी ते ओळखलं होतं, परंतु स्वामी काहीच न बोलता नीराबाईंनी समोर आणून ठेवलेल्या अर्ध्या लाडवाकडे पाहत बसले। स्वामींनी लाडू खावा म्हणून पौराणिकांनी स्वामींना विनंती केली। स्वामी स्वस्थ बसले आहेत, ते लाडू हातात घेत नाहीत हे स्वामींना पुन्हा लाडू वाढायला आलेल्या नीराबाईंच्या सुद्धा लक्षात आलं। नीराबाई स्वामींना लाडू ग्रहण करण्याची विनंती करू लागल्या। तेव्हा स्वामी नीराबाईंना म्हणाले, तुम्ही अर्धाच लाडू समोर ठेवला आहे, अर्धा लाडू चुलीजवळ जो ठेवला आहे तो घेऊन या, म्हणजे मला पूर्ण लाडू खाता येईल। नीराबाईंनी स्वामींचं हे बोलणं ऐकलं आणि त्या मनोमनी ओशाळल्या। वास्तविक अख्खा लाडू स्वामींना अर्पण करायची नीराबाईंची इच्छा होती, परंतु त्यांच्या मनात विचार डोकावला की जर स्वामींना लाडू आवडला नाही तर उष्टा लाडू फुकट जाईल। त्यांच्या मनात उमटलेला हा विचार प्रापंचिक मुशीतून निर्माण झालेला होता आणि स्वामींनी ते अंतर्ज्ञानाने ओळखलं होतं। नीराबाईंचं स्वामींवर उत्कट प्रेम होतं, परंतु मनातल्या ह्या भक्तीच्या नंदादीपाला लवचिक प्रापंचिक विचारांची काजळी चिकटली होती। ती दूर होणं आवश्यक होतं। स्वामींचं बोलणं ऐकून नीराबाईंना अतिशय वाईट वाटलं। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। स्वामींनी आपल्या मनातले हे भाव ओळखले ह्याची खरं तर नीराबाईंना जाणीव झाली होती। स्वामी चटकन म्हणाले, माते काळजी करू नकोस, आणि स्वामींनी तो अर्धा लाडू मनापासून खाल्ला। दोघांना आशीर्वाद दिले, त्यांच्यावर पूर्ण कृपा केली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण भगवंताची मनापासून पूजा करतो, होतं काय तर मनातला प्रपंच आणि प्रापंचिक विचार मात्र अजिबात संपलेले नसतात। त्यामुळे आपल्या त्या निस्सीम पूजेच्या आड प्रपंच येतो। तो दूर होणं अतिशय आवश्यक असतं, कारण प्रपंच आपल्याला भगवंतापासून शतयोजना दूर ठेवतो। प्रापंचिक विचार भक्तीला मागे सारतात आणि मन अशुद्ध करून टाकतात। त्याला एकच उपाय, तो म्हणजे देहाने प्रपंच करीत असताना मनात तो शिल्लक राहता कामा नये। त्यासाठी अष्टवप्रहर मनात नामस्मरण निनादत ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा भगवंत दूर जाईल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 20 जून. ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला. माता पिता यांचे न पहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य. माता पितरांचे समाधान हेच सुपुत्रांचे खरे लक्षण जाण. त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण. आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते. आपले दुःखीपणाने ते दुःखी होते. आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनविते. म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात. काहूर न माजू द्यावे चित्तात. शब्दाने करावे त्यांचे समाधान. उत्तरी अपशब्दांचे न मानावे दुःख जाण. नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरिता करणे आहे सदा. आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ. प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये. आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विन्मुख न पाठवावे. निरुत्साही बनू नये निराश वाटू देऊ नये. अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे. ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला. प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी. परमात्म्याचा आधार ज्याला ठाव नसे काळजीला. शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता. मी कोण हे जाणले ज्याने चित्ती त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती. राम त्राता हा भाव ठेवावा चित्ती. निर्भयता होईल याच रीती. ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कारण. करता राम हे आणता चित्ती. पाप पुण्याची नाही त्याला भीती. ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला नाही कोठे धोका. करता मी म्हणे आपण. करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण. झाले ते होऊन गेले होणार ते चुकेना कोणाला भले. म्हणून नाही करू काळजीला राम साक्षी आहे त्याला. जे जे काही माझे ते जाणावे रामाचे. राम त्यास सांभाळता काळजीस कारण न उरले आता. मुलाबाळांची न करावी काळजी. राम राय करावा राजी. आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती. काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती. शक्यतो करावे नामस्मरण. आपली काळजी न करावी आपण. रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला. भगवंत असता पाठी राखा काळजीची काय कथा. म्हणून मुखाने नाम चित्तात राम त्याचे मनाला होईल आराम. सतत ठेवावे एक चित्ती न सोडावा रघुपती. सर्व सारांचे सार एक भजावा रघुवीर. नेमात नेम उत्तम जाण रामा वाचून न राहावे आपण. सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही काम. श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुरेश हळदणकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव। प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती। शनिवार 27 जून संध्याकाळी 5-8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे। प्रवेश पूर्णपणे विनामूल्य। आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर। मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत MG गोखले आणि स्वर सुमती टिकेकर

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे। या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून। मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता जोपर्यंत अलीकडे ज्या थिअरी आल्या त्या थिअरीज मध्ये पहिली थिअरी वेव्ह थिअरी आहे, त्यानंतर पार्टिकल थिअरी आली आणि जो एक ऊर्जा आहे ती ऊर्जा वेव्ह म्हणजे लहरींच्या रूपामध्ये आणि पार्टिकल म्हणजे पुंजांच्या रूपामध्ये प्रकट होते असं त्या थिअरीचं स्वरूप आहे. की एकच पदार्थ आहे पण दोन प्रकारांनी शक्ती बाहेर संक्रमित करू शकतो किंवा तिचं वहन करू शकतो. याच शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की ह्यांचे जे मंत्राचा उच्चार करणारा जो मनुष्य आहे त्याच्या देहापासून जी ऊर्जा बाहेर पडते ती नुसती वेव्ह किंवा बंडल किंवा पार्टिकल फॉर्म मध्ये बाहेर पडत नाही तर ती कांड्या म्हणजे स्टिक्सच्या रूपामध्ये बाहेर पडते. ते म्हणतात की हे जे एनर्जीचं किंवा शक्तीचं बाहेर पडणं आहे आणि वहन होणं आहे हे नवीन आहे, हे वेगळं आहे, हा आणखीन एक तिसरा मार्ग आहे. म्हणजे या मंत्रांच्या ठिकाणी आणखीन एक कुठल्या तरी एका अतिरिक्त प्रकारचं शक्तीचं एक साधन उपलब्ध आहे, हा एवढाच त्याच्यातून आपल्याला अर्थ काढता येतो. एवढाच अशा करता म्हणायचं की आपल्याला त्याचं फारसं स्वरूप माहीत नाही पण शक्तिशाली शब्द समुदाय आहेत ते ती शक्ती आमच्यापर्यंत आणून पोचवतात. हे जे वैदिक मंत्र आहेत या वैदिक मंत्रांच्या मध्ये सगळे वेदातले मंत्र तसे आहेत पण वैदिक मंत्राचा उच्चार कुणीतरी आपल्याला योग्य मार्गदर्शन करून दिल्याशिवाय करू नये. याचं कारण असं, वेदातले अनेक मंत्र अत्यंत प्रभावी आहेत. एकदाचा उच्चार सुद्धा जर बरोबर केला गेला नाही गेला तर त्याचे काय विपरीत परिणाम भोगावे लागतील आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळे ह्या सिद्ध मंत्रांना पर्यायी सुसिद्ध मंत्र निर्माण झाले जे स्मृतींमधून निर्माण झाले. जसं यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयोर्भूतीर् ध्रुवा नीतीर् मतीर् मम असं म्हटलं जातं. म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही जे ऐकत आलो, घराच्या बाहेर पडताना मनुष्यानी हा मंत्र उच्चारूनच बाहेर पडावा की आपल्या बरोबर कृष्ण योगेश्वर श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत, आपल्याला जे कार्य करायचंय ते कार्य यशस्वीच होईल. घराबाहेर गेलो, घरातून आत आलो तर आपण कार्य यशस्वी करूनच येऊ. काय स्मृतीग्रंथातला मंत्र आहे, पुराणातले मंत्र आहेत, महाभारतातले मंत्र आहेत, रामायणातले मंत्र आहेत, हे सगळे जे मंत्र आहेत असे सुसिद्ध मंत्र आहेत. ललिता सहस्र नाम आहे, विष्णू सहस्र नाम आहे, मी आपल्याला म्हटलं तसं अशी अनेक स्तोत्र आहेत आणि उत्तमोत्तम रचलेली स्तोत्र आहेत आणि अशी जी सगळी आहेत त्याला सुसिद्ध मंत्र असं म्हटलंय. आता एक कटू, पण मी आपल्याला रोज म्हणते आहे की मी थोडी कठोर पण आहे आणि थोडी अधिक आग्रही पण आहे, माझे दोष आहेत, पण आता आपण माझं ऐकताच आहात तर तुम्हाला हे पण थोडंसं ऐकून घ्यावं लागेल. आता सुसिद्ध मंत्रांच्या मध्ये मला ज्याचं दुःख आहे तो मंत्र आपल्या पुढे मांडते. वारकरी संप्रदाय स्थापन झाला आणि वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम महाराजांनी केला. वारकरी संप्रदायाची प्रेरणा, माझी ये जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले, ह्या धारणेने खांद्यावरती पताका घेऊन भगवंताच्या भेटीला आसुसलेली ज्ञानदेव माऊली आळंदीहून पंढरपूरला जाते. काय भावना आहे मला सांगा, की आळंदीच्या देवळाचा कळस हलतो, माऊली प्रस्थान ठेवते, माऊली निघते आणि आळंदीच्या वाटेवरून पंढरपूरच्या वाटेपर्यंत माऊली सगळ्या मार्गाला स्पर्शत जाते आणि जाताना प्रत्येक वारकरी आपल्या अंतःकरणामध्ये ही भावना ठेवतो की माऊली निघालीये, माऊली आमच्या बरोबर आहे, माऊली प्रवास करतेय आणि माऊली पंढरपूरला भगवंताला भेटायला चाललेली आहे. ज्या माऊलींनी आम्हाला ही वारी दिली, ज्या माऊलींनी आम्हाला हे प्रेम दिलं, भगवंताची सगुण भक्ती कशी करावी हे ज्या माऊलींनी आम्हाला शिकवलं, त्या माऊलीचं नाव घेत वारकरी पंढरपूरला जातो. आणि तो म्हणतो की त्याच्यावर ज्यांनी कळस केला ते तुकाराम महाराज, आणि म्हणून वारीतला प्रत्येक माणूस हा ज्ञानबा तुकाराम म्हणतो की ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम। आज काय झालं, आज ज्ञानबा तुकाराम नकोय आम्हाला, आज आम्हाला नामदेव तुकाराम पाहिजे। हा काय मंत्र आहे, हा वारकऱ्यांचा सिद्ध मंत्र आहे, सुसिद्ध मंत्र आहे, वारकऱ्यांच्या करता निर्माण झालेला मंत्र कोणता आहे, ज्ञानबा तुकाराम मंत्र आहे। का आहे, विनोबांनी फार सुंदर उत्तर दिलंय त्याचं। त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे, की ज्ञानेश्वरांचं नाव घेतलं आणि शेवटी तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की संपूर्ण वारकरी परंपरा त्याच्यामध्ये उभी राहते, सगळे संत आले वारकरी संत त्याच्यामध्ये। ज्ञानदेवांना वगळून नामदेवांना बरं वाटणार आहे का मला सांगा? नामदेवांचं नाव घेतलं आणि नामदेव तुकाराम म्हटलं तर नामदेव मान्य करतात का सांगा? ज्या नामदेवांनी ज्ञानदेवांच्या समाधीची ही जी सगळी सुंदर वर्णन केलेली आहे ते तीर्थावळीचे अभंग आहेत, नामदेवांचा जो अधिकार आहे, जे ज्ञानेश्वर माऊलींवरचं प्रेम आहे, नामदेव म्हणतील की ज्ञानदेवांना सोडून इथून वारी सुरू होते। वारकऱ्याला जर वारीचं मर्म कळायचं असेल तर नामदेव तुकाराम कधीच वारीचं मर्म सांगणार नाही, त्याला वारीचं मर्म कळायचं असेल तर त्याला ज्ञानबा तुकारामच म्हणावं लागेल। आणि जो ज्ञानबा तुकाराम म्हणणार नाहीये त्याला वारीतला जय जय रामकृष्ण हरी मंत्र सुद्धा सिद्ध होणार नाहीये, तोही सफल होणार नाही। कारण ज्याची श्रद्धाच नाही, ज्याचा विश्वासच नाही, ज्याचा संकल्प चुकीच्या अधिष्ठानावरती उभा आहे, त्या मार्गाने त्याला कसं फल द्यावं? ते फल द्यायला त्याला प्रामाण्य शक्ती आहे पहिली, त्या मंत्राचला तुम्ही प्रमाणच मानत नाही, त्या मंत्राचं प्रामाण्य सोडून जर तुम्ही अन्य मार्गाने त्या मंत्राच्या फलाची अपेक्षा कराल तर तो मंत्र ते फल देणार नाही। दुर्दैवाने मी आपल्या पुढे एकच गोष्ट सांगते की हे सगळं करताना माणसांना फार बरं वाटतं, पण हे निर्माण केलेले जे सुसिद्ध मंत्रातले दोष आहेत ते कसे कुणाला केव्हा भोगावे लागतील माहीत नाही। आपण त्या कर्मविपाकामध्ये तीन गोष्टी बोललो ना, स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध। काही लोक अनिच्छेनी नामदेव तुकाराम म्हणत असतील, काही लोक स्वेच्छेनी म्हणत असतील, पण परेच्छेनी काय घडेल आपल्याला माहीत नाही। जर वारी तिच्या मूळ स्वरूपामध्ये भाविकतेने तशीच राहायची असेल तर उलट सुलट विचार करणाऱ्या वारकऱ्यांनी याचा विचार करावा, याच्या मागे एक सामर्थ्य उभं आहे आणि ते सामर्थ्य तसंच्या तसं टिकलं पाहिजे, ते तसंच्या तसं जगवलं पाहिजे, किंबहुना त्या शब्दातच ते सामर्थ्य आहे की जे वारीला आज यश देत आहे। या सगळ्याचा विचार व्हावा म्हणून या सुसिद्ध मंत्राच्या निमित्ताने विषयाला आडवळण करून मी आपल्या पुढे विषय मांडला। हा जो सुसिद्ध मंत्रांच्या बाबतीमध्ये आहे, मी आपल्याला म्हटलं तसं सगळ्या संत सत्पुरुषांचे जे जे म्हणून मंत्र आहेत, जे जे सत्पुरुषांनी निर्माण केले आहेत, जे जे स्मृतीग्रंथांनी मांडले आहेत, जे जे पुराणांनी मांडलेले आहेत, काहींचं विधान फार वेगळ्या प्रकारांनी मांडलेलं आहे। की आता जसे सुसिद्ध कशा करता म्हटलं आपल्याला मी, की असे काही प्रकृतीच्या ठिकाणी काही दोष निर्माण झाले तर ते दूर करण्याकरता सुद्धा काही मंत्र आहेत सिद्ध करून ठेवलेले आहेत, आणि त्यामुळे त्या मंत्रांना सुसिद्ध म्हटलं। की दाताला कीड लागलेली आहे, दाताची कीड निघून जावी, दात पुन्हा सुधारावेत, चांगले व्हावेत, डोळ्यांची दृष्टी गेली आहे, पुन्हा डोळ्यांची दृष्टी यावी, त्याकरता काही मंत्र आहेत। हे कसे आहेत? हे सुसिद्ध आहेत। हे वेदमंत्रातले मंत्र घेऊन त्या मंत्रांचा आयुर्वेदाशी संबंध जोडून त्या मंत्रांचा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी काही लाभदायी त्याचा विनियोग करता यावा याकरता ते मंत्र निर्माण झालेले आहेत। अशा प्रकारे सुसिद्ध मंत्र आहेत, त्याचा स्पॅन, त्याचा स्पेक्ट्रम, त्याची रेंज, त्याचा आवाका खूप मोठा आहे। हे जे मंत्र आहे ते खूप मोठ्या विपुल प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत आणि ते मंत्र वेदमंत्रासारखे आपल्याला त्याच्या विधिविधानाच्या बाबतीमध्ये भयप्रद नाहीयेत, ते आपल्याला भय दाखवणारे नाहीयेत। ते जे मंत्र आहेत ते मंत्र हे मी आपल्याला परवाच्या दिवशी आणि काल पण आपण बोललो त्याप्रमाणे की मुळामध्ये या सत्पुरुषांनी या वैदिक मंत्रावरचा जो केवळ एक ता एक निगेटिव्ह इलेक्ट्रिकल चार्ज आहे तो चार्ज मुळामध्ये सौम्य तरी केलाय किंवा त्याला उदासीन तरी केलाय, आणि तो उदासीन केल्यामुळे आपल्यासारख्याला त्याचा वापर करताना त्या विधिविधानाशी जखडून नाही राहिलो तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात असं होत नाही. आणि म्हणून हे जे सुसिद्ध मंत्र आहेत, हे पुराणोक्त मंत्र आहेत, हे स्मृतींमधले आहेत, हे रामायण महाभारत आदीमधले आहेत, संतांच्या वाङ्मयामधले आहेत, असं निरनिराळ्या स्तोत्र वाङ्मयामधले आहेत, अशा प्रकारे अनेक आचार्यांनी हे सर्व वाङ्मय समृद्ध करून ठेवलंय. त्यानंतर जे आहेत ते साध्य मंत्र आहेत. ते साध्य मंत्र जे आहेत ते यज्ञाशी निगडित आहेत. यज्ञामध्ये मंत्रांचा उच्चार केला म्हणून त्याचं फल मिळत नाही. त्याला साध्य करण्याकरता त्याच्यामधलं हवन ठरवावं लागतं, त्याचं कुंड कसं पाहिजे ठरवावं लागतं, हवन द्रव्य लक्षात घ्यावी लागतात, त्याची प्रक्रिया आणि त्याचं विधिविधान की यानंतर हा, ह्यानंतर हा. यज्ञ हा प्रयोग आहे. आता आपण हे सगळे शब्द जे आहेत, म्हणजे जसा विज्ञानामध्ये आम्ही एखादा प्रयोग करतो, केमिस्ट्री लॅबमध्ये करतो, फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये करतो, तो जसा प्रयोग आहे, एक्सपेरिमेंट आहे. आपल्याकडे विवाह प्रयोग म्हणतात, वास्तू प्रयोग म्हणतात. का म्हणतात? कारण एकदा त्या मंत्रांनी त्या पतीपत्नींचा विवाह संबंध त्या ज्या बंधनांनी बांधला त्याबरोबर जे जे एकरूप व्हावं, त्याबरोबर जे जे त्यांच्या जीवनामध्ये लाभदायी ठरावं, त्याकरता त्यांनी मंत्रांच्या माध्यमामधून कर्मातल्या किंवा त्याच्या प्रारब्धातल्या त्या गोष्टींना गती दिलेली आहे. वास्तूच्या करता सुद्धा आपण वास्तू प्रयोग म्हणतात. प्रयोग याचा अर्थ ही वास्तू बनलेली आहे, ही वास्तू निर्दोष व्हावी याकरता त्यांनी प्रयोग केलाय. जसा एखादा फिजिक्सचा मनुष्य प्रयोग करतो तसाच जो वैदिक आहे, तसाच आमचा पुरोहित आहे, तसाच जो याज्ञिक आहे तो प्रयोग करतो. त्यामुळे यज्ञ हा प्रयोग आहे. या प्रयोगाचं फल कुठे मिळतं? या प्रयोगाचं फल जे मिळतं ते अपूर्व नावानी राहतं आणि मरणोत्तर त्याचा तो लाभ घेतो. या जीवनामध्ये तो यज्ञ करत राहतो. त्या यज्ञाचा फलाचा या लौकिक जीवनाशी संबंध नाही. यज्ञाचं फल हे अपूर्व असतं. त्याचबरोबर यज्ञ सफल होण्याकरता कधी कधी त्या संहिता जर वाचायला समजल्या नाहीत तर त्यामध्ये सुद्धा अडचण येते. म्हणून आपल्याला म्हटला हा जो प्रयोग आहे त्याबद्दल प्रभू देसाईंनी जे देवीकोश लिहिलेले आहेत त्या देवीकोशामध्ये एक प्रसंग आहे. त्यांनी असं म्हटलं की मी रत्नागिरीच्या भागामध्ये गेलेले होतो, तिथे एक यज्ञ चालू होता आणि व्हायचा होता आणि म्हणून त्याकरता मी आधी तिथे जाऊन पोचलो की मला त्याच्यातून काही मिळतंय का बघायला. तर तिथल्या लोकांनी असं ठरवलं होतं की तो जो अग्निप्रदीप्त करायचा आहे तो मंत्र आणि अरणिमंथा घेऊन नाही करायचा, तो केवळ मंत्रांनीच प्रदीप्त करायचा आणि मंत्राच्या माध्यमातून अग्निप्रदीप्त झाला पाहिजे. जरा हुशार सगळी मंडळी तयार होती त्याच्यातले सगळे याज्ञिक. त्यांनी त्याचा तो प्रयोग सुरू केला. एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा झाला, ते काय हे होईना, अग्नि काही प्रदीप्त होईना. पुन्हा संहिता काढली, पुन्हा सगळ्यांनी ती संहिता वाचली की काय प्रयोगामध्ये चुकलं म्हणून त्या ठिकाणी अग्निप्रदीप्त होत नाही. तर त्यांच्या असं लक्षात आलं की जो मंत्रांचा उच्चार करणारा आहे त्याच्या मुखापासून ते जे हवन कुंड आहे ते त्या कुंडापर्यंत काही माध्यमाची आवश्यकता आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी तार आणि धागा हे माध्यम घेतलं. त्यांनी त्यात नोंद केली आहे आणि ते म्हणाले ते माध्यम घेऊन तो पुन्हा ती जी संहिता आहे त्याचं पठण केलं आणि त्याप्रमाणे जे काही अर्पण करायचंय किंवा जे काही मंत्र म्हणायचे त्यांनी जो विधी करायचा आहे तो विधी केला आणि अग्निकुंडामधला अग्नि पेटला. म्हणजे हे साध्य मंत्र असे आहेत की त्याचं हवीर द्रव्य बदललं. म्हणजे आपण जसं गुरुजीनं म्हणतो अहो गुरुजी काय करणार, ती सहाणच सापडत नाही म्हणून गंध उगाळलं नाही, त्या गंधाकरता अक्षदाम समर्पय आम्ही. काही असेल तरी सुद्धा गंधाक्षदा सगळ्याला अक्षदा समर्पय आम्ही. यज्ञ हा प्रयोगामध्ये अक्षदा समर्पय आम्ही होत नाही. ती जी हवीर द्रव्य आहेत ते प्रत्येक द्रव्य त्या ठिकाणी असावं. जसं आता केमिस्ट्री लॅबमध्ये गेलो, आता आज HCl नाहीये म्हणून H2SO4 घ्या आणि प्रयोग, अशी कुठली केमिकल रिएक्शन सिद्ध होत नाही. त्याच्याकरता तेच द्रव्य आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हे साध्य मंत्र आहेत. याच्यामध्ये जे फल पाहिजे आहे ते फल केवळ मंत्रोच्चारात प्राप्त होत नाही, ते त्याच्या बरोबरच्या प्रयोगांनी सिद्ध करून घ्यावं लागतं. आणि चौथे मंत्र आहेत हे भारतीयांचं वैशिष्ट्य आहे, त्याला त्यांनी आरिमंत्र असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये शस्त्र, अस्त्र, चक्र आणि आयुध असे चार प्रकार केलेले आहेत युद्धाची सामग्री, युद्धाची शस्त्र सामग्री म्हणा, वेपनरी. त्याच्यामध्ये शस्त्र जे आहे ते तयार होऊन बाजूला पडलंय, ऑब्जेक्टिव्ह आहे. कारखाना काढलेला आहे, तलवारीचा भजा भजा भजा तलवारी तयार होत आहेत आणि रोज 5-50 तलवारी बनून खाली पडत आहेत. तोफा आहेत, तोफा तयार होऊन पडत आहेत वगैरे वगैरे. ही सगळी जी शस्त्राची बाजू आहे. नंतर शस्त्र, अस्त्र, चक्र. तर त्याच्यामधली जी अस्त्र आणि चक्र आहेत त्या दोन ठिकाणी मात्र मंत्राशिवाय ते उपयोगाला येत नाही. हा जसा यज्ञाचा विषय आहे की हा साध्य करून घ्यावा लागतो, तसे जे अरिमंत्र आहेत ते नुसते मंत्राचे उच्चार करून ते सिद्ध होत नाही. त्या मंत्राच्या नुसत्या उच्चाराने होत नाहीत, किंवा नुसत्या जवळ असलेल्या जे काही शस्त्र आहे किंवा अस्त्र आहे त्या अस्त्राने होत नाहीत. किंवा हा बाण आहे, हे कोणतं आहे, हे पर्जन्य अस्त्र आहे, हा बाण आहे, हे अग्निअस्त्र आहे. पण ते अग्निअस्त्र उपयोगाला येण्याकरता त्याच्यावरती जशी मॉड्युलेशन, त्याच्यावरती ते स्वार करावं लागतं, त्याच्यावरती तो मंत्र स्वार करून जोपर्यंत ते तो बाण पाठवत नाही आम्ही, तोपर्यंत त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून हे जे अरिमंत्र आहेत, हे अरिमंत्र हे साध्य करून घ्यावे लागतात. म्हणजे जसा यज्ञामध्ये आणि अरिमंत्रांमध्ये थोडा फरक आहे, यज्ञामध्ये यज्ञ सामुग्री आणि म्हणणारा या दोघांनी आपला अधिकार सिद्ध केला की ते अपूर्वाचं फल नक्की मिळणार आहे. इथे त्या अरिमंत्र समजा ज्याच्याजवळ आहे हा गुरुपरंपरेने मिळणारा भाग आहे, आणि त्यामुळे ज्याच्या जवळ आहे तो दुसऱ्याला तेव्हाच देतो जेव्हा त्याचा अधिकार सिद्ध होतो. त्याचा अधिकार सिद्ध झाल्यानंतर, तो मंत्र मिळाल्यानंतर सुद्धा त्याचा प्रयोग करताना यांनी नुसता मनातल्या मनात उच्चारला आणि त्याचा लाभ झाला असं होत नाही. त्या शस्त्राबरोबर तो जोडला जातो, हा एक भाग. आणि या अस्त्रांना आणि या चक्रांना एक सामर्थ्य आहे जे आमच्या मॉडर्न वेपनरीमध्ये कुठंच नाही आहे. आमचा ॲटम बॉम्ब असो, न्यूक्लिअर बॉम्ब असो, गायडेड मिझाईल्स असो, आमची ही कोणतीही शस्त्रास्त्र असू दे, या शस्त्रास्त्रांच्या मध्ये एक सोय मुळीच नाही आहे. जी ह्या अस्त्रांच्या मध्ये आहे आणि जी चक्रांच्या मध्ये आहे ती अशी आहे की जे टाकलं आहे, जे वापरलं आहे, पण प्रयोग केलेला आहे पण असं वाटलं की हा प्रयोग होऊ नये, तर ते परत आणण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीच्या ठिकाणी. आमच्याकडे तो जपानवरती तो टाकला हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब, आणि लोकांना, शास्त्रज्ञांना सुद्धा जी हळहळ वाटली, हळहळ वाटून उपयोग काही नाही, आता फक्त परिणाम बघा एवढंच त्यांनी सांगितलं, आम्ही काही करू शकत नाही. परंतु जेव्हा अश्वत्थाम्यानी ब्रह्मास्त्र टाकलं आणि त्याच्या करता म्हणून जेव्हा अर्जुनाला ब्रह्मास्त्र सोडायला सांगितलं, तेव्हा दोघांचे संकल्प भिन्न होते, पण आता संहार टाळावा म्हणून जेव्हा ब्रह्मास्त्र काढून घेण्याची वेळ आली किंवा मागे घेण्याची वेळ आली, त्यावेळी जेव्हा सांगितलं अश्वत्थाम्यानी की ते मी मागे घेणार नाही, परंतु ते सौम्य केलं आणि भगवंतांनी सांगितलं तुझं तिच्या उत्तरेच्या गर्भावरच सोडलं असलंस तर त्याचा परिणाम सौम्य कसा करायचा आणि त्याच्यातून बाहेर कसं काढायचं मी नंतर बघेन, पण ते मागे घेण्याचं सामर्थ्य प्रत्येकात आहे, अश्वत्थाम्यात नाही. आणि त्यामुळे भगवंतांनी त्याला क्षमा केली नाहीये, त्याचा मणी काढून घेतलेला आहे. आणि असो, ती कथा आता आपल्याला नको आहे, आपल्याला एवढंच सांगायचं आहे की अर्धी विद्या ह्या मंत्रविद्येला मान्य नाहीये. ज्याला उपक्रम आणि उपसंहार असं म्हणतात की विद्येची सुरुवात कशी आणि त्याचा शेवट कसा, आज असे आम्ही एवढे हायड्रोजन बॉम्ब तयार करून ठेवले आहेत, आज एवढी वेपनरी तयार करून ठेवून दिलेली आहे, आता ती जर नष्ट करायची म्हटलं तरी आमचे समुद्र राहणार नाही, ती नष्ट करायची म्हटलं तरी आमची पृथ्वी राहणार नाही. म्हणजे आम्हाला त्यांना न्यूट्रल करणं आज तरी अवघड आहे. आणि म्हणजे ह्या जगाला धोका न होता ती सगळी शस्त्रास्त्र, ती सगळी अस्त्र नष्ट होतील का, अवघड आहे, ती नष्ट होणं अवघड आहे. परंतु मंत्राचं हे वैशिष्ट्य आहे, शब्दाचं सामर्थ्य हे एक विशेष आहे आणि ते भारतीय विद्येचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे ते सांगितल्यानंतर त्याच्या पुढे आपल्या पुढे जर काही मांडायचा असेल विषय, तर तो विषय असा आहे की हे सगळे जे प्रकार आहेत या सगळ्याचा उपयोग आपण कसा करावा दैनंदिन जीवनामध्ये. उपासना म्हणून करायचा आहे, नाममंत्राचा जप आहे, सूक्तांचं स्मरण आहे. लहान मुलं आहेत, लहान मुलांना काय करायला सांगावं, वैयक्तिक माझं मत आपल्याला सांगायचं असेल तर मला स्वतःला जे पटलेलं आहे ते लहान मुलांच्याकडून रोज भीमरूपी म्हणजे मारुती स्तोत्र समर्थांचं किंवा तुलसीदासांची हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र हे प्रत्येकाकरता लाभदायी उपासना आहे. ज्या उपासनेला बिंधोकपण आहे, रामरक्षा 1500 वेळा म्हटली की ते कवच सिद्ध होतं, रामरक्षा आपल्या ठिकाणी सिद्ध होते. ह्या वयात समजा आपल्याला असं वाटलं की 1500 वेळा म्हणून रामरक्षेचे लाभ आपण घ्यावे तर आपल्याला काही फार अवघड नाहीये. रोज किती वेळा म्हटलं तर होतं तो आपण हिशोब करू शकतो आणि 3-5 15 5-6 महिन्यामध्ये आपल्याला रामरक्षेचं रोज 10 वेळा म्हटलं तरी सुद्धा आपल्या ठिकाणी आपल्याला सिद्धता प्राप्त करता येते. पण मुलांना, मूल 5 वर्षाचं स्वच्छ बोलत असेल तर नाही तर 7 वर्षाचं झालं की त्याला रामरक्षा शिकवावी, 5व्या वर्षी त्याला मारुती स्तोत्र शिकवता येतं आणि मुलांचं सहज पाठ होतं. 7व्या वर्षी जर त्याला रामरक्षा शिकवली, वर्षाच्या 365 दिवसांमध्ये मुलांनी 65 दिवस टंगळमंगळ केली, मुलं करणार, मुलांनी टंगळमंगळ केली तर 300 दिवस तरी मुलं रामरक्षा म्हणतात. त्या 300 दिवसाप्रमाणे मूल 12 वर्षाचं जेव्हा होतं तेव्हा त्याची 1500 वेळा रामरक्षा म्हणून झालेली असते. त्याच्या नकळत त्याला रामरक्षा हे कवच बनत, त्याला कल्पना पण नाही, कारण आम्हाला रोज भय आहे. आमचं मूल आम्हाला त्या रिक्षातून शाळेत पाठवायला लागतं, आमची मुलं सायकल घेऊन शाळेत जातात, आमच्या मुलांना 16-17 वर्षाचे नाही झाले तर त्यांना 2 व्हीलर्स पाहिजेत, रस्ते हे असे झालेले, रोज ऍक्सिडेंट्स होतात. ह्या मुलांना आम्ही अनेक प्रकाराने आम्ही सुविधा देतो, का तर आमचं त्यांच्याकरता त्यांचं बालपण आम्ही अधिकाधिक सुखाचं बनवायचा प्रयत्न करतो. त्यांचं बालपण सुखाचं तर बनवतो आपण, पण त्याचबरोबर सुरक्षित बनवायचं असेल तर रामरक्षेसारखं कवच नाही, रामरक्षा स्तोत्रासारखी उपासना नाही. आणि त्याच्याबरोबर मारुती स्तोत्र जे आहे त्यांची बुद्धी वाढवते, बुद्धिवर्धन स्तोत्र आहे ते, त्यांना निरोगी बनवतं आणि सगळ्यात चांगलं म्हणजे त्यांचं स्वच्छ अंतःकरण बनवणार आहे. मन आणि बुद्धी अत्यंत निर्मळ बनवण्याचं सामर्थ्य ज्या देवतेमध्ये आहे आणि ती देवता बालकांना फार लवकर वश आहे. मारुती या देवतेला बालकांचं आकर्षण आहे, बालकांच्या वरती त्यांची कृपा आहे आणि त्यामुळे मारुती रायाची उपासना मुलांनी मुलींनी अवश्यमेव करावी. आपल्या मुलांना जर थोडा आपण आग्रह करू शकत असलो तर मुलांना रोज 11 वेळा मारुती स्तोत्र म्हणायला लावावं. आज जसं स्पोर्ट्स मेडिसिन आहे तसंच स्पोर्ट्समध्ये ज्या अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत त्याच्यामध्ये आता स्पोर्ट्समध्ये हनुमान स्तोत्र अंतर्भूत आहे आणि ते मुलांच्याकडून स्पर्धा जवळ आली की सकाळी दुपारी आणि संध्याकाळी हनुमान स्तोत्र म्हणून घेतात आणि त्यांचं म्हणणं असं की त्याचे लाभ ते अनुभवतात. आपल्याला एवढंच करता येतं की रोज 1 वेळा 11 वेळा मारुती स्तोत्र म्हणायला 20 मिनिटं लागतात. मुलांना वेळ असला तर जरूर म्हणून घ्यावं. जर मुलं रोज म्हणायला तयार नसली तर आपला आग्रह म्हणून निदान पौर्णिमेच्या दिवशी मुलांना मारुती स्तोत्र 11 वेळा म्हणायला लावावंच लावावं. अमावस्या पौर्णिमा म्हणत असले तर उत्तम आहे, नाही तर निदान पौर्णिमेच्या दिवशी म्हणून त्यांना त्या दिवशी मारुतीच्या देवळात जायला सांगावं. मुलांना देवदर्शनाचा संस्कार आपण महिन्यातून एकदा तरी द्यावा की एकदा तरी महिन्यातून मुलांनी देवळात जावं. तुम्हाला आवडतं का नाही आवडतं काही प्रश्न नाहीये. जसं आमच्या लहानपणी गणपती बसले की आम्हाला सकाळी जेवायला 21 गणपतींचं दर्शन घेऊन आल्याशिवाय आई वाढतच नसे. ते म्हणायची जा 21 गणपतींचं दर्शन घेऊन या, तोर माझा स्वयंपाक होतोय, मग जेवायला बसा. जोपर्यंत मूल आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत मुलांच्याकडनं हे करून घेतलंच पाहिजे, कारण मुलं मोठी झाल्यावर हे करतील का करणार नाहीत, नको करू दे, तुम्ही त्याची काळजीच करू नका. मुलगानी नाही केलं त्यांनी सोडलं तरी एक दिवस असा येतो की ज्या दिवशी तो आपण होऊन करतो. मी आपल्याला सांगते, लहानपणी माझीच भाची माझ्याकडे येत असे, माझी नणंद मला नेहमी सांगत असे आमच्या घरामध्ये एकदम नास्तिक वातावरण आहे, तू ह्या मुलांवर काहीतरी संस्कार कर. त्या मुलांना मारुती स्तोत्र आणि रामरक्षा मी लहानपणी आग्रहाने इथे आले की म्हणून घ्यायची, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी. आणि मुलं मोठी झाली, त्यांनी सांगितलं आम्ही नास्तिक आहोत, आम्ही निरीश्वरवादी आहोत, मामी ते सगळं तू शिकवलं पण ते काय आम्ही म्हणणार

आतंकवादी आहे. आणि त्या दिवशी रात्री 12-1 वाजला काय तिला त्रास झाला काय झालं माहित नाही, पण ती झोपली तिथे. त्या मुलीने काय काय त्रास दिला ते काही तिने सांगितलं नाही. आणि पहाटे 5 वाजता तिचा मला फोन आला. आणि पहाटे 5 वाजता मी म्हटलं अगं कुठून केला पिंकू फोन तू मला, मला म्हणाली मी हाँगकाँगलाच आहे तिथूनच तुला फोन केला. म्हणून काय झालं, ती म्हणाली मामी मी आज आस्तिक झाले. म्हटलं कुठून आस्तिक झाले, मला काय 5 वाजता आस्तिक झाले म्हणजे काय झालं. ती म्हणाली मामी रात्री 12 वाजता मी इतकी डिप्रेशन मध्ये गेले आणि त्या डिप्रेशन मध्ये मला एकदा आवाज ऐकू आला की तू घाबरू नकोस, असा मला आवाज ऐकू आला. म्हणाली मला वाटलं मला भास झाला मी झोपले. पुन्हा मला कोणीतरी उठवलं आणि मला सांगितलं तू घाबरू नकोस. आणि म्हणाली पुन्हा मला उठवलं आणि मला त्यांनी सांगितलं तू घाबरू नकोस. मग मी उठल्यावर म्हणाली मावशी तुझं ते पुस्तक काढलं रामरक्षेचं. आणि म्हणाली मी रामरक्षा म्हटली, मारुती स्तोत्र म्हटलं. आणि म्हणाली आता मी रोज म्हणीन, आता माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे, मुलं तिचाच भाऊ, तो जेव्हा अमेरिकेत जायला निघाला पहिल्यांदा घर सोडून बाहेर पडायची वेळ आल्यावर तो म्हणाला मामी मला तू काय देशील, म्हटलं तू मागशील ते, तर म्हणाला मला गळ्यात घालायलाच गणपती दे. म्हणजे ज्याला इथे देवाची पूजा करायची नव्हती त्याला हिंदुस्थान सोडून परदेशात जायची वेळ आल्यानंतर ते जे एकटे, आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक वेळी त्याच्या मनात कंपॅरिझन होती. त्या मुलाने सांगितलं मी लग्न करायला सुद्धा इथेच परत येईन, इथल्याच मुलीशी लग्न करून जाईन. दुर्दैवाने त्याची आई फार लवकर गेली, पण त्या मुलाने आईच्या सेवेकरता तो मुलगा अमेरिकेतून दर 2 महिन्यांनी इथे परत येत असे. आणि त्यांनी आईचे सगळे संस्कार अगदी इथल्या पद्धतीप्रमाणे अगदी मुंडण सुद्धा त्यांनी केलं केसांचं. आणि कुठल्याही तऱ्हेने ठाण्यामध्ये त्या तिथल्या तळ्यावरती जिथे संस्कार होतात, मी तिकडे राहिलेलो मी असा नास्तिक नास. मुलं कधी बदलतील, मुलं कशी बदलतील त्याची काळजी आपल्याला करायचं कारण नाही. आपल्या बाजूने आपल्याला जो संस्कार करता येतो, ज्या वयापर्यंत ती मुलं आपलं ऐकताहेत आणि जिथपर्यंत ती संस्कार करून घ्यायला तयार आहेत तिथपर्यंत आपण संस्कार करत राहावा. मी आपल्याला अशी शेकडो उदाहरणं सांगेन की ज्या मुलांनी सुदैवानी ती मुलं आपल्या सहवासात येतात म्हणून ती मुलं आपल्याला पुन्हा पुन्हा येऊन सांगतात आपला अनुभव म्हणून आपल्याला सांगता येतं. उपासना मोठ्यांनी सुद्धा मारुतीची आणि रामाची दोन्ही संयुक्त करावी. का करावी याचं कारण असं आहे की मारुती उपासना ही रुद्र उपासना आहे आणि राम उपासना ही विष्णू उपासना आहे. आणि नुसती रुद्र उपासना किंवा नुसती विष्णू उपासना ही आमच्यासारख्या प्रापंचिकाला अभ्युदय आणि निःश्रेयस दोन्हीही प्राप्त करून देण्याकरता पुरेशी होत नाही. म्हणून आमच्याकडनं पूर्ण उपासना घडावी याकरता मारुतीरायाची आणि रामरायाची दोघांचीही उपासना आपल्याकडून व्हावी. या उपासनेचं स्वरूप सांगताना आपल्या पुढे असं मांडायचंय, वासुदेवानंद सरस्वतींनी त्यांचा ज्योतिषावरचा अभ्यास खूप उत्तम होता आणि असं त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे की एक ब्रह्मपिशाच एका झाडावर बसून होतं, 1000 वर्षाचं त्याचं जीवन होतं. त्या काळामध्ये ते ब्रह्मपिशाच वासुदेवानंद सरस्वती जिथे राहत होते त्याच्या जवळ असे. एकदा ते त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं की माझी फार इच्छा आहे की मी ज्योतिषातला अत्यंत तज्ज्ञ असा मनुष्य आहे आणि मी आता असा ब्रह्मपिशाच झालो आहे, पण माझी ज्योतिर्विद्या मी आपल्याला देणार आहे. आणि त्यांनी वासुदेवानंद सरस्वतींना ज्योतिषशास्त्र शिकवलं. आजही गुळवणी महाराजांच्या आश्रमामध्ये तो जो त्यांनी पट करून ठेवलेला आहे त्याचं एक कोष्टक करून ठेवलेलं आहे आणि लोकांनी प्रश्न विचारावेत आणि त्या पटावरून आपल्या जीवनामधल्या अडीअडचणी सोडवून घेण्याकरता काय उपासना करावी याकरता वासुदेवानंद सरस्वतींनी ते तयार करून ठेवलंय. अत्यंत अडचण निर्माण झाली तरच अशा गोष्टींच्याकडे माणसांनी धावावं, अन्यथा आपल्या उपासना कधीही सोडू नये. जर आपली बदली होत नाहीये, जर आपल्याला पाहिजे एवढे पैसे मिळत नाही, ही करा श्री सुप्त, काही आवश्यकता नाही. या इतक्या लहान लहान लहान लहान गोष्टीला, त्या त्या कामनिक उपासनेला शरण जाण्याची काही आवश्यकता नाही. अगदी वैदिक उपासना असल्या तरी हेतूनी त्या उपासना करायला जाऊ नये. आपली दैनंदिन उपासना आपल्याला सगळं द्यायला समर्थ असते. फार अडचण आली, त्या फार अडचणीतून मार्ग निघत नाही त्याकरता वासुदेवानंद सरस्वतींनी ते निर्माण करून ठेवलंय. पण रामकृष्ण कामतांचं नामाचे महात्म्य नावाचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी वासुदेवानंद सरस्वतींनी

0: नामावरती काय म्हटलं आहे ते सगळं लिखाण त्या पुस्तकामध्ये घातलंय, एक लेख घातलाय त्याच्यामध्ये. तर त्यात त्यांनी असं म्हटलंय वासुदेवानंद सरस्वतींनी की माणसाची ही जी चौकट आहे ज्योतिषाची 12 घरांची, ते म्हणतात की भगवंताचं नाम एकदा घेतलं की ते नाम घेतल्याबरोबर ते त्या 12 घरातून फिरतं. त्यांनी सांगितलं भगवंताचं नाम घेत चाललो आम्ही की आमच्या 12 घरातून नाम फिरत असतं आणि 12 घरातले दोष ते दूर करत असत. त्यामुळे वेगळं काही करू नका ही वासुदेवानंद सरस्वतींची साक्ष आहे. आता ह्याच्यापेक्षा मोठ्या अधिकारी कोणत्या पुरुषाची साक्ष काढावी आपण. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की समजा ओम नमो भगवते श्री वासुदेवाय किंवा श्रीराम जयराम जय जयराम मंत्र आहे, त्रयोदशाक्षरी मंत्र आहे. आता या मंत्राची आवर्तन किती करायची, रोज आपण 108 करत असू 108, त्या मंत्रांची मध्ये असणाऱ्या अक्षरांची जी संख्या आहे त्या संख्येच्या पटीत शक्यतो मंत्र करावा. म्हणाले आता समजा 130 वेळा जपला, 1300 वेळा जपला, 13,000 वेळा जपला, 13,00,000 वेळा जपला, 13,00,000 वेळा जपला. म्हणाले एकेका जपाबरोबर आपलं एक घर शुद्ध होत जात आणि त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्यावा असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उद्याला हा विषय पुढे पाहू. श्रीकृष्ण.
1: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: तरी सुद्धा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे सुहास शामगावकर यांचा।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

तिथं यश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन, स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

দিয়া সময় রথ আপন দাসবোধ পাতো আহোত দশক চৌথা আনি সমাস নৌয়া আত্মনিবেদন ভক্তি আপলি চালু আহে। আত্মা এক স্বানন্দ ঘন একচ আত্মা আহে। তো তেনি মটলে আত্মা আসে আদি অন্তি আপন কইচা? আদি অন্তি এক আত্মাচ ফক্ত আহে, আপন নাহিচ আহে। জস সাগরাবর লাটা येतात, সাগর হাচ খরা, পানি হেচ খরা। लाट आली आणि गेली, आली आणि गेली अशा हजारो लाखो लाटा येत जात असतात, परंतु लाट ही खरी नाही, पाणी पण फक्त खरं आहे। तसं निर्णय आकार येतात आणि जातात, त्याला आपण जन्म मृत्यू म्हणत असतो, पण वस्तुत जन्मही नाही मृत्यूही नाही आहे, तो एक परमात्माच आहे। हा जो भास होत असतो हा भास आहे हे लक्षात यायला पाहिजे। म्हणजे आत्मा एक स्वानंद घन, आत्मा एकच वस्तू अशी आहे, स्वानंद घन आहे, आनंद रूप आहे। आणि अहम आत्मा आहे वचन, आणि ते स्वानंद घन आत्मा जो आहे तो मीच तर आहे। तरी मग आपण काहीचा भिन्न उरला, मग पुन्हा भिन्न मी राहिला कुठे? पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला सांगतायत की मी या नावाचा पदार्थ नाही, तरी देखील आपण मी मी म्हणत असतो। सोहम हंसा आहे उत्तर, मग उत्तर काय त्याचं? सहा अहम, अहम सहा, तो परमात्माच मी आहे आणि मीच तो परमात्मा आहे। तो आणि मी दोन्ही एकच आहे असं सोहमच्याही पलीकडे, सोहम ते ही अस्तवले असं पुढे म्हटलेलं आहे। पहिल्यांदा द्वैतातून विचार करायचा आहे आणि पुढे अद्वैत बोधावर गेल्यानंतर तो आणि मी हे दोन्ही शब्द जाऊन एकच फक्त तो राहतो। याचे पहावे अर्थांतर पाहता आत्मयाचा विचार आपण कायचा? आत्मा निर्गुण निरंजन, आत्मा कसा आहे? निर्गुण आहे, निरंजन आहे, तयासी असावे अनन्य। त्या आत्म्याशी जीवानी अनन्य व्हायचं आहे। अनन्य याचा अर्थ अन अन्य, त्याच्याखेरीज दुसरं काही नाही, तेच एक आहे असा अनन्य भाव पाहिजे। अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कायचा? आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत। आत्मा म्हणजेच अद्वैत, कारण आत्मा आणि परमात्मा दोन्ही एक। परमात्मा म्हणजेच ते ब्रह्म, म्हणजेच तो आत्मा, ह्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये। वस्तुत शब्दच नाहीये तिथं काही, पण व्यवहारासाठी काही शब्द आपण वापरतो, तसं आपण ब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, असं काही म्हणतो। आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, आत्मा हा पूर्ण आहे। ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। एकच एक पूर्ण आहे, त्याच्यातून काही काढलं तरी पूर्ण, त्याच्यात काही मिसळलं तरी पूर्ण, अपूर्ण नाहीच आहे। असा हा पूर्णत्व आहे परिपूर्ण, ज्या ठिकाणी गुणगुण नाहीत, अवगुण नाहीत, निखळ निर्गुणी, एकच एक निखळ निर्गुण आहे, त्या ठिकाणी आपण कोण आहोत? आपण कायचा? त्वम पद तत्पद असी पद, सद्गुरु महावाक्याचा बोध करतात तत्त्वम असी। तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस, तू तेच आहेस, तेच तू आहेस। हे केव्हा होतं? निरसुनी सकळ भेदा भेद, हे होण्यासाठी सगळे जे भेद आहेत त्याचा निराश केला पाहिजे, मग लक्षात येतं वस्तू ठाईची अभेद। आपण कायचा? वस्तू अभेदच आहे, वस्तूच्या ठिकाणी भेद संभवत नाही। भेदाभेद आपण निर्माण केले, परमेश्वराने जे विश्व निर्माण केलं त्याच्यामध्ये विविधता आली, पण विविधता आली तरी भेद नाहीये। एकच परमात्मा अखंड व्यापून असल्यावर त्या ठिकाणी भेद कसा पाडणार आपण? निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कैसे आधी स्वरूपी होता दृढबुद्धी। आपण कायचा? जीवाची उपाधी काढायची आणि शिवाची उपाधी काढायची। जीवाची उपाधी आहे देह, शिवाची उपाधी आहे हे विश्व, हे ब्रह्मांड। पण मुळात जीव शिव असे दोन नाहीच आहेत। स्वरूपाच्या ठिकाणी जर दृढ बुद्धी झाली तर लक्षात येत आहे की जीव आणि शिव असे दोन नसून एकच एक स्वरूप आहे। त्या स्वरूपावर आपल्याला हे दोन झाल्यासारखे भासतात। मग त्या ठिकाणी पुन्हा आपण कायचा? वस्तुत आपण मिथ्या साच देव, समर्थ सांगतात आपण जे म्हण स्वतःला मी मी म्हणत असो तो मी मिथ्या असून साच म्हणजे खरं जर काही असेल तर देवच फक्त खरा आहे, बाकी मी नाही। आणि देव भक्त अनन्य भाव, तो जर भक्त असेल तर देवापेक्षा वेगळा होतच नाही। देव आणि भक्त हे दोन्ही एकच आहेत, किंबहुना देवच भक्त रूपाने वेगळा होतो काही खेळ खेळण्यासाठी, काही लीला करण्यासाठी, पण वस्तुत दोन्ही एकच आहे।
देव भक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणते. जो भगवंताशी एकरूप झाला आणि पुन्हा भक्त होऊन वेगळेपणाने खेळायला लागला त्यालाच हे कळणार. कारण हे अनुभवाच्या गोष्टी आहेत, सामान्य माणसाला ह्या कळणार नाही आहे. म्हणून एकरूप व्हावं आणि मग पुन्हा वेगळेपणाने खेळावं. या नाव आत्मनिवेदन. असं हे जे एकरूप होणं आहे, मी पण संपूर्ण टाकणं आहे, अनन्य होणं आहे, यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. या नाव आत्मनिवेदन ज्ञानी यांचे समाधान. समाधान त्या स्थितीत गेल्यानंतर होत. एरवी मनुष्य कितीही काहीही त्याला द्या तर असमाधानीच राहतो. त्यामुळे समाधान केव्हा होत असतं त्याबद्दल संत सांगतात, जीव जेव्हा आत्मरूप होतो ती जी स्थिती आहे ती समाधानाची स्थिती आहे, ती शाश्वत सुखाची स्थिती आहे, आनंदरूप स्थिती आहे. त्यामुळे समाधान जर हवं असेल तर जीव आत्मरूप व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय, ज्ञानी यांचे समाधान नवमी भक्तीचे लक्षण निरोपिले. आता हे आत्मनिवेदनाचं महत्व काय आहे तर पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. पंचमहाभूतामध्ये आकाश या तत्वाला विशेष महत्व आहे. गट पृथ्वी आपामध्ये, आप तेजामध्ये, तेज वायूमध्ये आणि वायू आकाशामध्ये. सगळ्याचा लय होत होत सगळं आकाशामध्ये लय होतं आणि शेवटी आकाश हे जे पंचमहाभूतातलं विशेष आहे ते मूळ स्वरूपात लीन होतं. म्हणून पंचमहाभूतामध्ये जसं आकाश, सगळ्या देवांच्या मध्ये जसा जगदीश, तसं नवविधा भक्तीमध्ये ही आत्मनिवेदन भक्ती ही सर्वात महत्वाची आहे. नवविभक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण. ही आत्मनिवेदन भक्ती जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. मग कितीही तुम्ही भक्त आहात म्हणा, दास्य भक्ती करा, सख्य भक्ती करा, पण जोपर्यंत ह्या मुक्कामापर्यंत तो आलेला नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. अर्थात इथं जाण्यासाठी सर्व भक्ती करायलाच पाहिजेत. आत्मनिवेदन भक्ती जे दासोहम केल्याखेरीज सोहम संभवत नाही. त्यामुळे सगळ्या पायऱ्या चढत चढतच इथे यायला पाहिजे. त्यामुळे न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य, हे सत्य वचन आहे. प्रमाण अन्यथा नव्हे, दुसरं काही सांगायला नको, याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे. ऐशी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. अशी नवविधा भक्ती केली तर सायोज्य मुक्तीला तो पावतो. आणि सायोज्य मुक्तीस कल्पांती चळण नाही. चार मुक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सायुज्य मुक्ती जर प्राप्त झाली तर तिथून पुन्हा चळण नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. ज्या ठिकाणी गेलं असता पुन्हा मागे येणार नाही अशी जी सायुज्य मुक्ती ती या ठिकाणी सांगितलेली आहे. तीही मुक्तीस आहे चळण. इतर ज्या तीन मुक्ती आहेत त्यांना चळण आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये पूर्ण तो मुक्त झालेला नाही, पुन्हा खाली येणं आहे. पण सायुज्य मुक्ती अचळ जाणं. त्रैलोक्य असं होता निर्वाण, सायुज्य मुक्ती चळेना. पुढे त्रैलोक्याला जरी निर्वाण आलं, म्हणजे कल्पांत जरी आला, सर्व जगबूर झाली असं आपण म्हटलं, तरी सायुज्य मुक्ती चळेना याचा अर्थ जीव जो आत्मरूप झाला, हे संत सगळे जे अमर होऊन गेले त्यांना पुन्हा खाली येणं नाही. ते गेले, मूळ रूपाशी मिळून गेलेले असतात. अवघ्या चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये तीन नासती चौथी अविनाश. सायुज्य मुक्ती अविनाश आणि बाकीच्या तीन ह्या नाशणाऱ्या आहेत. कोणत्या? पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायुज्य मुक्ती. यातल्या पहिल्या तीन जाणाऱ्या आहेत आणि सायुज्य मुक्ती मात्र कायम राहणारी आहे. ऐंशी हा चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती. या चारी मुक्ती पावायचं असेल तर काय करायला पाहिजे? भगवत भजन करायला पाहिजे. तर भगवत भजन ह्याचा अर्थ सुद्धा आपण पाहतो, अनेक वेळा त्याचा विचार केलेला आतापर्यंत, की भक्ती आपण ज्याला करतो असं म्हणतो ती भक्ती संतांना भगवंतांना मान्य नाही. भगवत प्राप्तीसाठीच केली जाणारी भक्ती जी संसारासाठी वापरली जात नाही, कोणतीही कामना ज्यामध्ये नाही असेल तर एकच भगवंताची कामना आहे, अशा प्रकाराने जी भक्ती केली जाते त्या भगवत भजनानेच प्राणी या मुक्तीला पावतो. ही मुक्ती त्याला प्राप्त होते. हे चिन्हरूपण प्राणजळ श्रोती सावध पुढे परिसावे. अशा तऱ्हेनं आत्मनिवेदन भक्ती सांगून ह्याच्यामध्ये नवविधा भक्ती ही समर्थाने इथं पूर्ण केलेली आहे.
तर या नवविधा भक्तीमध्ये आपण बारकाई नजर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सर्वच्या सूक्ष्म गोष्टी अत्यंत डोळसपणानं समजून घेऊन परमार्थाचं वर्म ज्याला म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं जर भक्ती केली गेली तरच भगवत प्राप्ती शक्य आहे. त्यामुळे त्या तऱ्हेनं नीट अवधान देऊन आपण त्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेता मा गृदक्कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती डॉट इन या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 4:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तसं पाहायला गेलं ना तर काही कथा या नुसत्या रंजन करत नाही, तर त्यातून तुम्हाला बोधही मिळतो आणि विशेषत संतांच्या ज्या कथा असतात त्या नक्कीच तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगतात, त्यातनं आपल्याला उपदेशही मिळतो. दादा नमस्कार.
4: हा नमस्कार.
3: आपण जी नाथांच्या काही कथा बघण्याची एक सिरीज सुरू केलेली आहे,
4: हो,
3: त्याच्यामध्ये आज तुम्ही कोणती कथा सांगणार?
4: राजा भर्तृहरी याची कथा मी तुम्हाला सांगतो.
3: हा,
4: गोरक्षनाथांच्या काळात घडलेली ही कथा आहे.
3: बर.
4: मुळात विक्रम राजा नावाचा एक राजा होता आणि त्याचा वारस म्हणून विक्रम राजानंतर भर्तृहरी राजा झाला.
3: बर.
4: अतिशय भोगविलासात रमलेला, राज्य उत्तम करणारा असा तो राजा होता.
3: उज्जैनचा राजा.
4: उज्जैनचा राजा होता. पण मी राजा आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट माझ्या मालकीची आहे अशी भावना मनात ठेवून तो राज्य करत होता. या भर्तृहरीला शिकारीचा नाद होता आणि जंगलात जाऊन शिकार करणे ही त्याला सवय होती. एक दिवशी काय घडलं की आपला सगळा लवाजमा घेऊन, मोजक्या सैनिकांना घेऊन भर्तृहरी एक दिवशी जंगलामध्ये शिकार करायला निघाला. शिकार मिळत नव्हती म्हणून ते जंगलाच्या आत आत जात होते. अचानक त्यांना एक मोठा काळवीट दिसला आणि भर्तृहरी तो काळवीट बघितला आणि अतिशय मोहात पडला त्याच्या देखण्या रूपावरती. त्याच्या मागे शिकार करण्यासाठी सगळे धावले. काळवीट अत्यंत वेगाने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी धावत राहिला. बघता बघता अरण्याच्या अगदी आतमध्ये सगळेजण गेले आणि राजा इतक्या वेगाने घोडा चालवत होता की त्याच्याबरोबरची जी माणसं होती ती सगळी मागे पडली आणि काळवीटाच्या मागे मागे राजा एकटाच जंगलाच्या घनदाट गाभ्याच्या दिशेने गेला. अचानक काळवीट त्याला दिसेनासा झाला आणि तो शोधात जंगलाच्या अजून आतमध्ये एका गर्द झाडीच्या मधल्या रिकाम्या जागेमध्ये आला आणि त्याला तिथे एका झाडाखाली एक अत्यंत दिव्य प्रकाशमान असा योगी साधना करताना दिसला. त्यांच्याकडे तो बघत असताना त्याच्या मागून तो काळवीट आला आणि तो त्या योग्याच्या जवळ येऊन उभा राहिला. जणू काही त्या योग्याच्या सुरक्षा कवचामध्ये तो असल्यासारखा तिथे उभा होता.

0: आणि राजा भर्तृहरीकडे बघत राहिला. राजाने क्षणाचाही विलंब न करता बाण काढला आणि त्याच्या हृदयामध्ये बाण मारला. जोरात ओरडून तो काळवीट जो होता त्यांनी प्राण सोडला आणि तो त्या योग्याच्या मांडीवरती डोकं ठेवून मेला. या घटनेमुळे तो ध्यानमग्न योगी त्याच्या ध्यानातनं बाहेर आला आणि डोळे उघडून बघतोय तर तो काळवीट त्याच्या मांडीवरती मरून पडलेला आहे आणि बाण त्याच्या हृदयामध्ये रुतलेला आहे आणि तिथून भळाभळा रक्त वाहत आहे. डोळे उघडे आणि ते दोन्ही डोळे त्या योग्याकडे बघताहेत आशेने, असं ते दृश्य त्याला दिसलं आणि त्या योग्याच्या डोळ्यामधनं घळाघळा पाणी यायला लागलं. तेवढ्यात राजा खाली उतरला. राजाने त्या योग्याला नमस्कार केला आणि तो काळवीट उचलून घेऊन जायला लागला. तेव्हा योगी त्याला म्हणाला की ज्याला तू प्राण देऊ शकत नाहीस त्याचा तू प्राण कसा घेऊ शकतो. इथे भर्तृहरीचा अहंकार जागा झाला. त्यांनी ते काळवीट खाली ठेवलं आणि योग्याकडे बघून म्हणाला की या राज्याचा मी राजा आहे, इथल्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक जीवावर माझा अधिकार आहे. तो जीव ठेवायचा किंवा त्याला मारायचा हा निर्णय माझा आहे. तो योगी हसून म्हणाला की तू राजा आहेस, देव नाहीयेस, आणि तुला जर एखाद्या जीवाचा प्राण परत देता येत नसेल तर याचा अर्थ तू माणूसच आहेस, देव नाहीयेस. तर भर्तृहरी हसून म्हणाला, अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःला देव समजताय, तर तुम्ही या मेलेल्या काळवीटाच्या मध्ये प्राण फुंकू शकता का? तर योगी हसला आणि म्हणाला की जर मी प्राण फुंकले त्याच्या शरीरामध्ये, त्याला जिवंत केलं, तर तू काय करशील? तर भर्तृहरी म्हणाला की मी सगळं राज्य सोडून देईन, हे राज्यपद सोडून देईन आणि तुमच्या पायाशी तुमचं शिष्यत्व पत्करून वैराग्यपूर्ण जीवन जगायला सुरुवात करेन. कारण भर्तृहरीला विश्वासच नव्हता की अशी काही घटना घडू शकेल की ज्याच्यामध्ये एखाद्या मेलेल्या प्राण्याला पुन्हा जिवंत केलं जाईल. अर्थात समोर जो दिव्य प्रकाशमान योगी बसलेला होता ते म्हणजे साक्षात गोरक्षनाथ होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कमंडलूतलं पाणी काढलं आणि संजीवनी मंत्र फुंकला आणि त्या काळवीटाच्या अंगावर ते पाणी टाकलं. तो बाण छातीतनं ओढून काढला, रक्ताची चिळकांडी उडाली आणि दुसऱ्या क्षणी त्या काळवीटाची जखम होती ती नाहीशी झाली आणि ते काळवीट उभं राहिलं. त्यांनी त्या योग्याला नमन केलं, राजा भर्तृहरीकडे एक नजर टाकली आणि जंगलामध्ये निघून गेला. ही सगळी घटना आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत आणि हे प्रत्यक्ष घडत आहे याची जाणीव भर्तृहरीला झाली आणि मजेनी त्यांनी जे वाक्य बोललो होतं तर उपरतीच झाली. डोळे उघडले आणि या विश्वामध्ये असा गुरु आपल्या समोर येऊन बसलेला आहे, आपलं भाग्य आहे याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी शस्त्र टाकून दिलं, गोरक्षनाथांच्या चरणी वंदन केलं. तेवढ्यात त्याला शोधत त्याचे सैनिक आणि बाकीचे सगळे लोक आली. त्यांना त्यांनी सांगितलं की हा अश्व घेऊन जा, हे सगळी आभूषण, ही सगळी वस्त्र घेऊन जा आणि राणीला सांगा की मी आता गोरक्षनाथांचा शिष्य झालो आहे, वैराग्य पूर्ण जीवन जगण्याचं ठरवलेलं आहे, मी काही परत येणार नाही. आणि त्याच्यानंतर भर्तृहरी हे खूप मोठे योगी झाले आणि सगळ्या जगाला त्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला. तर एका छोट्या कथेतून केवढी मोठी गोष्ट आपल्यापर्यंत येते की आपण ज्या जीवांना जीवन देऊ शकत नाही, त्यांच्यात प्राण फुंकू शकत नाही, त्यांना मारण्याचा आपल्याला अधिकार नाही. जी गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही त्याचा विनाश घडवण्याचा अधिकार आपल्याला नाही.
1: अगदी बरोबर आहे, पण त्यासाठी विवेक पाहिजे, नाही का?
0: हो. म्हणजे आजचा जो वन लाइनरचा विषय आहे, जो तुम्ही आता शब्द म्हटलात विवेक, त्याच्या संबंधातच आहे.
1: अरे वा.
0: हा, तर नाथांचा वन लाइनर आहे आजचा, विवेक के साथ हर सांस लेना. आपला प्रत्येक श्वास हा विवेकाने घ्यायचा आहे. मग श्वास घेण्याची प्रक्रिया विवेकाने करायची असं नाहीये, ते तर करायलाच पाहिजे, पण प्रत्येक श्वासाला आपण विवेक पूर्ण विचार करून आचरण केलं पाहिजे. आता इथे विवेक म्हणजे काय असा प्रश्न पडेल.
1: बरोबर.
0: तर विवेकाची व्याख्या तर मी सांगतो, पण विवेक हा शब्द इतका प्रिसाइज आहे, जो भारतीय अध्यात्माचा गाभा आहे. आपल्या नाथांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये प्रत्येक पानावर तुम्ही बघाल की विवेक हा शब्द आलेलाच आहे. तर विवेकाशिवाय माणूस माणूस घडत नाही. आणि त्याचा प्रवास देवत्वाकडे जात नाही आणि विवेक सुटला माणूस अविवेकी झाला तर तो विषयांनी मोहित होतो आणि त्याचा प्रवास राक्षसी वृत्ती होण्याच्या दिशेने जातो. तर विवेक म्हणजे शुद्ध परिपूर्ण विचार. आता शुद्ध विचार करण्यासाठी जी बुद्धी आपल्याला असायला पाहिजे ती पण शुद्धच पाहिजे. अशुद्ध बुद्धीतनं शुद्ध विचार येणं शक्य नाही. त्यासाठी आपल्याला आपली बुद्धी शुद्ध करायला पाहिजे. ती बुद्धी ज्या मनाच्या माध्यमातून वापरली जाते ते मन सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. आणि मन जर शुद्ध असेल तरच शुद्ध विचार मनामध्ये उमटू शकतात. त्यासाठी शुद्ध बुद्धीचा वापर केला जाऊ शकतो. हा जो त्रिकोण आहे मन बुद्धी आणि विचार त्याच्या बरोबर अजून एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अहंकार. तर जीव म्हटला की त्याला अहम आकार अहंकार म्हणजे मी काहीतरी करतोय. अहम असा आकार आणि कार म्हणजे करणे. तर मी करतोय हे सगळं मी करतोय
1: बरोबर
0: अशी त्याची जी मानसिकता असते तर त्याला जीवाचा अहंकार असं म्हटलं. तर तो अशुद्ध अहंकार झाला. जेव्हा तो शुद्ध होतो तेव्हा तो शिवाचा अहंकार होतो. शिवाचा म्हणजे शिव हे तत्व आहे आणि ते अनंत पसरलेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड सुद्धा संपल्यानंतर जे अनंत राहतं ते सुद्धा शिवतत्वाने व्यापलेलं आहे आणि ते शुद्ध आहे म्हणून व्याप्त होतं. तर मन बुद्धी अहंकार या त्रयींची जर परिपूर्ण शुद्धी झालेली असेल तर त्याच्यातनं उमटणारा विचार शुद्ध आणि परिपूर्ण असेल आणि तो शुद्ध परिपूर्ण विचारच शुद्ध परिपूर्ण आचरण आपल्याकडून घडवेल
1: करून घेऊ शकतो.
0: आणि प्रत्येक पाऊल जर विवेकाने विवेकपूर्ण विचारांनी टाकलं म्हणजे प्रत्येक आचरण विवेकपूर्ण विचारांनी केलं तर आपला प्रवास आपल्या अनंताकडे म्हणजे उत्थानाकडे होतो. आणि आत्मज्ञानी व्यक्ती ही परिपूर्ण शुद्धता त्याच्यामध्ये असलेली अशी असते. म्हणून प्रत्येक श्वास घेताना आपण ती विवेकपूर्ण विचारांनी आणि आचरणांनी घेतो आहोत असं त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला पुढे चाललं पाहिजे. आपल्या सामान्य रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक वेळेला विवेक सोडून वागत असतो. विवेक सोडून विचार करत असतो. अहंकार तर आपल्याला भयंकर असतो. मी कोणीतरी आहे मला सगळं समजतं आणि मी सांगतोय किंवा मी सांगते तेच बरोबर आहे अशा पद्धतीने आपण दुसऱ्याला वागणूक देत असतो. तर मी आणि तो किंवा मी आणि ती याच्यामध्ये काही अंतर नाहीये याची जाणीव विवेकातूनच निर्माण होऊ शकते. आणि कोणी वरच्या पदाला कोणी खालच्या पदाला नाहीये याची जाणीव पण विवेकातूनच होऊ शकते.
1: बरोबर
0: हो की नाही. तर आत्मतत्व सगळीकडे सारखं आहे. या जगामध्ये जगताना प्रत्येकाला काहीतरी भूमिका सादर करावी लागते. म्हणून कोणीतरी खालच्या पदावर आहे कोणीतरी वरच्या पदावर आहे. पण या रंगमंचावरती सगळे कलाकारच आहेत याची जाणीव त्या प्रत्येक कलाकाराला असणं गरजेचं आहे. ते असेल तर राजाची भूमिका केल्यानंतर तो कलाकार बाहेर राजाच्याच पद्धतीने वागणार नाही किंवा सैनिकाची भूमिका केली तर तो सैनिकासारखं वागणार नाही. त्याला माहिती की तो एक कलाकार आहे आणि तो ती भूमिका करतो. तर विवेक असेल तरच या भूमिकांचा विवेक आपल्यामध्ये जागृत राहील. तो राहण्यासाठी आपण पहिल्या श्वासापासून नाही तरी जेव्हा आपल्याला जाणीव होते त्या प्रत्येक श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत विवेकाने जगता आलं पाहिजे. एक अद्भुत गोष्ट अशी आहे की विवेक हा फक्त माणसाला दिलेला आहे. तो इतर जीवांना इतर प्राण्यांना दिलेला नाहीये. त्यांना त्यांचं रोजचं आयुष्य जगत असताना जे काही सर्व्हाइव्ह करण्यासाठी क्रिया प्रतिक्रिया करायच्या असतात त्यासाठी जे विशिष्ट ज्ञान दिलेलं आहे त्याचा वापर करायचा असतो तो करून ते त्यांचं संपूर्ण जीवन जगतात. पण विवेक म्हणजे आत्ता सांगितलं तसं की प्युअरेस्ट फॉर्म ऑफ थॉट्स ही प्रोसेस आपल्याला बाकीच्या जीवांमध्ये दिसत नाही. जेव्हा माणूस त्या प्रक्रियेकडे त्या विशिष्ट विवेक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तेव्हा समजायचं की त्याच्यामध्ये आणि इतर जीवांमध्ये प्राण्यांमध्ये काही फरक राहिलेला नाहीये. पशुवत त्याचं जगणं आहे. भले तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी झाला असेल खूप श्रीमंत झाला असेल खूप कीर्ती त्यांनी मिळवलेली असेल लोक त्याला खूप मान सन्मान देत असतील पण तो त्या पदाला पोहोचलेला नाहीये ज्या पदाला पोहोचण्यासाठी तिथे विवेक जागृत असायला पाहिजे. आणि ही इतकी अमूल्य भेट आपल्याला परमतत्वाने दिलेली आहे ती ज्ञानपूर्ण आहे आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे. हीच शिकवण आपल्याला नाथांच्या या वन लायनर मधून मिळते की हर एक सांस विवेक के साथ लेनी है.
1: तर दादा त्याच्यामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट त्यांनी अशी केली की विवेकपूर्ण जगलं पाहिजे हे तर सत्यच गोष्ट आहे, पण त्याचं नातं श्वासाशी जोडल्यामुळे त्याचं झालं की प्रत्येक क्षणच विवेकाने पाहिजे. ते खूपच सुंदर गोंधळ आहे, है ना? खूप छान, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद
1: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
4: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
4: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

अगदी प्राथमिक स्तरावरती हा विषय आपल्याला आपल्यापुरता समजून घ्यायला, कारण विषय अत्यंत सूक्ष्म आहे. कारण एक जर ऋचा घेतली तर त्या ऋचेतल्या दोन शब्दातलं अंतर काय, त्याच्यातला आ ई ऊ ए ऐ ह्या सगळ्याचे उच्चार कसे, त्याच्यामध्ये अंतर देत ते कसे उच्चार करावेत, या प्रत्येक बाबतीमध्ये खूप खोलात जाऊन चिकित्सा केलेली आहे. आपला तो विषयच नाही, त्यामुळे आपल्याला तो विषय कळणार पण नाही. आणि उपनिषदांनी यांना संहिता असं म्हटलेलं आहे की, आणि पहिली संहिता शिक्षा म्हणून सांगितलेली. त्यांनी सांगितलं आहे की हे जे अंग आहे, हे अंग समजून घेण्याकरता सगळ्याच ठिकाणी गुरूंना शरण जायचं आहे, पण ही वेदांची षडांग हे गुरुशरणतेशिवाय आपल्याला करणार नाहीत, आणि गुरूंना शरण गेल्याशिवाय विषय समजणार नाही. आता कोणकोण देवता हे जीवन धारण करतात, तर म्हणाले कृष्टस्वर. कृष्ट म्हणजे हा सप्तम, म्हणजे वरचा षडज आणि पंचम, ह्या स्वरांच्या कडून देवता जीवन धारण केलं जातं. म्हणजे ज्या स्वर्गामध्ये देवता आहेत आणि ज्या नियमन करतात, त्या देवतांना धारण करणं म्हणजे थोडक्यात त्यांना संतुष्ट करणं. म्हणजे कसं की श्राद्धादी गोष्टी आहेत, त्या ठिकाणी त्याच्या वसू रुद्र आदी जे गण आहेत, त्या गणांच्या ठिकाणी त्यांची तृप्ती करायची आहे, तर श्राद्धाच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्या मंत्रांचे स्वर कोणते असावेत, यज्ञामध्ये ज्या देवता आहेत कोणत्या स्वरांची योजना केलेली आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की ते मंत्र सामान्यत तारषड्ज आणि या ठिकाणी किंवा वरचाषड्ज आणि पंचम याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो, कारण देवता जीवन हे त्याच्यामुळे पुष्ट होतं. किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं तर देवता त्या स्वरांनी संतुष्ट होतात, हे अगदी सोप्या भाषेत झालं. दुसरं त्यांनी सांगितलंय की प्रथम म्हणजे षडजानी मनुष्य जीवित राहतो, किंवा मनुष्याला जीवन मिळतं, किंवा मनुष्याला संतोष होतो. कारण जो षडज आहे तो षडज लावण्यातला जो आनंद आहे तो भले भले गायक आहेत ते सांगतात की सगळ्यात छान म्हणजे ज्यांचं वर्णन केलेलं आहे, अब्दुल करीम खान साहेब हे जेव्हा गायचे त्यावेळी त्यांचं गायन स्वर्गीय होतं. ते त्यांच्या घरामध्ये ते म्हणायचे की चार बाजूला चार तंबोरे षडजामध्ये लावून ठेवा, कानामध्ये षडज इतका पक्का होता की या तंबोऱ्याचा षडज, त्या तंबोऱ्याचा षडज, ह्या तंबोऱ्याचा षडज, या कोपऱ्यातल्या तंबोऱ्याचा षडज, समजा थोडा वेगळा वेगळा लावला स्वराला की एक काळी एकचा एक काळी दोनचा आहे, आणि अशा प्रकारे जर षडज लावून तंबोरे ठेवून दिले तर ते असं म्हणायचंय की कानामध्ये षडज इतका पक्का, त्याचा नाद जे गुंजन होत राहिलेला आहे तो इतका पक्का बसलेला आहे की जो काल लावून ठेवलेला तंबोरा आहे तो जर इथे आणला तर तो छेडल्यानंतर खर्जे ऐकून त्याच्याबरोबर स्वर लावण्याची गरज नाही, मी जो स्वर लावेन तो स्वर त्या तंबोऱ्यावर वाजेल, इतका त्या स्वराच्या बरोबर असणारा तादात्म्याचा भाग आहे. मनुष्य हा षडजामुळे वेडा होतो. स्वच्छ लागलेला षडज हा माणसाला ब्रह्मानंद देणार आहे. कारण कसं आहे त्याचं की हा जो षडज आहे हा तारेवर जर छेडला, तंबोऱ्यावरती जर षडज छेडला, तर या षडजाच्या ठिकाणी पुढे जे तंबोरा जर षडज मध्यमात किंवा षडज पंचमात जर लावलेला असेल तर तंबोऱ्यावरती षडजाच्या तारा छेडायला लागलो आणि तो जर बरोबर षडज लागला तर मध्यमाची तार आपोआप छेडली जाते. मध्यमाची तार छेडली गेली की त्या षडज मध्यमामधून उरलेल्या रेग पधनी जे स्वर आहेत ते आपोआप वातावरणात तयार होतात. त्याला अनाहत नाद असं संगीताच्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे. म्हणजे तंबोरा जो आहे त्या तंबोऱ्यावरचा खालचा षडज लावणं आणि त्या षडजावरती माणसांनी आपल्या गळ्याची रियाज किंवा मेहनत करणं हे त्या माणसाला संतुष्टता देणार आहे आणि माणसाच्या जीवनाचं कल्याण साधून देणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की प्रथम म्हणजे षडजांनी मनुष्याला, द्वितीय स्वरांनी पशूंना, तृतीय स्वरांनी म्हणजे रेनी पशूंना, तृतीय स्वरांनी गंधर्वांना म्हणजे गनी गंधर्वांना,
आणि अप्सरांना जीवन मिळतं, किंवा ग ह्या स्वरांनी गंधर्व आणि अप्सरा आपलं जीवन धारण करतात, असा मूळ श्लोकाचा अर्थ आहे. आणि नंतर म्हणाले, जे पक्षी आहेत किंवा जे पितृगण आहेत ते मध्यमाने आपलं जीवन धारण करतात. आणि म्हणाले, पिशाच्य किंवा जे असुर आहेत किंवा राक्षस आहेत ते मंद स्वरांनी म्हणजे ते निषादाने आपल्या जीवनाचं धारण करतात. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की नीच अतिस्वार म्हणजे जो निषाद आहे, मंदस्वर खर्जातले स्वर, आणि ह्या अतिस्वार निषाद निषादाने स्थावर जंगम रूप सगळं जग जीवन धारण करतं. आणि त्यामुळे हा जो स्वर आहे नीच अतिस्वार म्हटलेला आहे त्याला आपण काय समजावं, तर निषादच समजावं. आणि मंदस्वर ज्याला म्हटलेलं आहे त्याला आपण काय म्हणावं ते थोडंसं समजत नाही, कारण पंचमाला मंद्र म्हटलं आहे आणि इथे त्याला मंद म्हटलं आहे. मग तो दैवत आहे का काय आपल्याला कळायला मार्ग नाही, कारण ते संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांनी त्याचा शोध घ्यावा. आणि त्यामुळे हा जो निषाद आहे ह्या निषादाने स्थावर जंगमाचं जीवन धारण केलं जातं. याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे संगीतामध्ये जे सात स्वर निर्माण झाले आहेत आणि खालचा षड्जन वरचा षड्जन धरला तर आठ स्वर झाले, जे सा रे ग म प ध नी आणि पुन्हा वरचा सा असा धरून आठ. ह्या आठ स्वरांच्या मध्ये ह्या त्रिलोकाला जीवन देण्याचं सामर्थ्य आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या तीनही लोकांना सामर्थ्य देण्याकरता काय म्हणावं, तर त्यांनी सांगितलं वेदांचे मंत्र म्हणावेत, वेदमंत्रांचे घोष व्हावेत. आणि वेदमंत्रांचं हे सामर्थ्य आहे, हा सगळा विषय वेदमंत्रांशी चालू आहे. आणि त्यामुळे ही जी शिक्षा हा जो भाग आहे या शिक्षा भागामध्ये या वेदांगामध्ये कसा अचूक उच्चार झाला पाहिजे, कसा स्वर, कसं व्यंजन, कसा आघात आणि सगळे नियम सांभाळून त्याचा जो उच्चार झाला तर त्याच्यामधून जे निर्माण झालं पाहिजे ते होतंच. म्हणून आपण परवाच्या दिवशी जसं म्हटलं किंवा बोललो की नाही मला माहीत नाही, पण यज्ञ संपन्न झाला की ज्या देवतेच्या प्रीत्यर्थ यज्ञ केलेला आहे ती देवता यज्ञ देवता त्या यज्ञकुंडामध्ये प्रकट होतेच होते. ती जर आम्हाला पकडता आली किंवा आम्हाला जर कोणत्याही कारणाने तिचं दर्शन झालं तर आम्हाला कळू शकेल, पण आम्हाला जरी दर्शन नाही झालं तरी त्या मंत्रांच्या उच्चाराबरोबर ती देवता प्रकट होतेच होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय म्हणजेच त्या देवतांचं जीवन धारण होतं. ते कशातून होतं? ते जीवन धारण त्या मंत्रांतून होतं. ते जे मंत्र म्हटलेले आहेत त्यामुळे ती देवता जी आहे ती आकाराला येते, ती त्या ठिकाणी प्रकट होते, ती त्या मंत्रांमधून प्रकट होते. ती त्या जसं आपल्या भावातून भगवंत प्रकट होतो, जो मनुष्य भावानी आपल्या आधी साधा व्यवहार आहे की साध्या व्यवहारामध्ये जो माणूस मनापासून ईश्वराचं स्मरण करतो किंवा जो माणूस अत्यंत उत्कटतेने ईश्वराला आळवतो त्याच्यासमोर ईश्वर प्रकट होतो. कारण का? तो भावानुसारी प्रकट होतो. आणि इथे जो विषय आहे तो त्या मंत्रानुसारी प्रकट होतो. ते सामर्थ्य मंत्रांचं आहे, ते सामर्थ्य स्वरांचं आहे, आणि ते बरोबर नियमांचं पालन करून त्याचा उच्चार केलेल्या त्या शास्त्राला त्याचं अधिक श्रेय आहे असा त्यांचा मांडण्याचा विषय. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की आमच्याकडे संगीतामध्ये जे सात स्वर निर्माण झाले आहेत आणि खालचा षड्जन वरचा षड्जन धरला तर आठ स्वर झाले, जे सा रे ग म प ध नी आणि पुन्हा वरचा सा असा धरून आठ. ह्या आठ स्वरांच्या मध्ये ह्या त्रिलोकाला जीवन देण्याचं सामर्थ्य आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या तीनही लोकांना सामर्थ्य देण्याकरता काय म्हणावं, तर त्यांनी सांगितलं वेदांचे मंत्र म्हणावेत, वेदमंत्रांचे घोष व्हावेत. आणि वेदमंत्रांचं हे सामर्थ्य आहे, हा सगळा विषय वेदमंत्रांशी चालू आहे. आणि त्यामुळे ही जी शिक्षा हा जो भाग आहे या शिक्षा भागामध्ये या वेदांगामध्ये कसा अचूक उच्चार झाला पाहिजे, कसा स्वर, कसं व्यंजन, कसा आघात आणि सगळे नियम सांभाळून त्याचा जो उच्चार झाला
तर त्याच्यामधून जे निर्माण झालं पाहिजे ते होतंच. म्हणून आपण परवाच्या दिवशी जसं म्हटलं किंवा बोललो की नाही मला माहीत नाही, पण यज्ञ संपन्न झाला की ज्या देवतेच्या प्रीत्यर्थ यज्ञ केलेला आहे ती देवता यज्ञ देवता त्या यज्ञकुंडामध्ये प्रकट होतेच होते. ती जर आम्हाला पकडता आली किंवा आम्हाला जर कोणत्याही कारणाने तिचं दर्शन झालं तर आम्हाला कळू शकेल, पण आम्हाला जरी दर्शन नाही झालं तरी त्या मंत्रांच्या उच्चाराबरोबर ती देवता प्रकट होतेच होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे म्हणजेच त्या देवतांचं जीवन धारण होतं. ते कशातून होतं? ते जीवन धारण त्या मंत्रांतून होतं. ते जे मंत्र म्हटलेले आहेत त्यामुळे ती देवता जी आहे ती आकाराला येते, ती त्या ठिकाणी प्रकट होते, ती त्या मंत्रांमधून प्रकट होते. ती त्या जसं आपल्या भावातून भगवंत प्रकट होतो, जो मनुष्य भावानी, आपल्या आधी साधा व्यवहार आहे की साध्या व्यवहारामध्ये जो माणूस मनापासून ईश्वराचं स्मरण करतो किंवा जो माणूस अत्यंत उत्कटतेने ईश्वराला आळवतो त्याच्यासमोर ईश्वर प्रकट होतो. कारण का? तो भावानुसारी प्रकट होतो. आणि इथे जो विषय आहे तो त्या मंत्रानुसारी प्रकट होतो. ते सामर्थ्य मंत्रांचं आहे, ते सामर्थ्य स्वरांचं आहे, आणि ते बरोबर नियमांचं पालन करून त्याचा उच्चार केलेल्या त्या शास्त्राला त्याचं अधिक श्रेय आहे असा त्यांचा मानण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी आपल्याला असं म्हटलं आहे की षड्ज मध्यम किंवा पंचम आपोआप स्वरितामध्ये प्रकट होतात. याचा अर्थ त्यांचा सांगण्याचा पुन्हा पुन्हा हेतू आहे की षड्ज मध्यम आणि पंचम ह्या तीन स्वरांचं महत्त्व हे ह्या गाण्यामध्ये राहतच राहतं. आणि त्याच्यापुढे आता त्यांनी स्वरांचा आणखीन पदांचा असा दोन्ही विषय मांडलेला आहे की जे पद आहेत आणि जे स्वर आहेत त्यांना आठ प्रकारांनी समजून घेता येतं. अंतोदात्त, आद्युदात्त, उदात्त, अनुदात्त, नीचस्वरित, मध्योदात्त, स्वरित आणि द्विरुदात्त. ह्या सगळ्या नियमांच्यामध्ये ह्या सगळ्या पदांच्या करता असलेल्या संज्ञा किंवा ही नावं आहेत. आणि त्यांनी त्याच्या व्याख्या त्याच्याविषयीची चर्चा हे सगळी केलेली आहे. त्याच्यापुढे त्यांनी सांगितलं आहे की ही जी वेदांची स्वर, कारण दोन्ही तयार करावं लागतं, एक तर आपली व्होकल कॉर्ड स्वरयंत्र तयार करावं लागतं, फुफ्फुसं तयार करावी लागतात, त्याच्याचबरोबर कारण आपण पाहिलं की नाभीपासून तो श्वास जो आहे तो तिथून निर्माण झाला पाहिजे, त्या स्थानापासून तो श्वास जो आहे तो वरती उचलला गेला पाहिजे, आणि त्या प्रमाणामध्ये फुफ्फुसांचं सुद्धा सामर्थ्य वाढलं पाहिजे, श्वास तिथून घेण्याचं सामर्थ्य आलं पाहिजे. कारण आपण म्हणतो ना की गाणं जे आहे ते पोटातून बेंबीच्या देठापासून गा, आपल्याकडे म्हणतात ना की, आणि कुणी फार जोरजोरात ओरडायला लागला तर म्हणतात बेंबीच्या देठापासून ओरडू नकोस. असं म्हणायचं कारण काय की ते जे नाभीस्थान आहे ते सगळ्या स्वरांच्या उदयाचं स्थान आहे, आणि त्या स्थानापासून तो स्वर निर्माण झाला पाहिजे, तिथून तो वरती आला पाहिजे, आणि मग त्या स्वराच्या करता हे सगळं तयार केलं गेलं पाहिजे. याकरता त्यांनी इथे एक आणखीन सूत्र सांगितलंय की ही जी विद्या आहे ती हळूहळूच शिकली जाते. जर माणसाला वाटलं की आपलं गुरुजींकडे गेलो, फार अधिकारी गुरुजी आहेत, तर त्या माझ्या गुरूंनी मला 6 महिन्यामध्ये वेद शिकवून मोकळं करावं तर होत नाही. एकेका वेदाला जी 12-12 वर्ष खर्च करावी लागतात ती लागतातच. ते जे घोटावं लागतं ते घोटावं लागतंच. रोज जी मेहनत आहे, रोज जो पाठ आहे, रोज जी आवृत्ती आहे ती केली जावीच लागते. आणि त्या आवृत्तीबद्दलचं शास्त्र असं सांगितलेलं आहे की जे काही शिकलं आहे किंवा ज्याची आपण त्या ठिकाणी संथा घेतलेली आहे आणि ते कंठस्थ करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा उच्चार 9 दिवसात करावाच लागतो. 9 दिवस जर उच्चार नाही केला तर 10व्या दिवशी गडबडलेला आहे. त्यामुळे वेदांचं पाठांतर एकदा केलं, जसं आपलं आहे, आपली मुलं आहेत की आता तिमाही परीक्षा चालू असेल, बहुतेक मुलांच्या आता परीक्षा आहेत, परीक्षेला जाताना आदल्या दिवशी पुस्तक पाठ
दुसऱ्या दिवशी जाऊन परीक्षा दिली, घरी येऊन ते पहिलं पुस्तक टाकलं आणि दुसरं पुस्तक घेतलं आणि आईनी जर विचारलं अरे काल त्या पेपरमध्ये तू काय अभ्यास केला होता त्यातला आज काय लिहिलं, तो म्हणतो आता मला विचारू नका ते त्यातलं काही माझ्या डोक्यात नाही आहे. आता हा दुसरा विषय, डोक्यात नाही म्हणजे काहीतरी डोक्यात भरायचं ते तिथं टाकून द्यायचं. त्यांच्या मते ही विद्या नाहीच आहे. विद्या तेव्हाच आहे आपल्याकडे 35% पासिंग, 35% मुलगा उत्तीर्ण होतो हे या विद्येला मान्य नाही. या विद्येला 100 मार्क मिळाले कीच उत्तीर्ण आहे, 99 मार्कसुद्धा मान्य नाही आहेत. म्हणजे किती मान्य नाही आहेत त्याच्याकरता एक फार चांगली कथा आहे. आता खरं म्हणजे विषयांतर आहे पण मी आपल्याला सांगते, याच विषयाशी संबंधित आहे. म्हणून विद्यार्थ्याचं दशग्रंथी झाला, मोठं घनपाठी झाला आणि सगळ्या विद्या सगळ्या अंगांच्या सहित वेदाचं अध्ययन झालं. षडांग वेदाचं अध्ययन झाल्यानंतर त्यांनी आपल्या गुरुजींना सांगितलं आपण फार अधिकारी पुरुष आहात, आपण कशाला माझा सगळा वेद ऐकला, किंवा प्रत्येक वेळी मी घनपाठ म्हणत होतो तो काही आपण ऐकलाय असं काही नाही आहे. तर म्हणाले आपल्याला मी एकदा घनपाठ ऐकून, ते म्हणाले तर कुठे एवढं सगळं ऐकू मी, कारण इतक्या विद्यार्थ्यांना संथा द्यायची आहे, इतकी कामं आहेत, तुझा घनपाठ ऐकायला 2-3 महिने जर मला तुझ्यासमोर बसावं लागलं तर एवढं बसायला मला वेळ नाही आहे. पण म्हणाले माझी इच्छा आहे गुरुजी की तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही एकदा मी जे म्हणतोय ते बरोबर आहे असं म्हटलं की मग मला भरून पावलं, मग माझी विद्या मला बरोबर आत्मसात झाली असं मी म्हणेन आणि नाही तर माझ्या विद्येमधला दोष मला जाणवेल. गुरुजी म्हणाले ठीक आहे, या समोरच्या झाडाखाली बस. म्हणाले एक लक्षात ठेव की ह्या झाडाखाली बसून तू वेद म्हणायला सुरुवात केलीस आणि ह्या झाडावरचं एखादं पान वरून खाली पडलं की ते जेव्हा पडेल तेव्हा तुझी म्हणण्यात चूक झाली आहे असं लक्षात घे आणि ती चूक काय आहे ती तू नोंद कर. तर ठीक आहे म्हणाला आणि तो बसला त्या ठिकाणी म्हणायला. आणि म्हणायला बसल्यानंतर त्यांनी सुरुवात केली, पहिल्या श्लोकामध्ये झाडाला पानगळं लागल्यासारखं सुरू झालं, सारखे आपली पानं गळत आहेत. त्याला म्हटलं की काय प्रकार आहे हे, असं कसं ह्या झाडापासून मी एवढा वेदामध्ये अभ्यास करून आज इतकी वर्षं घातली. तो अगदी खचला, त्यांनी त्याला जे काही त्यातला जो पहिला भाग त्यांनी घेतला होता तेवढा अध्याय पुरा केला आणि त्यांनी गुरुजींच्या पुढे साष्टांग दंडवत घातलं. तो गुरुजींना म्हणाला गुरुजी हे काय कारण आहे की ज्याच्यामुळे इथे एकही माझी म्हणजे एखादा सुद्धा एखादी ऋचा एखादा भाग एखादं सूक्त काही माझं बरोबर येऊ नये, असं कसं. गुरुजी म्हणाले काय झालं बाबा तू काय केलंस, तर नाही म्हणाले मी तर अभ्यास बरोबर केला, एखादी ऋचा मला म्हणून दाखव. तर त्या तो त्यांनी म्हटली तेव्हा गुरुजींनी सांगितलं तुझी ऋचा बरोबर असून काय उपयोग आहे, तू हरी ही ओम असं न म्हणता सुरुवात केलीस. कारण वेद कुणाला समर्पित करायचा आहे म्हणजे तुझ्याकडे जर वेदाचं पठण करायचं आहे तर पठण करताना आधी ईश्वर समर्पण वृत्तीच तुझ्याकडे आली नाही आणि तू वेदाच्या पठणाला सुरुवात केलीस. म्हणजे विद्या धारण करताना सुद्धा आधी सुसंस्कार घडावा लागतो असं त्यांना सांगायचं की संस्काराशिवाय विद्या राहत नाही, संस्काराशिवाय विद्या टिकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विद्या जी आहे ती हळूहळू शिकावी लागते, त्याच्यानंतर धनही हळूहळूच मिळवावं लागतं. आज असं आहे की एक बिल्डिंग बांधलं झाला कोट्याधीश, दुसरी बिल्डिंग बांधली झाला अब्जाधीश. म्हणाले असं होत नाही, मनुष्य एकेका व्यवसायामध्ये पडतो आणि एकदा मंत्री झाला की पुढे 3 वेळा मंत्री होण्याची सोय करून ठेवतो. म्हणाले ही इतकी कमाई एका वेळी होते ते धन टिकू शकत नाही, ते धन अयोग्य आहे, त्या धनाचे विपरीतच परिणाम भोगावे लागतील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तिसरी गोष्ट अशी आहे पर्वतावर सुद्धा हळूहळू चढावं, घाईघाईने चढत चालला तर घसरणच आहे. आणि म्हणून म्हणाले की हे सगळं लक्षात ठेवून विद्या मिळवावी, याचा एकच अर्थ आहे की विद्येमध्ये परिपक्वता आल्याशिवाय काही खरं नाही, समजलं हे पुरत नाही, ते घटलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं पुढे फार मोठा उपदेश केलाय, त्यांनी सांगितलं ग्रंथ घेतले हातामध्ये, आज जे आम्हाला वाटतं ना आम्ही सांगतो की अहो ही जी वेदविद्या आहे ही जर आता पुढच्या लोकांना कळायला पाहिजे असेल तर त्याचं मायक्रोफिल्मिंग करून ठेवून द्या, म्हणजे कसं पुढच्या लोकांना ऐकायला मिळेल, त्याचं उत्तर दिलंय त्यांनी. त्यांनी सांगितलं पुस्तकावरून किंवा ऐकीव जर कुणी अभ्यास केला
आणि जर गुरुच्या सान्निध्यात जाऊन जर अध्ययन केलं नाही तर म्हणाले त्याच्या विद्येला पूर्णता येत नाही. विद्वान लोकांमध्ये किंवा विद्वज्जनांमध्ये जाऊन जर तो आपली विद्या त्या ठिकाणी प्रकट करण्याकरता जर गेला किंवा आपल्या विद्येचा त्या ठिकाणी सन्मान व्हावा म्हणून ती विद्या जर लोकांच्या पुढे मांडण्याकरता गेला तर ती विद्या यशस्वी होत नाही असं त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आपल्याला आणखीन एक सांगतो म्हणाले की रोज एका ठिकाणी गेलो आणि संथा घेतली आणि म्हणाले हा विद्यार्थी भरा भरा भरा संथा घेऊन आता मी आता आजकाल कसं आहे अमेरिकेत राहतात मंडळी हिंदुस्थानमध्ये 2 नाही तर 3 महिन्याकरता येतात आणि इथे आल्यानंतर त्यांना अनेक गोष्टी शिकायच्या असतात. त्यांना योगासनं शिकायची असतात, त्यांना योगा मार्ग शिकायचा असतो, त्यांना तत्त्वज्ञान समजून घ्यायचं असतं, त्यांना गाणं शिकायचं असतं, त्यांना एखादं वाद्य शिकायचं असतं. मग ते दिवसभरामध्ये 5-7 क्लासेस लावतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकेका क्लासमध्ये जाऊन एक एक विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतात. मग याच्याकडून घे, मग त्यांचं लिहून घे, त्याचं सी डी मागून घे, त्याचं शूटिंग करून घे, कारण आता योगासनं आता सी डीवर काय सांगणार, ते आपलं शूटिंग करून घे. अशा सगळ्या गोष्टींची सामुग्री गोळा करून माणूस तिकडे जातो. तसंही म्हणाले की असा जर मनुष्य रोज संथा घ्यायला लागला आणि संथा घेऊन जर आता ते पुष्कळ गोळा झालं असं जर म्हणायला लागला तर म्हणाले जसा वाळूचा उभा केलेला पर्वत आहे तो जसा हळूहळू हळूहळू घसरत खाली येतो तसाच म्हणाले याचं जे ज्ञान आहे ते हळूहळू कमी झाल्याशिवाय राहत नाही. उलट म्हणाले मुंग्या आहेत आणि ह्या मुंग्या एक एक एक एक कण मातीचा गोळा करतात आणि त्या मुंग्यांची वारुळं बनतात आणि ती वारुळं पक्की होतात. पण म्हणाले कशामुळे पक्की होतात आणि वारुळं बनतात तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की फक्त एकच आहे की त्यामध्ये त्यांची उद्यमशीलता दिसते. आणि म्हणून त्यांनी ह्याच्या म्हणजे ही शिक्षा अंग संपताना त्यांनी जो उपदेश केला आहे तो उपदेश करताना त्यांनी सांगितलं आहे की दान अध्ययन आणि सत्कर्म या बाबतीमध्ये आता आपण इतक्या वर्षाचे झालो की सत्कर्म करायला लागू, इतक्या वर्षाचे झालो की ज्ञान घ्यायला लागू, इतके पैसे मिळाले की दान करायला लागू. म्हणाले असं नाही, रोज कण कण कण करत राहावं, रोज कणाकणानी विद्या मिळवत राहावी, रोज काहीतरी सदाचाराचा विचार रोजच्या जीवनामध्ये अंगीकारावा आणि रोज जमेल तेवढंच पण दान द्यावं, काहीतरी जे शक्य आहे ते.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामींनी पुराणिकांच्या घरात प्रवेश केल्या क्षणी त्यांचं घर शांत शीतल प्रकाशाने गच्च भरून गेलं। स्वामी आपल्या घरी आले ह्याचा भगवंत आनंद पुराणिकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। पुराणिकांच्या पत्नीने म्हणजे नीराबाईंनी स्वामींचं निरांजनाने ओवाळून स्वागत केलं। फुलांची माळ स्वामींच्या गळ्यात घातली। स्वामींना वाकून तीनदा नमस्कार केला। स्वामी पुराणिकांच्या घरी आले आहेत ही बातमी ऐकून बरेच लोक पुराणिकांच्या दरवाजात गर्दी करून उभे होते। चिंतोपंत टोळ सुद्धा तिथे आले होते। आपल्या घरी स्वामी आग्रह करून सुद्धा आले नाहीत, परंतु पुराणिकांकडे मात्र लगेच आले ह्याचं वैषम्य त्यांच्या मनी उमटलं होतं। स्वामींनी ते ओळखलं होतं, परंतु स्वामी काहीच न बोलता नीराबाईंनी समोर आणून ठेवलेल्या अर्ध्या लाडवाकडे पाहत बसले। स्वामींनी लाडू खावा म्हणून पुराणिकांनी स्वामींना विनंती केली। स्वामी स्वस्थ बसले आहेत, ते लाडू हातात घेत नाहीत हे स्वामींना पुन्हा लाडू वाढायला आलेल्या नीराबाईंच्या सुद्धा लक्षात आलं। नीराबाई स्वामींना लाडू ग्रहण करण्याची विनंती करू लागल्या। तेव्हा स्वामी नीराबाईंना म्हणाले, तुम्ही अर्धाच लाडू समोर ठेवला आहे, अर्धा लाडू चुलीजवळ जो ठेवला आहे तो घेऊन या, म्हणजे मला पूर्ण लाडू खाता येईल। नीराबाईंनी स्वामींचं हे बोलणं ऐकलं आणि त्या मनोमनी ओशाळल्या। वास्तविक अख्खा लाडू स्वामींना अर्पण करायची नीराबाईंची इच्छा होती, परंतु त्यांच्या मनात विचार डोकावला की जर स्वामींना लाडू आवडला नाही तर उष्टा लाडू फुकट जाईल। त्यांच्या मनात उमटलेला हा विचार प्रापंचिक मुशीतून निर्माण झालेला होता आणि स्वामींनी ते अंतर्ज्ञानाने ओळखलं होतं। नीराबाईंचं स्वामींवर उत्कट प्रेम होतं, परंतु मनातल्या ह्या भक्तीच्या नंदादीपाला लवचिक प्रापंचिक विचारांची काजळी चिकटली होती। ती दूर होणं आवश्यक होतं। स्वामींचं बोलणं ऐकून नीराबाईंना अतिशय वाईट वाटलं। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। स्वामींनी आपल्या मनातले हे भाव ओळखले ह्याची खरं तर नीराबाईंना जाणीव झाली होती। स्वामी चटकन म्हणाले, माते काळजी करू नकोस, आणि स्वामींनी तो अर्धा लाडू मनापासून खाल्ला। दोघांना आशीर्वाद दिले, त्यांच्यावर पूर्ण कृपा केली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण भगवंताची मनापासून पूजा करतो, होतं काय तर मनातला प्रपंच आणि प्रापंचिक विचार मात्र अजिबात संपलेले नसतात। त्यामुळे आपल्या

या निस्सीम पूजेच्या आड प्रपंच येतो, तो दूर होणं अतिशय आवश्यक असतं, कारण प्रपंच आपल्याला भगवंतापासून शतयोजन दूर ठेवतो। प्रापंचिक विचार भक्तीला मागे सारतात आणि मन अशुद्ध करून टाकतात। त्याला एकच उपाय, तो म्हणजे देहाने प्रपंच करीत असताना मनात तो शिल्लक राहता कामा नये। त्यासाठी अष्टवप्रहर मनात नामस्मरण निनादत ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा भगवंत दूर जाईल।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।